पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला
कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडसं, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत, हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंज वर्णा कर कमल दृतेष्टा वीती उमांबुजाता मणिमुकुट विचित्रा अलंकृते पद्ममाला भवतु भुवन माता संततं श्री श्रियै नः. हरिः ओम् हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्

श्रोते हो, आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज मंगळवार, निजज्येष्ठ कृष्ण सप्तमी अर्थात 7 जुलै 2026. आजचं नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. आजच कालाष्टमी आहे. देहू जिल्हा पुणे इथून आज जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. ऋषींची गोत्र म्हणजे गणसंस्थेचीच रूपं आहेत. या गणसंस्थांचीच पुढे एक किंवा अनेक वर्णांच्या रूपाने परिणती झाली. गणसंस्था हे प्राचीन भारतीयांच्या समाज संस्थेचं पहिलं स्वरूप आहे. अशा अगणित गणसंस्थांचं वर्णव्यवस्थेत रूपांतर होऊन प्रथम वैदिक समाजसंस्था निर्माण झाली. अनेक वंशाच्या गणांना वर्णभेदांचं स्वरूप हळूहळू प्राप्त झालं. प्राचीन भारतीयांच्या गणसंस्थेत राजसत्ता आणि प्रजासत्ता यांचे गुण कमी जास्त प्रमाणात मिसळलेले होते. ब्राह्मणस्पती हा गणपती म्हणून ऋग्वेदात स्तविला गेला आहे. विश्व हे गणराज्य म्हणजे देवगणांचं राज्य होय, कारण वरुण, मित्र, इंद्र, सविता, भग, पूषण, विष्णू, वायू इत्यादी देवसमुदाय विश्वाचं राज्य ऋताच्या द्वारे करतात असं ऋग्वेदात सांगितलंय. गणप्रमुखाला प्रजापती, गणपती, व्रातपती किंवा ब्रह्मणस्पती अशा प्रकारच्या संज्ञा होत्या. प्रजापती ही कोणी एक व्यक्ती झाली नाही. प्रजापती हे प्राचीन भारतीयांच्या उच्चतम प्रशासकाचं अभिधान आहे. दक्ष, कश्यप, मनू, वसिष्ठ, अगस्त्य इत्यादी प्रजापती होऊन गेले. ते यज्ञद्वारा किंवा मंत्रद्वारा संस्कार करून चातुर्वर्ण्याचा विभाग करीत असत. प्रजापतीच्या मुखादी अवयवांपासून चार वर्ण निर्माण झाले ही रूपकाची कल्पना पुरुष सूक्तामध्ये प्रथम आली. इतर वेदांमध्ये तीच थोड्याफार फरकाने पुन्हा पुन्हा सांगितली आहे. महाभारतातल्या शांतीपर्वातही असं विस्ताराने सांगितलं आहे की एकाच ब्रह्मरूप वर्णाचे चार वर्ण कर्मभेदामुळे आणि गुणभेदामुळे झाले आहेत.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आणि स्वर सुधीर फडके.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 7 जुलै. मूल होऊन भगवंतापाशी जावं. या जगात कर्माशिवाय कोण राहतो? पण कर्म यथासांग होत नाही याचं कारण आपण कर्म कशाकरता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला. अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही. मालक पाठीशी असला की कर्म करणाऱ्याला जोर येतो. काही चांगली कर्ममार्गी माणसं भक्तिमार्गी लोकांना नावं ठेवतात. भक्तिभावाने जो राहतो तो दुसऱ्याला नावं ठेवीत नाही. मी कोण हे जाणायला ज्ञान आणि भक्ती लागतेच. तसंच ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या म्हटलं तरी त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावंच लागतं. उपासना भगवंताला ओळखून करावी. लहान मूल आईकडे डोळे करून मुकाट्याने दूध पितं, त्याप्रमाणे समर्थासारख्यांनी जे सांगितलं ते आम्ही निमूटपणे करावं. डोळे मिटून जितकं काम होईल, अंधश्रद्धेने जे होईल ते अभिमानाने ज्ञानाचे डोळे उघडे ठेवूनही नाही होणार. मूल होऊन भगवंताला ओळखावं, याला अडचण एकच असते, माझं शहाणपण आड येतं. भक्त मुलांसारखे वागतात म्हणून त्यांचे लाड देव पुरवतो. कुणी असं म्हणतील की भगवंताची आणि आमची ओळख नाही तर त्याची आम्ही पूजा कशी करावी? त्याला ओळखल्याशिवाय मी भजन करणार नाही हे म्हणणं वेडेपणाचंच आहे. भगवंताला पुष्कळ मार्गांनी ओळखता येईल. पांडुरंगाकडे जाण्यासाठी काही मार्ग आधी आक्रमण जरूर आहे. संतांनी अखंड जागृत राहण्याचा मार्ग सांगितला, तो असा की देहाने प्रपंच करा पण मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा. मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय इतर काहीही करून उपयोग नाही. ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता होत नाही. पण सत्य अशा ध्येयावर अगोदर पूर्ण श्रद्धा पाहिजे. प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे. देव माझा आहे असं म्हणण्याऐवजी मी देवाचा आहे असं म्हणावं म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते. समुद्राचा तरंग असतो, तरंगाचा

समुद्र असतो असं नव्हे. साधनात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे. म्हणून साधन श्रद्धेने करीत जावं. जशी श्रद्धा तशी फळं. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावं. प्रपंचात कधीच धीर सोडू नये. ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की तिच्या मागे असणाऱ्या हजारो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात, त्याप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्प नाहीसे होतात. या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होतं त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. असं आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळतं तेच खरं भगवंताचं दर्शन होय. भक्तिमार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे. प्रपंचाकडचं प्रेम भगवंताकडे वळवलं की भक्ती करता येते. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे शाहीर साबळे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपानकाका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक, या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

उपेंद्र चिंचोरे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा.

ऐकूया जगदीश खेमुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर राम कदम।

आता ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: त्याच्या अंगणी गती वाचा आला
1: कल्याण होईल ग बोलतो तुझ राम धर्मात

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधा

0: अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट झाले आणि त्यांनी अनेक चमत्कार केले। स्वामी अक्कलकोटात आल्यानंतर संपूर्ण देशात 1857 बंडाने पेट घेतला होता। लोकमानसात क्षोभ अक्षरशः धगधगत होता। अनेक क्रांतिकारक ब्रिटिशांविरुद्ध लढा देत होते। त्यातलं एक लक्षणीय नाव होतं क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके। ब्रिटिशांची सत्ता उलथवून लावण्याचा विडा उचललेल्या वासुदेव बळवंत फडक्यांनी ठरवलं की अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचे आशीर्वाद घ्यायचे। त्यांची अशी श्रद्धा होती की स्वामींचे ह्या सशस्त्र क्रांतीला एकदा का आशीर्वाद मिळाले की हा ब्रिटिशांविरुद्धचा केलेला उठाव यशस्वी होईल। वासुदेव बळवंत फडके अक्कलकोटला यायला निघाले तेव्हा स्वामींनी एक अतर्क्य लीला आरंभिली होती। रानात जाऊन ते एरंडाची लाकडं आणायचे, त्या लाकडातून बंदुकीचे आकार ते निर्माण करायचे आणि ह्या लाकडाच्या बंदुका ते हारीने लावून ठेवायचे। लोक जेव्हा स्वामींना करीत असलेल्या ह्या प्रकाराबद्दल विचारत तेव्हा स्वामी म्हणायचे, ब्रिटिशांवर

0: विरुद्ध लढण्यासाठी ह्या नव्या पलटणी तयार करीत आहोत. लोकांना त्याचा अर्थ उमगत नसे. स्वामींनी वास्तविक ह्या बंडाचा शेवट काय होणार हे मनाशी ओळखलं होतं. वासुदेव बळवंत फडके जेव्हा अक्कलकोटी आले तेव्हा त्यांच्या हातात तळपती तलवार होती. ती तलवार त्यांनी स्वामींच्या चरणांशी ठेवली आणि साष्टांग नमस्कार घालून आपल्या मनातल्या भावना प्रकट केल्या. ते म्हणाले, स्वामी आपण सर्वज्ञ आहात, आमच्या ह्या सशस्त्र क्रांतीला आपले आशीर्वाद हवेत. ब्रिटिशांविरुद्ध लढताना आम्हाला यश हवं. स्वामींनी वासुदेव बळवंतांकडे प्रेमाने पाहिलं आणि सेवेकर्याला तलवार उचलून एका झाडावर ठेवायला सांगितलं. स्वामींच्या कृतीचा अर्थ वासुदेव बळवंतांना कळला. महाराज तलवारीला स्पर्श करीत नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं. बंड यशस्वी होणार नाही हे स्वामींनी कृतीने सुचवलं. स्वामी काहीच बोलले नाहीत. वासुदेव बळवंत आल्या पावली खिन्न मनाने परत गेले. ब्रिटिशांच्या बंदुकांशी आपली तलवार टक्कर देऊ शकणार नाही हेच स्वामींनी सुचवलं होतं.
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
0: ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, आशीर्वादाचं पाठबळ एकदा का भगवंताकडून प्राप्त झालं की करीत असलेलं कार्य फलद्रूप होतं. परंतु भगवंताकडून आशीर्वाद लाभणं ही सोपी गोष्ट नव्हे. भगवंताशी संवाद साधला गेला तरच आशीर्वाद प्राप्त होतात. त्यासाठी अखंड नामसाधना करावी लागते. किंबहुना आपण अखंड नामसाधनेत गर्क आहोत हे देहाला कळून चालत नाही. ती अवस्था प्राप्त झाली की देवसंवाद सुरू होतो. ही मानसिक अवस्था एकदा का प्राप्त झाली की करीत असलेला प्रपंच देवाचा होऊन जातो. आपण देवाचा प्रपंच करीत आहोत ही भावना माणसाला अध्यात्माच्या पवित्र वाटेवर सहजगत्या घेऊन जाते.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

आचार्य सांगतात कारण याच्या आधी आचार्यांनी काय सांगितलं, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञ अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। न पुण्यम म्हणजे मी पुण्य नाही, मी पाप नाही, मी सुख नाही, मी दुःख नाही, मी मंत्र नाही, मी तीर्थ नाही, मी वेद नाही, मी यज्ञ नाही, आणि भोजन भोज्य भोक्ता म्हणजे ज्ञेय ज्ञाता ज्ञान द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटीसुद्धा मी नाही, ज्याच्यामुळं जागृतीतले 82 तत्वाचे व्यवहार चालतात। म्हणून आचार्य श्रीरामगुरु पंचीकरणामध्ये सांगतात जागृत अवस्था नेत्रस्थान। जागृतीचा संपूर्ण व्यवहार हा 82 तत्वाचा व्यवहार आहे, आणि या सगळ्या तत्वाला जाणून तू या तत्वाहून वेगळा आहेस, ते तू नाहीस, ते तुझे नाही आणि ते खरे नाही, असं आचार्य ठामपणे सांगतात। कारण आता इथं नमे मृत्यू शंका म्हणजे मला, नमे म्हणजे मला, न पुण्यम म्हणजे मी पुण्य नाही, अहम नाहम मनुष्य, आता नाहम मनुष्य मी मनुष्य नाही, अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता, अहम म्हणजे मी भोजन भोग्य भोक्ता ही त्रिपुटी नाही, शब्द कसे वापरलेले आहेत पहा, न मे मृत्युशंका न मे जातीभेदा, न मे म्हणजे मला नाही, काय मृत्युशंका म्हणजे मृत्यूबद्दल माझ्या अंतकरणात आता शंका नाही, संशय नाही, विपर्यास नाही, की आता मृत्यूपासून माझ्या अंतकरणात भीतीसुद्धा राहिलेली नाही, म्हणजे हे मन आता मृत्यूपासून निर्भय झालेलं आहे, निर्भीड झालेला आहे, बिनधास्त झालेला आहे। दिले अक्षय अभय दान गा, साधुसंत आपल्याला आचार्य आपल्याला बिनधास्त करतात, अक्षय अभय असं वरदान देतात, कोणाला, फक्त सांगणाऱ्यालाच का, सगळ्याला, सगळ्या मनुष्य देहातल्या जीवाला आचार्य अभय प्रदान करतात। अभयम सत्व संशुद्धीर, अभयत्व म्हणजे दिवसा आपल्याला मसणवाट्यामध्ये जात असताना भीती वाटते का, नाही वाटत, आणि रात्रीला भीती वाटते, म्हणून ही भीती ही मृत्यूची भीती, म्हणून एक चाहूल असते। भूगर्भामध्ये घडणाऱ्या हालचाली उंदरांना घुशींना लवकर कळतात, सापांना, म्हणून ते ठिकाण सोडून जातात, भूकंप येणार असला तर। जसं वरती पाऊस पडला याची काय चाहूल, इकडं गार वारा सुटलेला आहे, बाहेर पोट येणं हे गर्भवती स्त्रीचं लक्षण आहे, लक्षण आहे, चाहूल आहे। तसं मृत्यूची एक चाहूल आहे, पांढरे केस होणे म्हणजे काळाची तिसरी चिठ्ठी, आता हे घर खाली करा, चिठ्ठी आई है चिठ्ठी आई है, बड़े दिनों के बाद हम बे वतनों को याद, वतन की मिट्टी आई है चिट्ठी आई, कोणती चिट्ठी, ही काळाने दिलेली तिसरी चिट्ठी आहे की हे घर खाली कोण आता, म्हणून हे घर सोडावं लागणार नाही का, सोडत नाही, उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, हे पिंजरा खालीच आहे, आता का खाली नाही, नव द्वार पुरे देही, नाथ महाराज सांगतात नऊ द्वार असताना उघडे असताना पंछी पिंजऱ्यातच आहे, कस काय हे आश्चर्य, मग या मरणाऱ्या देहामध्ये इतक्या दिवस जीव जगला हे आश्चर्य, निघून गेला हे आश्चर्य, ते म्हणले की बाबा कस काय गेला, कस काय गेल्या, अरे हे इतक्या दिवस टिकला कसा हे आश्चर्य, कारण नऊ द्वार कसे कसे उघडे आहेत ना, दरवाजा उघडा आहे पिंजऱ्याचा आणि पक्षी त्या पिंजऱ्यातच आहे हे आश्चर्य, कारण भुसीसमोर किती पंचपक्वांनाचं ताट द्या आणि ती बंद असू द्या दरवाजा, ती खात नाही, इकडून तिकडं तिकडून इकडं चक्रा मारते, तळमळ असते, त
जसं मृत्यूच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी या जीवाची तळमळ आहे. आणि आचार्य सांगतात नमे मृत्यू शंका नमे जाती भेदा. माझ्या अंतकरणामध्ये आता मृत्यूची भीती नाही. का नाही? कारण या देहामध्ये साधारणतः स्थूल सूक्ष्म कारण महाकारण असे चार देह आहेत. तर या देहामध्ये स्थूल शरीरामध्ये पृथ्वीचं काय तत्व आहे? तर या पृथ्वीचे अस्थि म्हणजे हाड मांस नाडी त्वचा आणि रोम म्हणजे केस हे पाच तत्व आहे. पाण्याचे रक्त लाळ मूत्र घाम वीर्य यालाच शुक्र म्हणतात. शोणित म्हणजे रक्त आणि स्वेद म्हणजे घाम. तेजाची पाच तत्व म्हणजे अग्नीची शुधा लागणं म्हणजे भूक लागणं. त्रषा म्हणजे तहान लागणं. आलस्य म्हणजे आळस येणं. निद्रा म्हणजे झोप आणि कांती म्हणजे शरीरावरील तेज. आणि वायूचं याच्यामध्ये काय आहे? चलन वलन पलायन प्रसारण अंकुचन हे धावणं मोडणं प्रसरण होणं अंकुचन होणं. हिवाळ्यामध्ये आखडून झोपत येत, उन्हाळ्यामध्ये पसरून झोपत येत. हे सगळं वायूचं तत्व आहे. आकाशाचे काम क्रोध शोक मोह आणि भय. काम म्हणजे भोगेची भोग इच्छा विषयाच्या भोगाची इच्छा याला काम म्हणायचं. क्रोध म्हणजे राग शोक मोह. मोह म्हणजे अहंता ममता रूपी जी बुद्धी आहे तो मोह आहे. तर हे सगळे या पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश या पाच भूताचे स्थूल देहामध्ये तत्व आहे. आणि हे तत्व आपण नाही आणि आपले नाहीत. आता हे आपण नाही म्हटल्यानंतर याचा धर्म काय आहे? माऊली सांगतात शरीर जाता घवे नाशिवंत स्वभावे मनोनित्वा झुंजावे पंडू कुमरा. शरीराची जातच अशी आहे की हे उत्पन्न होतं आणि नष्ट होतं. मग नष्ट होणं आपल्याला आवडतं का? नाही आवडत. मग नष्ट होणं हा शरीराचा धर्म आहे. आणि या शरीराला सोडून तुम्ही असता असा रोज तुम्हाला झोपेमध्ये अनुभव आहे. तुम्ही शरीराला सोडल्याशिवाय झोपत लागत नाही. लागते का? नाही लागत. म्हणजे तुम्हाला शरीराला सोडून अस्तित्व आहे म्हणजे मृत्यूला सोडून अस्तित्व आहे. आणि मृत्यूला सोडून अस्तित्व आहे म्हणजे तुम्हाला आता मृत्यूची भीती राहिलेली नाही. असं आचार्य आपल्याला आश्वस्त करतात. नमे मृत्यू शंका नमे जाती भेदा. आता मला जाती भेद सुद्धा नाही. कारण या स्थूल देह आणि त्याचे धर्म आहेत नाम जाती आश्रम वर्ण संबंध परिणाम आणि जन्ममरण इत्यादी. मी नाही हे माझे नाहीत आणि हे खरे नाही असा निश्चय व्हायला पाहिजे. आता नाम मी नाही व ते माझे नाही हे कसं? कारण जन्मापूर्वी नाम नव्हतं आणि जन्मानंतर नाम कल्पित आहे ठेवलेले. उपजलिया पिंडासी नाव नाही तयपासी ठेविलेनी नावेसी उदित उठी. शरीराच्या भिन्न भिन्न अवयवांच्या ठिकाणी विचार केला असता नाम सापडत नाही. कुठं? कपाळावर आहे का गालावर आहे? कुठे नाम मानलेलं आहे? म्हणून हे नाम मी नाही आणि हे नाम माझं नाही. हे नाम स्थूल देहाच्या ठिकाणी कल्पित आहे. मी या नामाचा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. म्हणून मी नाम नाही आणि ते नाम माझे नाही. आता जाती म्हणजे वर्ण मी नाही आणि ती माझी नाही हे कसं जाणायचं आपण? तर ब्राह्मणादी जाती स्थूल देहाचा धर्म आहे. तो सूक्ष्मदेह व आत्मा यांचा धर्म नाही. कारण लिंगदेह व आत्मा जे पूर्वजन्माच्या देहाच्या ठिकाणी होते तेच या वर्तमान देहाच्या ठिकाणी असतात. तेच सूक्ष्म देह आहे ते 17 तत्वाचा. हा पुढील आता पुढील देहामध्ये राहणार जाती जी पूर्व देहाच्या ठिकाणी होती ती या देहाच्या ठिकाणी नाही आहे. व जी या देहाच्या ठिकाणी आहे ते पुढच्या देहामध्ये राहत नसते. म्हणून जाती स्थूल देहाचाच धर्म आहे. लिंग देह व आत्मा याचा काही संबंध नाही आहे याच्याशी. शरीराच्या ठिकाणी विचार करून पाहिले असता स्थूल देहाच्या ठिकाणी जाती सापडत नाही. कारण ते मेल्यानंतर हे कोणत्या जातीचं आहे कसं ठरवावं? ठरवता येत नाही. म्हणून जाती काय आहे? कल्पना आहे. आता ही जाती मी नाही आणि ही जाती माझी नाही
ही जाती स्थूल देहाच्या ठिकाणी आरोपित धर्म आहे, तिथपी नाही होत सिद्ध। हे शरीराच्या ठिकाणी जात सिद्ध होत नाही तर आत्म्याच्या ठिकाणी कधी व्हावं? काही मुक्तिक नाही, सिद्धच होत नाही। मी या जातीचा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे, याप्रमाणे मी जाती नाही आणि ती माझी नाही असं जाणायचं आपण। आता आश्रम मी नाही व तो माझा नाही हे कसं? तर ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ व संन्यास हे चार भिन्न भिन्न कर्म करून घेण्याकरिता सोपवून दिलेले आरोपित करून यांना स्थूल देहाच्या ठिकाणी मानलेलं आहे। हे मनुष्याच्या ठिकाणी संभवत नाही आणि हेही आश्रम मी नाही, हे आश्रम माझे नाहीत, हे आश्रम स्थूल देहाच्या ठिकाणी आरोपित म्हणजे कल्पित आहे। मी या आश्रमाचा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायानं हे माझे नाही आणि मी नाही। आता वर्ण म्हणजे रंग मी नाही आणि ते माझा नाही। गोरा श्याम रक्त पीत इत्यादी जे रंग आहे म्हणजे पिवळा लाल, श्याम म्हणजे धवल कृष्ण धवल, अर्धे काळे अर्धे पांढरे कृष्ण धवल म्हणते त्याला, आणि गोरा म्हणजे श्वेत पांढरे, ते स्थूल देहाच्या ठिकाणी प्रत्यक्ष दिसतात। तो स्थूल देह मी नाही। आता हे रंग मी नाहीत आणि माझे नाहीत म्हणून याच्यावर रुसवा आणि फुगवा करायचा कामच नाही। म्हणून हे रंग स्थूल देहाचे आहेत, मी या रंगाचा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने याच्याहून वेगळा आहे, म्हणून वर्ण मी नाही आणि ते माझे नाही, संबंध मी नाही आणि ते माझे नाही, हे कसं जाणायचं? तर पिता पुत्र गुरु शिष्य यांच्यामध्ये संबंध आहे, स्त्री पुरुष आणि स्वामी सेवक असे संबंध आहे। तर हे स्थूल देहाच्या ठिकाणी एकमेकाच्या संबंधाने मिथ्या मानलेले, पिताच्या संबंधाने पुत्र मानला, पुत्राच्या संबंधानं पिता मानला, हे मिथ्या आहेत। विचार केल्याने मिळू शकत नाही, हे संबंध राहू शकत नाही। आणि मी स्थूल देहाहून वेगळा असंग आहे म्हणून हे संबंध मी नाही, हे संबंध माझे नाहीत, हे स्थूल देहाच्या ठिकाणी आरोपित आहे। म्हणून मी या संबंधाचा द्रष्टा या न्यायाने घटद्रष्टा हा घटभिन्न हा या न्यायाने मी याच्याहून कसा आहे? वेगळा आहे, हे मी नाहीत आणि माझे नाही। आता परिणाम म्हणजे जे आकार ते मी नाही व ते माझे नाही। लांब रुंद आता कोणाची उंची जास्त असते, कोणी ठेंगणं असते, कोणी ढबरं असतं, कोणी वाळलं असतं, असं असतं नाही। तर हे लांब रुंद जाड पातळ सरळ वाकडा वाकडेसुद्धा असते इत्यादी आकार प्रसिद्ध स्थूल देहाच्या ठिकाणी आहे। मी स्थूल देहाहून वेगळा आहे, निराकार आहे, शरीर आकारवान आहे आणि मी निराकार आहे, कारण कोणत्याच आकाराला कोणताच आकार कळत नाही आणि सगळे आकार मला कळतात, मी म्हणजे मी आकाराहून वेगळा आहे असं आकाराकारानं ध्यानात घ्यायचं असं। म्हणून हे आकार मी नाही, हे आकार माझे नाहीत, हे आकार स्थूल देहाचे आहेत। मी या आकारांचा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने याच्याहून कसा आहे? आचार्यांनी सगळं घटद्रष्ट हा घटादी भण हा नाहम म्हणजे घटादी भण हा, तो घटाला जाणणारा घटाहून कधीही वेगळा आहे, कोण्याच मापातून चौकटीतून तो घट नाही। तथा देहद्रष्टा देह भिन्न हा नाहम इति अवधारयेत असा इशारा दिलेला आहे, परखड सवाल जवाब केलेला आहे की हे तू नाही हे निश्चित कर, कारण आकार मी नाही आणि माझा नाही, मला जन्ममरण नाही, मला जन्ममरणाची बाधा नाही, कशी नाही हे सांगता आलं पाहिजे, कौगत नाही म्हणून नाही सांगता आलं पाहिजे, कारण सिद्ध ते विचारी पा जेणे तू सुखी आहोशी, जे सिद्ध आहे त्याचा विचार करायचा आणि शरीर कल्पना आहे आणि त्याला आपण मी समजायलो, हे सिद्ध झालं का? महाजनवाडी तुमची आहे हे कशावरून? त्या ब्राह्मणाला सद्ग्रहस्थाला सांगता आलं का? नाही नाही माझी नाही नाही माझी, अरे पंचभूतांनी सगळी पुराव्यांनीशी सगळे फाईल पेश केली माता, हा जीव जोपर्यंत याच्यावरचा ताबा सोडत नाही तोपर्यंत याला लक्ष 84 जेल। म्हणून काय म्हणतात नाथ महाराज की मग तू करशील मजुरी,
तुला 184 मध्ये मजुरी करावा लागन बरं। निजले तेथे जागा भावे भजन करा, आज्ञा द्यावी मज प्रेम पहाटेच्या प्रहरा। म्हणून तुम्ही मला आता आज्ञा द्या, कारण मी सगळ्या घरोघरी केली फेरी, कोणी सावध नाही। गाफील निजता गा नेल गाठोडी सारी, मग तुझी जोड कैसी तू करशील मजुरी। 184 योनी मध्ये जन्म मरण अशी मजुरी करत फिरावं लागणार। म्हणून आत्म्याला जन्म मानल्यास आत्मा अनित्य होईल, आत्मा अनित्य होईल ना। आणि आपला अनुभव काय की मी नित्य, मी तोच आहे, मी पूर्वीचाच आता आहे। ही गोष्ट मीमांसकाकडून ते परलोकवादी जे आस्तिक आहेत त्यांना सुद्धा कोणालाच इष्ट नाही, कारण जो आत्मा उत्पन्न होतो तो नाशवंत होईल। म्हणून पुनर्जन्मी काही कर्मे केली नसता सुखदुःखाचा भोग व या जन्मी केलेल्या कर्माचा भोग न मिळता नाश, हे दोन दूषणे येतील, हे दोन अडचणी येईल। म्हणून कर्मवादी यांच्या मतानुसार आत्म्याला जरी कर्ता भोक्ता मानला, कर्ता भोक्ता जरी मानला, तरी तो जन्ममरण रहितही मानला पाहिजे। आत्म्याला जन्म येण्याचे कारण संभवत नाही, कारण आत्म्याच्या जन्माचे जे कारण ते आत्म्याहून भिन्नच असले पाहिजे, त्याच्याहून वेगळं असायला पाहिजे। आत्म्याहून भिन्न ते अनात्म नामरूप आहे, ते आत्म्याच्या ठिकाणी रज्जू सर्प न्यायाप्रमाणे कल्पित आहे, म्हणून ते कारण होणं शक्य नाही। शिवाय घटाका जसे महाआकाश स्वरूपाचे असते, या न्यायाने आत्म्याचे स्वरूप ब्रह्मच आहे, त्याहून भिन्न नाही, म्हणून हे कारण होऊ शकत नाही। तेव्हा आत्म्याला जन्म नाही, ज्या अर्थी जन्म नाही त्या अर्थी मरणही नाही। ज्या अर्थी आपण बालपणाचं मरण जाणतो त्या अर्थी आपण मरतो का? ते मरण जाणलं आपण मरून का न मरून? आणि तारुण्याचा जन्म जाणला आपण जन्मून का न जन्मून? न जन्मून। म्हणजे जन्मणं आणि मरणं हा देहाचा स्वभाव आहे, आणि न जन्मणं न मरणं हा आपला स्वभाव आहे। म्हणून जीव न देखे मरण, धरी नवी साडी जीर्ण, भोगी संचित प्रमाण भोगी शुभ अशुभाचे। म्हणजे जीव न देखे मरण, तो सगळ्याचा मरण पाहायला लागला, पण त्याचं मरण तो कुठं पाहायला? आता आपण दिवसा रात्रीचं मरण पाहतो, रात्रीला दिवसाचं मरण पाहतो, जागृतीमध्ये स्वप्न सुषुप्तीचं मरण पाहतो, सुषुप्तीमध्ये जागृत स्वप्नाचं मरण पाहतो, पण आपण आपलं मरण कधी पाहतो? म्हणून आपण मरतच नाही। हे बरं नाही का? सोपं नाही का? बरं खरं नाही का? आपल्याला आवडत नाही का? खरं आहे, बरं आहे, सोपं आहे, आपल्याला आवडतं, मग निश्चय करायला काय हरकत? म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी। म्हणून ज्या अर्थी जन्म नाही त्या अर्थी आपल्याला मरण नाही, ज्या अर्थी आत्म्याच्या ठिकाणी मरणाचा अभाव आहे त्या अर्थी जायते म्हणजे जन्म म्हणजे आस्ती, प्रगटता, वर्धते म्हणजे वृद्धी, विपरीणमते म्हणजे विपरीत परिणाम, अपक्षीयते म्हणजे हे कमी कमी होते घसरत जातं, नश्यते म्हणजे मरण। या षडविकाराहूनही आत्मा निराळा आहे। मी जन्ममरणवान नाही, आत्मा जन्मवान मरणवान नाही। हे जन्ममरण स्थूल देहाला कर्मामुळे होतात। मी या जन्ममरणाला जाणणारा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने वेगळा आहे, म्हणून जन्ममरणवान मी नाही व मला जन्ममरण नाही, हे 100% सत्य आहे। आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आचार्यांनी? न मे मृत्युशंका न मे जातीभेदा, म्हणजे मला जात नाही, भेद नाही, जन्म नाही, मृत्यू नाही आणि मृत्यूबद्दल शंका नाही। पिता नैव मे नैव माता न जन्मा, म्हणजे मला जन्म नाही, मला पिता नाही, मला माता नाही। आता जन्मत नाही म्हणल्यावर माता पिता कुठून आले? आता ज्याचे माता पिता असतील त्याच्यापासून जन्म झाला असं मानावं लागतं। आता इथं आचार्य परत काय सांगतात की द्रष्टा हा दृश्याला जाणतो, पण हा दृश्याला जाणून त्याच्याशी तादात्म्य करतो आणि त्याचे जन्ममरणाचे धर्म आपल्यावर आरोपित करतो, म्हणून ह्या मिथ्या आरोपामुळं त्याला दुःख भोगावं लागायलं।
नसता द्रष्टा दृश्य दर्शन हे मिथ्या आहे आणि द्रक मात्र म्हणजे ब्रह्मवस्तू सत्य आहे हा अद्वैत वेदांताचा सिद्धांत आहे. आता दृश्य द्रष्ट्याचे उपादान एक आहे आणि सत्ता एक आहे. आता उपादान एकच म्हणून दोघे बरोबर भासतात. कसं भासतात? व अधिष्ठान एक आहे म्हणून एक अधिष्ठान म्हणून ज्ञानाने दोघे काय होतात जाणार आहेत म्हणून त्याची निवृत्ती होत असते. अज्ञानाने भासले ते कल्पित असते कारण स्वप्न कशानं भासलं? तुमच्या एकत्वाच्या अज्ञानानं भासलं. तसं तुम्ही पारमार्थिक एक ब्रह्म आहात या विशेष स्वरूपाच्या अज्ञानामुळं हे जगत भासायलं तुम्हाला. हे द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी भासायला लागली म्हणून युगपत भासायला लागले. ते कल्पित आहे. दृश्य द्रष्टा युगपत आहेत म्हणून कल्पित आहे. हे कसं आहे? नाथ महाराज सांगतात, एकाता असा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तोची. होती जाती दृष्टी पाहे तोची. तोच पाहायला लागला जो बालपणातल्या शरीराला जाणायला, तोच तरुण शरीराला आत्ता जाणायला, इथं जाणायला. तुम्ही जाणायला ते तुम्ही तुम्हाला माहीत आहे. तुम्ही आत्ता इथं आहेत आणि माहीत आहेत म्हणजे तुम्ही अपरोक्ष. हाच अपरोक्ष साक्षात्कार आहे. हीच आत्मानुभूती आहे. हेच दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान आहे की तुम्ही याचे साक्षी आहात. म्हणून द्रक अनंत अखंड आहे. तुम्ही कसे आहात? अनंत अखंड मंडळाकारम व्याप्तैनम चराचरम तत्पदम दर्शितम वीनम. म्हणून असे तुम्ही अखंड आहात. द्रकने ही प्रतिती निर्माण केलेली नाही म्हणजे ब्रह्मानं तुम्ही ही प्रतिती निर्माण केली का? नाही. म्हणून द्रक कारण नाही म्हणजे आपण याचे कारण नाही आणि द्रकची प्रतिती येत नाही म्हणून द्रक कार्य नाही म्हणजे आपण कार्य नाही. न कार्यम न कारणम आचार्य सांगतात. म्हणून कार्य अनित्य असते व कारण विकारी असते. कार्य कसं असतं? अनित्य असतं आणि कारण विकारी असतं. दुधापासून दही झालं म्हणजे त्याचा परिणाम झाला पण दूध नाशलं ना विकार झाला दूध नाशलं ते. गायीपासून वासरू झालं म्हणजे गायीची झीज झाली ना ती भरून काढावं लागते. आता तिला चारा पाणी द्या गुळ द्या म्हणजे त्याची झीज भरून निघा. तसं अविद्या कारण आहे. दृश्य द्रष्टा प्रतिती हे कार्य आहे. हे दृश्य जगत काय आहे? कार्य आहे. याची प्रतिती यायली ना आपल्याला. हां द्रक कार्य कारणातीत असल्यामुळे अधिष्ठान आहे. हे द्रक म्हणजे काय आहे? ब्रह्म आहे. ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. आपण अधिष्ठान आहोत. उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान म्हणजे आपण स्थूल सूक्ष्म कारण महाकारणच्या वर वर वर आहे. सगळ्यात वर आहे. उंच देवाचे चरण. विषयी आणि पामर हे कार्यामध्ये अडकलेले आहेत आणि योगी कारणामध्ये अडकलेले आहेत. म्हणून इथं काय करायचं माहिती का? कार्यकारणाचा विचार करून द्रकचा शोध लागणार नाही. अधिष्ठानाचा विचार केल्यावर द्रकचा शोध लागतो. म्हणून सिद्धते विचारी पा जेणे तू सुखी आहोस. सद्गुरु काय सांगतात? मजरदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष अति आदरो विवेकावरी. तू तुझ्या ठिकाणी असलेल्या विवेकावर आदर ठेव आणि त्या विवेकानं या जगाचा बाद कर. कारण या बुद्धीनं दोन काम होतात. एक ब्रह्मसत्यम आणि दुसरं अनुभवाला येणारं जग मिथ्या आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. ही बुद्धी म्हणजे दुधारी तलवार आहे. दोन निश्चय व्हायला लागले. म्हणून विचार केल्यावर द्रक कसं आहे? अनंत अखंड आहे. त्याला आवृत्ती लागली की त्याला ज्ञान नाव येत असतं. ही त्रिपुटी कशी झाली पहा. आणि ज्याला हे कळायला लागलं ना तो ज्ञाता आहे आणि हे विषय ज्ञेय आहे. आणि अंतकरण वृत्ती त्या विषयाकार झाली आणि त्या वृत्तीस्त चिदाभासानं त्या वस्तूचं प्रकाशन करणं याला ज्ञान होणं म्हणायचं. ज्ञेय ज्ञाता ज्ञान ध्येय ज्ञाता ध्यान दृश्य द्रष्टा दर्शन ही त्रिपुटी सांडी.

घटी हे फोडीला म्हणजे फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. कोणता घट फोडायचा? हे शरीररूपी घट धरायचा असा. कल्पना करा, हे शरीररूपी घट धरला असा फिरवायचा गर गर गर गर गर गुरुच्या चरणावर फोडून टाकायचा. म्हणजे हे मी नाही, माझं नाही, खरं नाही. महावाक्य ध्वनी बोंब झाली. काय बोंब झाली? तत्त्वम असी ते ब्रह्म तू आहेस. आणि इकडून सांगितलं सद्गुरूंनी की आपण निश्चय करायचा अहम ब्रह्मास्मी सर्वम खलविदम ब्रह्म तत्त्वम प्रज्ञानम ब्रह्म. बुद्धी आणि बुद्धीच्या विषयाला प्रकाशन करणारा ते तत्व ते तुम्ही आहात, ते ब्रह्मरूप आहे. म्हणून ज्याच्या ज्ञानाला बाधितवन वृत्तीने व्यापकपणा आहे तो जीवनमुक्त आहे. त्याच्या अंतकरण मूर्तीमध्ये सगळं काय आहे हे बाधित झालेले. मग सर्प कळाल्यावर ते भिल का? भेटत नाही. तसं जगत कळाल्यानंतर आता मृत्यूची भीती राहिली का? नाही राहिली. मग त्याला कळालं लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया इर झार हरी विना. हरी सत्य आहे आणि ते तुमचं आमच्या सगळ्यांचे एक सुख. ज्याच्या ज्ञानाला द्रष्टा दृश्य दर्शन हे त्रिपुटी सत्यत्वाने असते ते

पिता माता नाही व जन्मही नाही। आता हे आमचे सुपुत्र म्हणल्यावर आम्ही यांची आहेत, कोणाकडे बोट दाखवावं लागलं? आईबापाकडे दाखवावं लागलं। आता तुम्ही कोणाचे आहेत? तुम्ही कोणाकडे बोट दाखवता? बापाकडेच दाखवता ना, माईकडेच दाखवता ना। तसं हे जे जीव आहे तो कोणाचा आहे? त्याला ब्रह्माकडेच बोट दाखवा। देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा। म्हणून हे लेकरू आईच्या मांडीवर असतं, पण ते बोट कोणाकडे दाखवत? बापाकडे। तसा जीव मायेच्या मांडीवर आहे, पण ब्रह्माकडे बोट दाखवत मी त्याचा आहे, कारण नामरूप आहे मायेचं आणि अस्थिभाती प्रिय ब्रह्माचं, आणि हे सगळे लक्षण ब्रह्माचे याच्यात उतरलेले, म्हणून ते म्हणते मी त्याचा आहे, देवाचा। म्हणून हे जन्म नाही आणि मृत्यू नाही, म्हणून आपण कोणाचे कार्य नाही, कारण आपण कोणापासून झालो नाही। आपण कोणापासून झालो म्हटलं की कार्य, आणि आपल्यापासून काही झालं म्हटलं की आपण कारण। मग आपण कारण आहेत का कार्य आहे? म्हणून हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणीतले तो सुटला गा, तो याच्यातून जन्ममरणाच्या चक्रातून सुटला। म्हणून बंधू नाही, मित्र नाही, गुरु नाही, शिष्य नाही, मृत्यूची भीती नाही, अशा पद्धतीनं अभयम अभय दिले अक्षय, अभय दान दा, कारण याला भ्रम कशा कशाचा आहे? कुळ जाती गोत्र वर्ण आश्रम नाम हे आता आपण पाहिलं ना, विकार म्हणजे जन्म अस्तित्व वृद्धी विपरिणमता अपक्षय आणि नाश, या षड उर्म्या आहेत। जन्म मृत्यू, क्षुधा त्रशा, क्षुधा म्हणजे भूक लागणं तहान लागणं, हर्ष आणि शोक म्हणजे सुख दुःख। म्हणून आचार्य श्री रामगुरु पंचीकरणामध्ये सांगतात, जन्म मरण देहने कहे क्षुधा पिपाशा प्राण। जन्म मरण हा स्थूल शरीराचा धर्म आहे, याचा मी द्रष्टा आहे। भूक लागणं तहान लागणं हा प्राणाचा धर्म आहे, त्याची आपण अधिष्ठान आहोत, आणि सुख दुःख हे मनाचे धर्म आहेत, त्याचेही आपण द्रष्टे आहोत। म्हणून तुकोबराय सांगतात, सुख दुःख वेगळा असे ठाव हा निराळा। म्हणून आपण सुखाहून आणि दुःखाहून वेगळे आहोत, सुख दुःखातीत आहोत। असं अनात्म धर्म काय आहे बरं का? अनात्म धर्म अनित्य विनाशी अशुद्ध नाना क्षेत्र, हे क्षेत्र आहे इदम शरीरम कौंतेय क्षेत्र मित्य विधीयते। अर्जुना, हे शरीर हे आहे, तू मी मांडलेलं आहे ते चूक आहे, ते काढून टाक। मनातला जो बोगस रेकॉर्ड आहे, जो डाटा आहे, ते डिलीट करून टाक। याचं विवेकाचं फॉर्मॅट मार याच्यावर। म्हणून सद्गुरूकडे गेल्यानंतर सद्गुरू काय करतात? सद्गुरू सांगतात, हे अधिकारी तू फल आहेस, तू ज्याची इच्छा घेऊन इथं आला ना, तुला वाटतं की मला परमानंदाची प्राप्ती व्हावी आणि सकल दुःखाची म्हणजे कारणासहित दुःखाची निवृत्ती व्हावी, तर तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी दुःखच नाही आणि सुख हे तुझं स्वरूपच आहे, तुला सुख मिळवायची गरज नाही असं लक्षात घ्यायची गरज आहे। गुळ अंगानच गोड आहे, आहे शितू अंगा अंगी डोळे उघडी, तुम्ही अंगानच परमात्मा आहे असं तुम्ही तुम्हाला ओळखा, ओळखिला हरी, धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी, सिद्धी सहित सिद्धीलावी पिसे कोण तया पुसे, नेले राजहंसे पाणी काही। म्हणून हे विकारी आहेत, हे परप्रकाश आहेत, हे स्वतःला स्वतः जाणत नाही, आणि हेतुनाम हे व्याप्य आहेत, कारण हे कोणीतरी ह्याला व्यापून टाकलेलं आहे, हे लहान आहे, हे मर्यादित आहे, आणि हे रागी आहेत आणि हे आवृत्त आहेत, हे झाकलेले आहेत। आत्म्याचे धर्म काय आहे? आत्मा नित्य आहे, अव्यय आहे, शुद्ध आहे, एक आहे, क्षेत्रज्ञ आहे, आश्रय आहे, अविक्रय आहे, आणि स्वप्रकाश हेतू आहे, व्यापक आहे, असंगी आहे, अनावृत्त आहे। म्हणून ईश्वर निरावृत्त चैतन्य आहे आणि जीव आवृत्त चैतन्य आहे, कारण ईश्वरानं अनंत शरीर धारण केले, पण त्यानं त्या शरीराचा अभिमान धरलेला नाही, तो खोटा ठरवला, म्हणून तो अवतार ठरला। आणि आपण मनुष्य देह धारण करून त्याचा अभिमान धरून तो खोटा नाही ठरवला, म्हणून आपण ब्रह्मच आहोत, पण मूर्ख ब्रह्म आहोत। याला प्रमाण तुका म्हणे हा तो स्वये पर ब्रह्म मूर्ख नेने वर्म संत चरण। आपण मूर्ख माणूस नाही बरं का? कारण माणूस समजणं हाच मुळात मूर्खपणा आहे, नाही तर बुडाला मूर्खपणा तसाच राहील, निघाली अंधश्रद्धा निर्मूलन करायला। मी स्वतःला मनुष्य समजणं हीच अंधश्रद्धा आहे, म्हणून हस्तामलकांना पहिल्यांदा उत्तर दिलं, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हा,
भिक्षुरनच.

बीजबोधरूपः सनित्योपलब्धि स्वरूपो हम आत्मा नित्योपलब्ध असलेला परमात्मा हे माझं वास्तविक स्वरूप आहे असं हस्तमलक आचार्यांना पहिल्याच भेटीमध्ये आपलं काय देतात इंटरव्ह्यू देतात आपली ओळख सांगतात मी कोण आहे या ठिकाणी काय आहे प्रगटले ब्रह्मज्ञान उरो नेदी देहाचे भान असं ब्रह्मज्ञान प्रगट होत असते द्रश्य द्रष्टा दर्शन करी प्राशन तत्काळ तत्काळ ह्या त्रिपुटीचं काय करून टाकते नाहीशी करून टाकते कार्य कर्म आणि कर्ता ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता हे उरो नेदी सर्वथा निजात्म निज बोधे म्हणजे निज म्हणजे आत्मबोधानं काय होत असतं ही त्रिपुटी नष्ट होत असते निज बोधे संसार दुःख निरसुनी दिधले निज सुख निजात्म सुखी निशेष माया गुण देख नाशिले हे मायेचे गुण आपोआप नष्ट होतात कशान आत्मबोधान आत्मसुखान आत्मरथ आत्मक्रीड म्हणून अशा पद्धतीनं आचार्य सांगतात नमे

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत आदिश्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार होते श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आपण मनाचे श्लोक पाहत आहोत आणि एक विषय काय सांगितला, देहबुद्धी टाकावी. आत्मबुद्धी हवी असेल तर देहबुद्धी टाकल्याखेरीज किंवा विसरल्याखेरीज आत्मबुद्धी संभवतच नाही. एक हात्या देहाला संसाराला घट्ट धरून ठेवला आहे आणि मला तो आत्मा पाहिजे, कधीही मिळणार नाही. शिकडनं हात सुटला पाहिजे. संसारात असावं पण हात सुटला पाहिजे, आसक्ती सुटली पाहिजे. म्हणून ध्येयबुद्धी टाकावी, विसरावी असं सांगितलं आहे. आणि ती विसरलं तरच मग काय होतं, भयातीत देहातीत मनातीत अशी जी अवस्था आहे ती प्राप्त होते. देह मनबुद्धीच्या पलीकडे जाऊन बसायचं ना, तिथं आहे आत्मा. तो ती भयातीत अवस्था आहे. देहाच्या पातळीवर आहे तोवर भय आहे. आजारपणाचं भय आहे, मृत्यूचं भय आहे, आपल्या काही वस्तू आहेत त्या कोणीतरी घेऊन जाईल, चोराचं भय आहे, राजाचं भय आहे. हे सगळं जे भय आहे ते ऐहिक पातळीवर आहे. आत्मधन माझ्याजवळ आहे, कुणी चोरून नेईल अशी भीती आहे. तो जर चोरून नेलं तर त्याचं कल्याण होईल. संत उलट सांगत असतात, अरे आत्मधन माझ्याजवळ आहे घे, तर ते घ्यायलाच तयार होत नाहीत मंडळी कुणी. त्यामुळे असं काही धन असतं ते की जे धन कोणीही चोरून नेऊ शकत नाही, अशा स्थितीत तो जातो. म्हणून ती भयातीत अवस्था आहे असं म्हटलेलं आहे. आणि एक त्याच्यामध्ये चरण आलं आहे, जुने ठेवणे मीपणे आकळेना. जुनं ठेवणं, आपलंच धन आपल्याजवळ आहे, आपल्यालाच माहिती नाही. आणि ते माहिती होत नाही कुठपर्यंत, जोवर मीपणा आहे तोपर्यंत. आणि मीपणा ह्याचा अर्थ देखील अज्ञान, देह मी असं समजणं किंवा जीव मी असं समजणं, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत जुनंच ठेवणं, आपलंच ठेवणं, आपलंच धन, पण त्या मीपणे आकळेना, लक्षात येत नाही आपल्या. म्हणून त्याच्यावर पुन्हा त्यांनी चार पाच श्लोक घेतलेले आहेत, जुने ठेवणे मीपणे आकळेना. आणखीन एक महत्त्वाचा विचार याच्यामध्ये घेतला आहे, नामासंबंधीचा घेतला आहे. सर्व संत आपल्याला ध्यान नामाची साधना सांगतात. त्यापैकी नामसंप्रदाय पुष्कळ आहेत, नाम घेणारे आहेत, परंतु ते नामसुद्धा आपण कसं घेतो ते कळायला पाहिजे. म्हणून इथे त्यांनी सांगितलं आहे, अत्यंत आदराने नाम घ्यायला पाहिजे, भावभक्तीनं घेतलं पाहिजे. ठराविक माळ्या एकदा ओढल्या हे काम झालं. माळ्या ओढून सांगायचं आहे कुणाला, ते मोजून ठेवायच्या, नाम आपण घ्यायचं ते पाठवायचं कुठंतरी, असं काय काय तंत्र बरीच चालतात परमार्थामध्ये. आपल्यासाठी घ्यायचं आहे ते, मोजायचं आहे कशाला. म्हणून म्हणतात अत्यंत आदर, आणि ज्याचं नाम घ्यायचं त्याच्यावरती अत्यंत आदर पाहिजे, प्रेम पाहिजे, भक्तिभाव भरलेला पाहिजे. आणि ह्याचं नाम कसं आहे ते, स्वल्प सोपे फुकाचे. सोपं आहे, फुकटचं आहे, पैसे पडत नाही. एक नाम त्याला काना द्या, चारणे द्या असं जर म्हटलं, विचार करायला पाहिजे बा किती नाम घ्यायचं ते आपल्याला परवडतं का नाही. नाम घ्याला पैसा पडतो का? मग स्वल्प सोपे फुकाचे, पण म्हणतात नामाशिवाय मुक्ती नाही. मग नाम नकोच घेतलं तर मुक्त नाही होत. नुसतं ध्यानाने गेलं तर नाम पाहिजे जोडीला. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. नुसत्या निर्गुणाला जाता येत नाही, त्याला जमता येत नाही. सगुण जो परमात्मा आहे त्याला नामाने आळवायला पाहिजे, भक्ती पाहिजे. आणि त्या भक्तीच्या अंगाने आपण जर योगाची साधना केली तर ती खऱ्या अर्थाने फलद्रूप होते. म्हणून भक्तीशिवाय नाही, नामाशिवाय नाही आहे. आणि म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं आहे, हे सगळं करण्यासाठी काय टाकायला पाहिजे, वासना, कामना, कल्पना, संकल्प, हे सगळ्या गोष्टी आहेत त्या मनाच्या आहेत. कल्पना कुणात? मनात. वासना मनात, कामना मनात, संकल्प मी हे करायचं ठरवलं आहे, तू कोण करणार? हा जो मी त्या मनाला हाताशी धरून या सगळ्या गोष्टी करत असतो, ते सगळं टाकायला पाहिजे. आणि नंतर 147 ते 151 ह्या श्लोकामध्ये त्या निर्गुण परमात्म्याचं स्वरूप कसं आहे ते त्यांनी सांगितलं आहे. जे या 50 श्लोकाचा थोडा आढावा जर घेतला तरी इतके विषय त्याच्यात येऊन गेलेले आहेत. आणि सगळ्या मनाच्या श्लोकात बघितलं तर हेच विचार पुन्हा वेगळ्या वेगळ्या तऱ्हेनं आलेले आहेत. त्यामुळे सगळे श्लोक नाही तरी हे विचार जर आपल्या लक्षात आले तर सगळ्या मनाचे श्लोक आपल्याला समजले असं होईल शब्दाच्या अंगाने. आणि ते अनुभवले म्हणजे त्याला महत्त्व आहे, तोपर्यंत नाही. बघा आता 100वा श्लोक आहे, तो आपण जरा विस्तृत घेऊया. यथा सांगरे कर्म ते ही घडेना. काय होत आहे आपलं ते बघा. कर्म करतोय पण यथासांग घडत नाही आहे. का कर्म घडत नाही आहे यथासांग? सुरुवातच साधनेची मुळी कर्मापासून आहे. कर्माचा पायाच जर नीट नसेल तर भक्तीही नाही, योगही नाही आणि ज्ञान तर नाहीच नाही. म्हणून इथं श्लोकाच्या सुरुवातीलाच तर म्हणतात यथासांग रे कर्म तेही घडेना. आपल्या वाट्याला आलेलं कर्म यथासांग होतं का? कसं तरी करून टाकतो. जे सामान्य व्यक्तीही कसं तरी करते आणि परमार्थ करणारी व्यक्ती देखील कसं तरी द्या काम करायचं आणि ध्यानाला बसलेत म्हणे असं नाही. कर्मही उत्तम झालं पाहिजे. वेळ अशा तऱ्हेनं आपला आखला पाहिजे की त्या मिनिटाला त्या त्या गोष्टी व्यवस्थितच व्हायला पाहिजे. तेवढा वेळ साधनेला, तेवढा वेळ आपल्या कर्माला. जी काही आपलं कर्तव्य असेल त्या कर्तव्याला, सेवा असेल, कुठं काय करायचं असेल ते. म्हणजे यथासांग रे कर्म तेही घडेना, समर्थ म्हणतात. बरं, घडे धर्म तो पुण्यगाठी पडेना. धर्म करतोय आपण, काही गोष्टी करतोय पण पुण्यगाठी पडत नाही. का पडत नाही? अपेक्षा. नाम घेतलं तरी मला काय मिळणार, पूजा केली तरी मला काय मिळणार, म्हणजे प्रत्येक गोष्ट केली की त्याच्यापासून मला काय मिळणार, मग ते पुण्य होत नाही. घडे धर्म ते पुण्यगाठी पडेना. पुण्याचे त्यांनी ज्या व्याख्या सांगितल्या त्यामुळे शुद्ध पुण्य कोणतं? माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. ज्या पुण्याने तो मलाच येऊन मिळतो त्याला शुद्ध पुण्य म्हटलं आहे. नाही तर पापात्मक आहे. करतायत काही काही पुण्यात्मक पाप, प्रवचन करतायत, तीर्थक्षेत्राला जात आहेत आणि त्याच्यापासून मागतायत काय? ऐहिक भोग. स्वर्गातले भोग पाहिजेत, संसारातले भोग पाहिजेत, पुण्यात्मक पाप. परमेश्वराखेरीज काहीही मागणं हे पाप आहे आणि परमेश्वराला मागणं एवढंच पुण्य आहे. त्याला शुद्ध पुण्य म्हटलं. म्हणजे पुण्य हा शब्दसुद्धा पुन्हा शुद्ध न अशुद्ध आहे. जसं ब्रह्मज्ञान समर्थांच्याच्यात आलेलं आहे 5वा दशक 2ऱ्या समासामध्ये, की ऐसा गुरु नसावा असं म्हणताना कसा गुरु असावा ते सांगताना त्यांनी म्हटलं आहे शुद्ध ब्रह्मज्ञान. आता ब्रह्मज्ञानामध्ये शुद्ध अशुद्ध आहे का? शुद्ध अशुद्ध नाही, पण शुद्धाच्या पायऱ्या आहेत. स्वतःपुरतं ब्रह्मज्ञान होणं ह्याला ब्रह्मज्ञान म्हटलेलं आहे आणि सर्वम खलु इदम ब्रह्म हा बोध होणं याला शुद्ध ब्रह्मज्ञान म्हटलं आहे. ते शुद्ध ब्रह्मज्ञान जे सांगतायत त्यांना सद्गुरू म्हणायचं. नाही तर कोणतरी सांगत असतं परवा माझ्याकडे कोण गेलं, तुमची तब्येत बरी नाही तर तुम्ही असं करा ते हरिपाठ इतके वेळा म्हणा, म्हणजे तुम्ही नाही तर दुसऱ्या कोणाला तरी म्हणायला सांगा, म्हणजे ते तुमचा आजार बरा होईल. मग इथं कुणीतरी त्यांना सांगितलं की तसलं काही करायचं नाही आहे ताई, ते काही करत नाही. त्याच्यावर सोपवलं ना सगळं, तो बघेल ना, नाम घ्या ना तुम्ही. इतके वेळा हरिपाठ घेले म्हणजे माझं दुखणं दूर केलं पाहिजे, म्हणजे विकलं त्या हरिपाठाला. ही दृष्टी चमत्कारिक आहे की एवढं नाम घ्या म्हणजे तुमचं दुखणं दूर होईल. दुखणं तो बघेल ना, त्याला कळत नाही का तो सर्वज्ञ आहे ना. आपली कर्म जी आहेत झालेली हे भोगूनच फेडायची असतात, पूर्ण करायची असतात, भगवंतांनी त्याच्यामध्ये का पडावं. हां, थोडं तुम्हाला धैर्य देईल त्या संकटाला तोंड द्यायला. तुमच्याही लक्षात येईल की हा भोग माझ्या कर्माचा आहे, तो मला फेडला पाहिजे म्हणून शांतपणाने भोगता येईल. देहापासून अलग होता आलं तर जास्त चांगलं आहे, दुःख देहाला आहे मला नाही हा बोध राहील. ह्या तऱ्हेनं बघा, पण जे आपण करतो त्याच्यापासून त्याच्यापाशी मागत राहायचं म्हणजे वाणिज्य आहे, हे अभिप्रेत नाही संतांना. म्हणते यथा सांगते कर्मते ही घडेना घडे धर्म, तो पुण्यगाठी पडेना दया पाहता सर्वभूती असे ना. मर्यादित दया, दोन माणसांपुरती दया, बाकीचे नाही. आणि फुकाचे मुखी नाम तेही असे ना. फुकटचं नाव आहे, मुखात बसतं का असं विचारलं तर नाही बसत. मग तोंडातून वेडीवाकडी वाणी येते, कोणाला तरी काहीतरी बोलतो, काहीतरी करतो, अगदी बोललो नाही मनात येतात विचार. अमक्याला असलं ना बरं झालं, फार कटकट करत होते, बरी परमेश्वराने शिक्षा दिली, आलं ना मनात, मन अशुद्ध झालं. काही त्यांनी केलं असलं तरी आपल्या मनात असं यावं, असू दे त्याला. सर्वेपी सुखीन संतो, संत जसे म्हणायचे परमेश्वरा त्याला सुखी ठेव, असा भाव मनात येणं म्हणजे मनाची शुद्धी होणं. मनात जर असं अशुद्ध आलं तर ते मन आपल्या परमेश्वर भेटीला उपयोगी नाही. म्हणून बघा, म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे, फुकाचं नाव आहे म्हणून अतिशय आदराने नाम घ्यावं. मुखे बोलता दोष जाती स्वभावे, आपण जर नाम घ्यायला लागलो दोष आपोआप कमी होतात. मुखाने घ्यावं वाणी शुद्ध होते, मनात घ्यावं मन शुद्ध होतं, अंतःकरणातून नाम स्फुरावं. दुसऱ्या गोळ्या काही गोष्टी स्फुरत असतात, त्याच्याऐवजी सहज बसलं तरी नाम आतून स्फुरत, झरा आला पाहिजे नामाचा असं म्हणतात संत. की कशाचा झरा येतो आहे, स्वार्थाच्या गोष्टी नाही, नामच येत आहे आतून. नुसतं वरवर येतं नाही, दूध जसं उतू जातं ना भरून, तसं आत भरून नाम बाहेर पडलं पाहिजे सहज, तसं यायला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता आपण ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना, संगीत यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्तिरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, वसंत निनावे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोतेहो शांताराम आठवले यांची पदरचना आता ऐकूयात. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया समर्थ रामदासस्वामींची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग पटदीप.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग पटदीप. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भैरवी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भैरवी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात. भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, संत सावता महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोतेहो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अवधूत बाम यांचं आणि स्वर आहे वैदेही करंबेळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन।
2: श्रोते हो पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: अभंग भक्ति गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ति सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंज वर्णा करकमल द्रुतेष्टा वीती उमा अंबुजाता मणि.

श्रोते हो, आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज मंगळवार, निजज्येष्ठ कृष्ण सप्तमी अर्थात 7 जुलै 2026. आजचं नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. आजच कालाष्टमी आहे. देहू जिल्हा पुणे इथून आज जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. ऋषींची गोत्र म्हणजे गणसंस्थेचीच रूपं आहेत. या गणसंस्थांचीच पुढे एक किंवा अनेक वर्णांच्या रूपाने परिणती झाली. गणसंस्था हे प्राचीन भारतीयांच्या समाजसंस्थेचं पहिलं स्वरूप आहे. अशा अगणित गणसंस्थांचं वर्णव्यवस्थेत रूपांतर होऊन प्रथम वैदिक समाजसंस्था निर्माण झाली. अनेक वंशाच्या गणांना वर्णभेदांचं स्वरूप हळूहळू प्राप्त झालं. प्राचीन भारतीयांच्या गणसंस्थेत राजसत्ता आणि प्रजासत्ता यांचे गुण कमी जास्त प्रमाणात मिसळलेले होते. ब्राह्मणस्पती हा गणपती म्हणून ऋग्वेदात स्तविला गेला आहे. विश्व हे गणराज्य म्हणजे देवगणांचं राज्य होय, कारण वरुण, मित्र, इंद्र, सविता, भग, पूषण, विष्णू, वायू इत्यादी देवसमुदाय विश्वाचं राज्य ऋताच्या द्वारे करतात असं ऋग्वेदात सांगितलंय. गणप्रमुखाला प्रजापती, गणपती, व्रातपती किंवा ब्रह्मणस्पती अशा प्रकारच्या संज्ञा होत्या. प्रजापती ही कोणी एक व्यक्ती झाली नाही. प्रजापती हे प्राचीन भारतीयांच्या उच्चतम प्रशासकाचं अभिधान आहे. दक्ष, कश्यप, मनू, वसिष्ठ, अगस्त्य इत्यादी प्रजापती होऊन गेले. ते यज्ञद्वारा किंवा मंत्रद्वारा संस्कार करून चातुर्वर्ण्याचा विभाग करीत असत. प्रजापतीच्या मुखादी अवयवांपासून चार वर्ण निर्माण झाले ही रूपकाची कल्पना पुरुष सूक्तामध्ये प्रथम आली. इतर वेदांमध्ये तीच थोड्याफार फरकाने पुन्हा पुन्हा सांगितली आहे. महाभारतातल्या शांतीपर्वातही असं विस्ताराने सांगितलं आहे की एकाच ब्रह्मरूप वर्णाचे चार वर्ण कर्मभेदामुळे आणि गुणभेदामुळे झाले आहेत.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: तिथून भगवान एकदा वैद्याची तयारी चाललेली आहे. तो नंदाने त्यांनी विचारलं, नंदाला विचारतात भगवान, काव नंद बाबा हा कसला यज्ञ चाललेला आहे? तेव्हा त्याने सांगितलं, बाबा रे हा इंद्रयाग करतो आम्ही, पाऊस पडायला पाहिजे, पर्जन्याची देवता इंद्र आहे, पण इंद्रयाग आम्ही करतो. इंद्र दर्प झुखावसता, इंद्राचा गर्भहरण करण्याकरता. म्हणून भगवान सांगताय, हो इंद्रा कोणी बघितलं का म्हणले? आपण इंद्राला पाहिलंच नाही म्हणली. मग हा गोवर्धन पर्व उत्सव करून म्हणाले, हा गोवर्धन कसा आहे, उंचच्या उंच उभा आहे मध्यभागी, त्याच्यामुळे ढग अडतात आणि पाऊस पडतो. आपला आश्रयभूत आहे, आपली गाई गोरे ह्याच्या जीवावर जगताय, ह्याच्या आश्रयाने आपण असतो. म्हणून म्हणे आपण गोवर्धन याग करूया. आपण ज्या भूमीत जन्माला आलेलो आहोत त्या भूमीची, मातृभूमीची पूजा करायची आहे, तेव्हा तिच्याच नावाचा आपण याग करू, गोवर्धन याग करूया. झालं, भगवान त्यांनी सांगितलं, सगळे म्हणले हो तसंच करूया. मग कसा याग करायचा, काय करायचं वगैरे विचारलं, काय नाही म्हणले, आहे तसंच याग करायचं म्हणले, फक्त आपल्या गाई गोरांना सजवायचं आहे. म्हणजे आपण हल्लीचा बैलपोळा उत्सव करतो की नाही, तो तिथून सुरुवात झालेली आहे. जी गाई गोरांना सजवायचं आहे, त्यांना रंगवायचं आहे, पाठीवर झूल घालायचं आहे आणि सगळ्या मिळून गोवर्धनाला मोठी प्रदक्षिणा घालायची आहे, मोठा अन्नकूट करायचा आहे आणि सगळ्यांनी ह्या ठिकाणी गोवर्धनाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि भोजन करायचं आहे. सगळे म्हणले ठीक आहे तसं करूया, आणि त्याप्रमाणे त्यांचं याग सुरू झालं. इकडे नारद महर्षी गेले इंद्राकडे, त्यांनी सांगितलं, अरे इंद्रा बघ म्हणले, त्या गोळ्याच्या पोराने म्हणले तुझा याग बंद पाडला बघ म्हणले, आता तुझा याग कोणी करणार नाही इंद्रयाग. इकडे यांचा उत्सव सुरू झालाय. त्या सगळी मुलं विचारतात, का रे म्हणे हा एवढा मोठा अन्नकूट केलेला आहे, आपण नवीन दाखवल्यावर म्हणे तो भक्षण करणार का म्हणते गोवर्धन? हो हो म्हणले, गोवर्धन भक्षण करेल म्हणले. गोवर्धन साक्षात परमेश्वर आहे. आणि सांगितल्याबरोबर ते नवीन दाखवलं मोठ्या अन्नकुटाचा, दाखवल्याबरोबर साक्षात गोवर्धनाने आ करून पसरला, त्याने मुख पसरलेलं आहे आणि ते खायला लागले. सगळी मुलं घाबरली, अरे हा गोवर्धन खातोय की म्हणले खरंच? मग म्हणले देवच आहे म्हणले आपला तो, पण सगळंच खेळता काय म्हणले? अरे सगळं खाणार नाही म्हणले, थोडंसं आणि थोडं खाणार म्हणले, देव प्रसाद किती खातो म्हणले, बाकी सगळं तुम्हाला प्रसाद आहे. त्याप्रमाणे गोवर्धनाने साक्षात दर्शन दिलेलं आहे आणि यांचा उत्सव सुरू झाला. दिवसभर सगळा उत्सव केलेला आहे, अन्नकूट केलेला आहे, सगळ्यांनी प्रसाद भक्षण केलेलं आहे. आणि इकडे इंद्र बघायला आले, काय यांचं चालले म्हणून त्यांनी बघितलं, गोवर्धन याग चाललेला आहे यांचा. भयंकर क्रोधाविष्ट झालेला इंद्र देवता, आणि त्यांनी सांगितलं, म्हणे ह्या सगळ्या गोकुळवासियांना वाहून टाका, आता मोठा पाऊस पडा एकदम. जे प्रलयकाळचे मेघ आहेत त्यांना पाठवलेलं आहे, आणि धो धो पाऊस पडायला लागला, वरून बर्फाचे खडे मोठे मोठे पडायला लागले. सगळे गाई गोरं घाबरलेले ओरडायला लागले. सगळे म्हणतात, अरे काने आता कसं करायचं? काय नाही म्हणजे हा गोवर्धन आपलं रक्षण करणार, चला म्हटलं याच्या खाली जाऊ. आणि भगवंताने स्वतःच्या हातावरती सबंध गोवर्धन पर्वत उचललेलं आहे. यस सप्तहाय नो बालः, सात वर्ष वय होते भगवंतास त्यावेळेला, आणि सात दिवस पर्यंत सप्तकोसाचा पर्वत त्याने आपल्या हातावर तोलून धरलेला आहे. म्हणून धो धो पाऊस पडतो, आतमध्ये सगळे गप्प बसलेले आहे. इतकं सात दिवस सगळं झाल्यानंतर इंद्र बघायला लागला, तर गोकुळ वाहून गेला असेल म्हणतो. बघतो तो काय, भगवंताने गोवर्धन धरलेलं आहे आणि आतमध्ये सगळे गो बाळ बाळक गाई वासर मोर कावळे चिमण्या कोकळ्या सगळे आतमध्ये आहेत, कुठे बाहेर नाही आहे. हे सगळं बघितल्याबरोबर इंद्र घाबरलेला आहे आणि सगळा पाऊस थांबला एकदम. पाऊस थांबल्यावर काना म्हणतो, सगळा चला बाहेर चला म्हटलं, माझा हात दुखा झाला, बाहेर चला. सगळ्यांना बाहेर काढलेला आहे आणि पुन्हा पर्वत झाकझाकी ठेवून दिला. सगळ्यांना मोठा आनंद झालेला आहे, सगळ्यांच्या मुलाला उचललेलं आहे खांद्यावर घेऊन, सगळी मुलं नाचत आहेत. आणि इंद्राने इंद्र समोर आलेला आहे, त्यांनी साक्षात दंडवत घातलेला आहे. म्हणे महाराज क्षमा करा म्हणले, तुमची परीक्षा मी घेतली, आपण देवादि देव आहात, तुमची परीक्षा घेतली, मला अपराधाबद्दल क्षमा करा म्हणून दंडवत घातलेले. आकाशाजवळ कामधेनू पण आलेली आहे आणि कामधेनूंनी भगवंताला आपल्या दुधाने अभिषेक केलेला आहे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. मग सगळ्या गोपींनी कात्यायन व्रत केलं होतं आणि त्यामुळे भगवंताने सगळे वस्त्र परत दिली होती. त्यामुळे चित्तामध्ये तीव्रता दाटलेली आहे. आता म्हणे आपल्याला भगवंताचा अंग संस्पर्श घडणार आहे. पण जाता येता नेहमी व्याकुळता केवढी असावी याच्यावरून दिसते. जाता येता नेहमी तेच चिंतन चाललेलं आहे. भगवान केव्हा भेटताय, भगवान केव्हा भेटताय, केव्हा हे मंत्र होतोय होतोय. सगळ्यांचे वाट बघत बसले पौर्णिमा केव्हा येते म्हणून. आणि मध्ये मध्येच एखाद्या गोपीला मूर्छा यायची. अत्यधिक प्रेम दाटून आले, कंठात प्रेम दाटून आल्यानंतर मूर्छा येऊन ती गोपी रस्त्यामध्ये पडायची कृष्ण कृष्ण म्हणत. ते सगळे मुळे सांगायचे, अरे काने ती बघ गोपी झोपली बघ पडली बघ काय झालं बघ तिला. तेव्हा काना जाऊन कानात सांगायचा, बाई कुठल्या गोष्टीला काळ वेळ यावा लागतो, योग्य काळ आल्याशिवाय फळ मिळत नाही. धीर धरला पाहिजे, उपासना केली पाहिजे, त्याशिवाय फळ मिळत नाही. थोडं धीर म्हणा म्हणले, आता शरद पौर्णिमा येणार आहे, थोडा धीर धरा तुम्ही. इतकं सांगितलं बरोबर कान्याचा आवाज ऐकल्या बरोबर ती गोपी सावध व्हायची आणि निघून जायची. असं एक दोनदा झाल्यावरती त्या ठिकाणी एका सासूने बघितलं, ते म्हटलं काहीतरी गडबड आहे म्हणले. आमच्या सुना म्हणले मूर्छा पडतात आमच्या मुली आणि जो कानन कानात काहीतरी मंत्र सांगतो म्हणले. तो मंत्र ऐकल्या बरोबर हे लगेच मुली उठून जातात म्हणले. काहीतरी वेगळा प्रकार आहे म्हणून ती सासू भर चौकात पडली, डोळे फिरवायला लागले म्हणून. त्याबरोबर सगळी मुलं कान्याकडे गेले, कान्या सांगितलं, अरे कान्या बघ बाबा ती गोपी पण धावत धावत आलेली आहे. म्हणे बघा बाबा कान्या, अरे बघ बने माझे सासू पडलेली आहे बघ, तिला काय झालं बघ, काहीतरी मंत्र सांग कानामध्ये. कान्यांचे सगळं बघितलं. भगवान कसे आहेत, अंतस्थ बाबा बघतोय, त्यांना काय सांगायला नको, हे काय चाललंय काय नाही. ते म्हणाले हे सगळं ढोंग चाललेलं आहे. पण पहिल्यांदा धावत धावत आले, बघितलं इकडे खालपासून वरपर्यंत सगळं. आणि त्या गोपीला सांगितलं, बाई म्हणे माझा मंत्र काहीच्यावर चालत नाही म्हणले. म्हणले का, माझा मंत्र म्हणे फक्त काळ्या केसावर चालतो म्हणले. ह्या म्हाताऱ्याचे केस पांढरे आहेत म्हणले, पांढऱ्या केसावर काय माझा मंत्र चालत नाही. ती गोपी विचारा लागली, तिला काय कळलं नाही, तिचा भाव शुद्ध आहे. ती कान्याचे पाय पडते, म्हणले बाबा काहीतरी कर, पण माझ्या सासू लोटो असं कर नकोस. ठीक आहे म्हणले, याचा मंत्र दुसराच आहे म्हणले. पेंजा सांगितलं, पेंजा अरे वेताचे काठ्यान म्हणले. त्या म्हाताऱ्याची डोकं अरे भूत बसलेलं म्हणलं, ते आपण काढलं पाहिजे. त्यावर पेंजाने लगेच काठी आणली, वेताची काठी आणली, मार म्हटले म्हाताऱ्याला. मारल्या बरोबर पेंजाने मारले. ती म्हातारी तळमळायला लागली, नाही म्हणले उठते कृष्णा, आता काय मला झालं नाही, काही मला झालं नाही म्हणते. उठले उठले म्हणते ती. बघा म्हणले आत्ता भूत बोलायला लागले म्हणले, अजून भूत घालवायला अजून एक लावायला पाहिजे म्हणलं काठी, त्याशे काय भूत जाणार नाही. भगवंताच्या गमती जमतीमध्ये खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं सगळं भगवान उघड करताय. भगवंता पुढे कपट काही चालत नाही. ते गोपींची व्याकुळता फारच वाढलेली आहे. एक गोपी दुसऱ्या गोपी सांगते, काय सांगू म्हटलं बाई, आज आमच्याकडे पाहुणे जेवायला आले होते आणि आमच्या सासूबाईने सांगितलं बासुंदी कर म्हणले उत्तम प्रकारची, आणि उत्तम प्रकारची बासुंदी आठवलेली आहे. त्यात मनुका बेदाने केसर सगळं टाकलेलं आहे आणि साखरेचा डबा उघडला. साखर घेण्याकरता गेले तेवढ्यात एकदम कान्याची आठवण आली आणि मन तिकडून निघून गेलं. ही बासुंदी कान्याला जावी अशा प्रकारची मनात इच्छा आलेली आहे आणि मन तंद्री लागली. आणि तंद्री लागता लागता मी साखर टाकलीच नाही म्हणली त्याच्यामध्ये, साखरेऐवजी मी त्यात मीठ टाकलं बासुंदीचं. त्या बासुंदीमध्ये मीठ टाकलेलं आहे. पण ती बासुंदी सगळ्यांनी आवडून खाल्ली. श्री सासू म्हणते माझे सून म्हणजे अन्नपूर्ण आहे, बघा म्हणते किती बासुंदी छान झाले, हे झाले सगळ्यांनी जेवण झाली. नंतर मी जेवायला जेवायला बसले त्यावेळी बघतो तो काय, त्यावेळी मिठाचा कळा आहे तसा आहे बाजूला. ती म्हणले कान्याने माझी लाज राखलेली आहे, त्याशिवाय कसं म्हणली असं. त्या बासुंदीला कृष्ण भक्तीचा रंग चालला होता, देहभाव सगळा विसरलेला आहे, संसार सगळा विसरायला लागतो त्यावेळी परमात्मा भेटतो. दोन्ही डबळे हात ठेवून चालत नाही. दुसरी सांगते काय सांगू म्हटले बाई, मी म्हणे पाणी आल्या चालले होते, विहिरीवरती गेले आणि लहान मुलाला लिहिलं होतं आणि एकदम कृष्णाची आठवण आली. आता काना काय करत असेल, त्याला भूक लागली असेल, आपण काही ते खायला जावं असं मनात आलं आणि एकदम कृष्ण कृष्ण म्हणायला लागले. तरी पण घरी यायला उशीर होतोय म्हणून पटकन मी दोरी बांधली आणि आत टाकली. बांधले कळशी सोडले आतमध्ये, पण काय झालं म्हणले, मी कळशी दोरी बांधलीच नाही म्हणले, माझं लहान मुलं होतं त्याच्या गळ्यालाच मी दोरी बांधलेली आहे आणि आतमध्ये सोडलं होतं. ते मूळ लागलं ओरडायला खाली, ओरडायला लागल्यावरती सगळी मुलं असं धावत धावत आली, भराभर वरती काढलं. पण मुलाला काय झालं म्हटलं, मूल जिवंत होतं तसं होतं. भाई ही कृष्णाची कृपा आहे म्हणे. व्याकुळता सगळ्या गोष्टीतून काय दिसतं आपल्याला, कृष्णाचे किती व्याकुळ आहे. आपण कळशी दोरी बांधतोय का मुलाचे काय दोरी बांधतो हे सुद्धा भान असू नये, तेवढी एकरूपता आहे. आणखी समाधी निराळी काय असते, समाधी अवस्था म्हणतात ती निराळी काय असते, जग विसरणं म्हणजे समाधी अवस्था, परमेश्वराशी एकरूप होणं जग विसरणं म्हणजे समाधी, समाधी दुसरं काही नसतं। गोपी कशा आहेत, ह्या संन्यस्त वृत्ती आहे, कारण संसारात राहून त्या सगळ्या विसरलेल्या आहेत। प्राणायाम प्रत्यायाम ध्यान धारणा करून सगळं जग विसरणं आणि सहज लीलेमध्ये कृष्णाचे चिंतन करताना जग विसरणं, ह्या दोन्ही गोष्टीत फरक आहे। एके ठिकाणी मनावरती अंकुश ठेवून दाबून ठेवून त्याला एक एक चित्ताचे एकाग्रता केलेली आहे आणि एके ठिकाणी मात्र संसार असून कृष्णाकडे त्याच्या चरित्राकडे लीन झाले। दोन्हीकडे क्रिया एकच आहे, संसार विसरणं आणि परमेश्वराशी एकरूप होणं हीच क्रिया आहे। म्हणून आचार्यांनी सांगितलं साधनेश्वेव सर्वेषु भक्तिरेव गरीयसी, सगळ्या साधनांच्या मध्ये काय उत्तम साधन असेल तर भक्ती, हे सर्वश्रेष्ठ साधन आहे। कारण सहजपणाने सुलभपणाने मनुष्य आत्मज्ञानाकडे जातो, सगळं संसार विसरतो आणि ईश्वराशी एकरूप होतो, ब्रह्मतत्वाशी एकरूप होतो। पुढे शरद ऋतू आलेला आहे, पौर्णिमा आलेली आहे आणि विक्षरंतु मनश्चक्रे, भगवंतांनी विचार केला, त्यांच्यावर अनुग्रह केला पाहिजे, कारण त्यांची तळमळ फारच वाढली, तीव्रता फारच वाढलेली आहे। आता जर तीव्र त्यांचा अनुग्रह केला नाही तर ते विप्रस्थितीसारखी कथा होईल, त्यांचे पंचप्राण निघून येतील। म्हणून पौर्णिमेच्या रात्री भगवान वृंदावनामध्ये गेलेले आहेत आणि तिथे बासरी वाजवली, बासरीचं ध्वनी ऐकल्याबरोबर ज्या जशा होत्या तशाच निघालेले। प्रेम खेंक नारभ हृदितो क्षण मार्जनादो, कुणी लहान मुलं आंघोळ घालत होतं, कुणी पोतेर घालत होतं, कुणी अलंकार करत होते, कुणी हस्त हंतरून घालत होतं, जशा ज्या असतील तशाच निघालेले। आपण कुठं आहोत, काय आहोत, कुठं यायचं काही नाही, सगळं देवान विसरलेलं आहे। कृष्णाची बासरी ऐकली मात्र सगळ्या धावत सुटलेले आहे। या दुस्तेजम स्वजन मार्य पथंच हित्वा भेजर मुकुंद पदवीम श्रुती भैरवी मृग, पुढे वर्णन करतात। अत्यंत जायला अत्यंत कठीण मार्ग आहे, दुस्तेज आहे, आर्यपथ लोकांच्या लौकिक रूढी आहे तो सगळा त्याने सोडून दिलेला आहे। ज्या ठिकाणी लौकिक सुटतो त्या ठिकाणी अलौकिक सुरुवात होते आणि सगळंच सोडलेलं आहे। म्हणून भगवंताचा त्यांच्यावर मोठा विशेष अनुग्रह आहे। झालं ते गोपी सगळे धावत धावत गेलेले आहे, तिथे गेल्यावर भगवान म्हणतात बाहेर इतक्या रात्री कशाला तुम्ही आला या ठिकाणी, कुलस्त्रियांनी असं घरदार सोडून रात्रीच्या वेळेला बाहेर येणं चांगलं नाही आहे। ठीक आहे म्हणजे तुम्ही आला असाल, यमुनेचं तीर बघा, हा पौर्णिमा चंद्र बघा आणि या शरद ऋतू सगळं सौंदर्य बघा आणि आल्या तसं घरात परत जा। तुम्ही मर्यादेमध्ये वागलं पाहिजे, आपलं कर्मकांड कधी सोडू नये, कुलमर्यादा कधी सोडू नये। म्हणून भगवान अनेक प्रकारे सांगताय, म्हणजे पूर्व विभाव सांगतात की जेव्हा कसं वागलं पाहिजे। तर गोपस्त्रिया म्हणतात भगवंता अरे एखादा साधक सगळं सोडून आल्यावर तू त्याला अपयश करतोस आणि आम्ही सगळं सोडून आलो तू आम्हाला अपयश करत नाहीस, हा भेदभाव काय तुझ्यामध्ये आलेला आहे, तुझी द्वैती दृष्टी आलेली आहे। म्हणून त्या विप्रस्त्रिया त्या गोपस्त्रिया भगवंताला उत्तर मीमांसा सांगताय, इकडेकडे पूर्व मीमांसा आहे एकीकडे उत्तर मीमांसा आहे। भगवान म्हणतात तुम्हाला गेलं पाहिजे, तुम्ही गेल्याशिवाय तुमचं कुटुंब चालणार नाही, घरी वाट बघतील, आई वडील बघतील, पतीदेव वाट बघतील, लहान मुलं वाट बघतील, तेव्हा घरी जा असं बाहेर यायचं म्हणून भगवान सांगताय, मर्यादित राहिलं पाहिजे। शेवटी विप्रस्त्रिया म्हणतात अरे बाबा कुठे जरी गेलं ते सगळ्यांच्या हृदयात तूच आहेस, सगळ्यांच्या हृदयामध्ये तुझी कल्पना करायची आहे आणि त्यांच्यामध्ये चैतन्य बघून मग संसार करायचा आहे। विवाद नाही का, विष्णू रूपेणी वर आहे म्हणतो, विष्णू स्वरूप वर आहे आणि लक्ष्मी रूपे कन्या आम्ही तुला देतो बाबा, म्हणजे विष्णूची कल्पना करून त्या ठिकाणी संसार करायचा आहे। पण तू कसा आहे, साक्षात भगवान विष्णू सगळ्यांच्या हृदयातला प्रकट केलेला आहे म्हणून आम्ही कोणत्याही वेट मार करत नाही आहोत, जो पतींच्या हृदयात आहे तो साक्षात तू प्रकट झालेला आहेस, त्यामुळे आम्ही वेट मार आम्ही गेलेलो नाही आहोत, आम्ही सन्मार्गावरच। त्या गोपी म्हणतायत भगवंत असं म्हणे बघ आता आम्ही सांगतो म्हणले, एका खेडेगावमध्ये एक स्त्री राहत होती आणि तिचा विवाह ठरला, विवाह कुठे ठरला, मुंबईसारख्या नगरात ठरला तिचा विवाह। पण त्या बाईचा रोजचा नियम होता की रोज गाईला नैवेद्य घालायचा आणि मग जेवायचं, हा रोजचा नियम होता। खेडेगावात असल्यामुळे गाय सुलभ होती आणि त्यामुळे सगळं चालू व्यवस्थेपुढे। पुढे विवाह झाल्यानंतर मुंबईत काही तिला गाय मिळे ना, मोठ्या सगळ्या कुठली गाय आणायची, मग तिने विचारलं गुरुजीने, गुरुजी काय करायचं होता, माझा रोजचा नियम आहे मग काय करायचं। तेव्हा तिने सांगितलं बाई गाय काय मिळाली नाही तरी गायीचा फोटो ठेव समोर, नैवेद्य दाखव आणि आपण चालू ठेवू, मग आता काय करायचं, मधला मार्ग तिने सांगितला। त्याप्रमाणे ती बाई रोज फोटो ठेवून नैवेद्य दाखवायची आणि मग भक्षण करायची, पूजन वगैरे करू। एक दिवस काय झालं म्हणे भगवंता, त्या ठिकाणी खरीच गाय आली, हिंडत हिंडत खरीच गाय आलेली आहे आणि बाहेर उभारून उंबरती आहे। आता तूच सांग म्हणलं नैवेद्य कुठे दाखवायचा, तर छोटो दाखवायचा का खरं गायला दाखवायचं नैवेद्य? डोगराज कोण दाखवायचा? भगवान म्हटलं काय त्याचा आवड आहे? खरी गाय समोर नाही आपण ती प्रतिनिधी मानलेली आहे, खरं गायला गौरव साधला पाहिजे हाच नियम आहे. आम्ही भगवंत तेच करतो म्हणले. पतींच्या हृदयात विष्णूंचं ध्यान करून आम्ही त्यांची सेवा करायची. आणि तू त्यांच्या हृदयातला सगळ्यांच्या हृदयातला असणारा परमात्मा साक्षात प्रकट झालेस. आम्ही गौरास त्यालाच देतो म्हणले. आम्ही कुठं बाहेर चाललो म्हणले. म्हणून आम्ही या ठिकाणी आलो वगैरे वगैरे सांगितल्यावर भगवान म्हणतात काही इलाज नाही आता. मग भगवंतांनी कसे ज्याची जशी इच्छा होती तशा प्रकारची रूप धरलेले आहेत. ये यथा माम प्रपद्यंते तांस तथैव भजाम्यहम. आणि भगवान दोन दोन गोपींच्या मध्ये एक एक एक एक कृष्ण म्हणा, दोघा दोघांच्या वेळी दोन दोन म्हणा, जशी इच्छा असेल त्याप्रमाणे रासक्रीडा चाललेली आहे. रासक्रीडा म्हटल्यावरती लोकांच्या मध्ये एक वाईट प्रचार झालेला आहे की भगवंतांनी काहीतरी व्यभिचार केलेला आहे. भगवंताचं वय त्यावेळी 8 वर्ष होतं, म्हणजे काय असेल कल्पना करा तुम्ही. खेळ चाललेले होते पण भगवंताची योगमाया विलक्षण आहे. इतके जितकी जितक्या गोपी होत्या तितकी रूप भगवंतांनी धरलेले आहेत आणि त्यांच्याशी खेळ करत आहेत. ही क्रीडा म्हणजे कशी आहे, ज्या ठिकाणी निर्विकार अवस्थेत केलेली ती लीला आहे. ही कामवासनेची क्रीडा नाही आहे. ज्या ठिकाणी सगळे विकार संपल्यानंतर मग भगवान जवळ घेतलेले आहे. निर्विकार माणसाला भगवान जवळ करतात, सवासन जे असतील माणसं त्यांना भगवान जवळ करत नाही. अशा अवस्थेत ती क्रीडा चाललेली आहे. त्यांची ती क्रीडा बघितल्यावरती नारदाला वाटलं आपणही क्रीडा करत होतो त्याच्या बरोबर, आपण स्त्री झालो असतो किती बरं झालं असतं, भगवंत असे अंगसंग घडला असता. म्हणून नारद त्या ठिकाणी आले. त्यांनी विचारलं म्हणे भगवंत मला पण क्रीडा करायची आहे. भगवान म्हणतात बाबा रे तू पुरुष आहेस, तुझं अहंकारात स्वरूप आहे. पुरुष म्हणजे अहंकारात स्वरूप आहे, पुरुष अभिमानात स्वरूप आहे. तुझं निरभिमान व्हावं लागतं बाबा, सगळं सोडावं लागतं. तू सर्वस्वाचा जे त्याग करण्यात ज्याची तयारी आहे त्यांनी माझ्याकडे असतं म्हणले. तू अहंकारात स्वरूप आहे, बघ तुला नारदी व्हायचं का, तर मग ये म्हणले. काय हरकत नाही क्रीडा करायला. नारद महर्षी म्हणतात काय हरकत नाही म्हणले, भगवंताच्या अंगसंग भरतोय पाहिजे कशाला म्हणले आपला अहंकार. म्हणून त्या राधाकुंडात स्नान केलं, राधेची अनुमती घेतली आणि भगवान नारद त्या ठिकाणी नारदी आलेले आहेत आणि भगवंताबरोबर क्रीडा सुरू केली. आपल्या महाराष्ट्रामध्ये गुलाबराव महाराज होते. देवभाव काय सोडा वाटतो बघा, गुलाबराव महाराज होऊन गेले, आता होऊन गेले बरं का, 550-100 वर्षापूर्वीची कथा आहे. मोठे ज्ञानेश्वरांचे अनुग्रही, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे माझे माताय म्हणायचे ते. आणि त्यांच्यावर कृष्णाचा अनुग्रह. आणि ते म्हणायचे पूर्वजन्मची गोपी आहे असं म्हणून स्त्रियांच्या प्रमाणे हातात बांगड्या वगैरे घालून साडी नेसून ते क्रीडा करायचे, रासक्रीडा करायचे. मग त्यांची काय असेल अवस्था ती आपल्याला माहीत नाही, पण अंतरंगात तशी अवस्था आणि डोळ्याने आंधळे आणि माऊली जसा अनुग्रह की कोणत्या जगातल्या कुठल्याही पुस्तकात कुठल्याही भाषेत काय लिहिलेलं आहे हे सगळे सांगायचे ते. ज्ञान असं विलक्षण, सर्व शास्त्रांचं वेदांचं नाही म्हणणं, सगळ्या जगातलं सगळं ज्ञान त्यांना होतं. कुठलंही पुस्तक समोर ठेवलं की सांगायचे हा पुस्तक आमच्या पानावर अमकं लिहिलेलं आहे आणि हा मनुष्य या ठिकाणी चुकलेला आहे असं लिहायला पाहिजे होतं, पण त्याची तेवढी उंची गेलेली नाही आहे. प्रत्येकाचं वेळपण सांगायचे अशी विलक्षण बुद्धिमत्ता ज्ञानेश्वर महाराज दिलेलं आहे. ती सिद्धप्रज्ञ तिने लाभे म्हणती सारस्वते दुवे, मग सकळ शास्त्र स्वयंभे निगतीमुखी म्हणलेलं आहे. तो अनुग्रह झाल्यानंतर सगळंच येतं, पण त्यांनी एकच केलं, पुरुषत्वाचा अहंकार टाकून दिला, अभिमान टाकले सगळा. आम्ही पूर्वजन्मची गोपी होतो असं त्यांना स्मरण होतं आणि त्याप्रमाणे तशा प्रकारचे फोटो ठेवून कृष्णाची ती क्रीडा करायची. अहंकार टाकावा लागतो. आणि पुढे त्यांची प्रश्नोत्तर कशी आहेत बघा. एवढं सगळं झाल्यानंतर मग त्या स्त्रिया भगवंताला प्रश्न विचारत आहेत, का रे भगवंत म्हणे ह्या जगात किती प्रकारची माणसं आहेत. काही जण स्वार्थ करत जाऊ असतात, काही जण निस्वार्थ बुद्धीने करत असतात, काही देण्या घेण्याने व्यवहारने करत असतात, ह्यातले खरे कोण आहे. तेव्हा भगवान सांगतायत मिथो भजंते सख्य स्वार्थ एकांतोद्यमाही दे. मिथो भजंते सख्य आपापसोबत सख्य करतात हे केवळ स्वार्थी माणसं असतात. आम्ही तुम्हाला प्रेम देतो तुम्ही आम्हाला प्रेम द्या, आम्ही तुमच्या चांगलं वागतो तुम्ही आमच्या चांगलं वागलं पाहिजे, अपेक्षा असते पाठीमाग. तेव्हा हे कसं प्रेम आहे, हे अपेक्षित प्रेम आहे. संतांचं प्रेम तसं नसतं, गुरुज्ञानांचं प्रेम तसं नसतं. मुलगा कसंही वागला ते आईला प्रेम वाटतं, वडिलांना प्रेमच वाटत असतं. पण त्या ठिकाणी मात्र स्वार्थाची अपेक्षा नसते. भजन ते भजतो येवी करुणा पितरो यथा सांगतायत. पितर हे अत्यंत करुणाशील असतात, तुम्ही त्यांचं भजन करा न करा, तुम्ही त्यांची सेवा करा अथवा न करा, तुम्ही त्यांना मान द्या अथवा देऊ नका, पण त्यांचं मात्र प्रेम तुमच्यावर कायमच असणार आहे. त्यांची कृपादृष्टी ही तुमच्यावर कायमची असणार आहे. पण त्या ठिकाणी मात्र धर्म निरुपवादोत्तर ज्या ठिकाणी निरुपवाद धर्म आहे की ज्याला जागा नाही आहे, शंकाजवळ जागा नाही आहे, अशा प्रकार निरुपवाद धर्म हा पितरांच्या ठिकाणी आहे. पण त्यांचं प्रेम हे खरं प्रेम आहे, ते धर्माला धरून प्रेम आहे. ह्याच्या उलट आणखी एक लोक जगात असतात, भजन ते भजतो त्यांचं भजन करा अथवा न करा, तुम्ही सेवा केली तर तुमच्याकडे बघणार नाही आहेत आणि काही करणार पण नाही आहे. ते तिसऱ्या कोटीचे लोक आहेत, विजय महात्मे असतात, त्यांना त्याचं काही नसतं, केलं तरी समाधान नाही, केलं तरी काहीतरी वाटत नाही. हे तिसऱ्या कोटीचे लोक आहेत. म्हणून हे तीन प्रकारचे लोक व्यवहार आहेत असं समजून असं वागलं पाहिजे. पण मी कसं आहे, मी कशा सापडत नाही म्हणते, माझं भजन केलं मला काय प्रेम नाही आहे आणि मला तुम्ही शिव्या दिल्या म्हणून मला राग येत नाही. पण मी सगळं कशा करता करतो, तुमची चित्तवृत्ती पुन्हा संसारात जाऊ नये, एकदा माझ्याकडे आल्यानंतर पुन्हा तुम्ही संसारात जाऊ नये म्हणून मी तुमच्या मनासारखं वागतोय, म्हणून सगळ्या लीला चाललेल्या आहेत. अशा प्रकाराने भगवंतांनी त्या ठिकाणी सगळ्यांना समाधान केलेलं आहे. त्यांची जेवढ्या शंका होत्या त्या शंका समाधान केल्या भगवंतांनी. त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाची चर्चा चाललेली आहे. हे सगळं ऐकल्यानंतर परीक्षित महाराज प्रश्न करतायत, शौनकाजी ऋषी प्रश्न करतायत, त्यांना म्हणे मला असं कसं का म्हणे, धर्म व्यतिक्रम दृष्ट हा, धर्माचं व्यतिक्रम कसं केलं त्यांनी, धर्म संस्थापना करण्याकरता म्हणून अवतीर्ण झाले आणि अशी कशी क्रीडा केली. त्यावेळी त्या ठिकाणी व्यासाने उत्तर दिलेलं आहे, तेजी असान दोषाय वंदयस्तरो भुज यथा. बरोबर, तेजस्वी माणसं असतात त्यांना कुठलंही दोष लागत नाही. म्हणून नाहीतर समाचरेत जे आहे मनसा विचारेत, मनाने सुद्धा आपण आचरण करावं असं मनात सुद्धा कुणी आणू नये, नाहीतर काय होईल, तुमचा नाश होईल. कालकोट विष फक्त भगवान शंकर पचवू शकतात, बाकी कोणी पचवू शकणार नाही आहे. पण भगवंताची लीला आहे ती आपण आचरण करायचं नाही आहे, ते लीले चिंतन मात्र जरूर करायचं आहे. आचरण करायचं नाही आहे, भगवंतांनी सांगितलं तसंच वागायचं आहे. आणि ते म्हणतात गोपीनां तत्पतीनांच सर्वेषामैव दहीनां योऽन्तश्चर ते सोऽध्यक्ष क्रीडनेने देवा. बाबा रे, गोपींच्या त्यांच्या पतींच्या आणि सगळ्यांच्या हृदयात असणार तो भगवान बाहेर पडलेला आहे, तर त्याला कसला काय दोष आहे, त्याला दोषच नाही आहे. त्याचाच अधिकार आहे सगळ्यांचं खरं म्हणजे, कारण सगळ्यांच्या अंतर आम्ही तो स्थित आहे म्हणून त्याला कुठलाही दोष लागत नाही. अशा प्रकारे मोठं समाधान त्या ठिकाणी केले.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, संत एकनाथ महाराजांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि सहकारी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आणि स्वर सुधीर फडके.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्ती सुधा.

0: समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आपण मनाचे श्लोक पाहत आहोत आणि एक विषय काय सांगितला, देहबुद्धी टाकावी. आत्मबुद्धी हवी असेल तर देहबुद्धी टाकल्याखेरीज किंवा विसरल्याखेरीज आत्मबुद्धी संभवतच नाही. एक हात्या देहाला संसाराला घट्ट धरून ठेवला आहे आणि मला तो आत्मा पाहिजे, कधीही मिळणार नाही. शिकडनं हात सुटला पाहिजे. संसारात असावं पण हात सुटला पाहिजे, आसक्ती सुटली पाहिजे. म्हणून ध्येयबुद्धी टाकावी, विसरावी असं सांगितलं आहे. आणि ती विसरलं तरच मग काय होतं, भयातीत देहातीत मनातीत अशी जी अवस्था आहे ती प्राप्त होते. देह मनबुद्धीच्या पलीकडे जाऊन बसायचं ना, तिथं आहे आत्मा. तो ती भयातीत अवस्था आहे. देहाच्या पातळीवर आहे तोवर भय आहे. आजारपणाचं भय आहे, मृत्यूचं भय आहे, आपल्या काही वस्तू आहेत त्या कोणीतरी घेऊन जाईल, चोराचं भय आहे, राजाचं भय आहे. हे सगळं जे भय आहे ते ऐहिक पातळीवर आहे. आत्मधन माझ्याजवळ आहे, कुणी चोरून नेईल अशी भीती आहे. तो जर चोरून नेलं तर त्याचं कल्याण होईल. संत उलट सांगत असतात, अरे आत्मधन माझ्याजवळ आहे घे, पण ते घ्यायलाच तयार होत नाहीत मंडळी कुणी. त्यामुळे असं काही धन असतं ते की जे धन कोणीही चोरून नेऊ शकत नाही, अशा स्थितीत तो जातो. म्हणून ती भयातीत अवस्था आहे असं म्हटलेलं आहे. आणि एक त्याच्यामध्ये चरण आलं आहे, जुने ठेवणे मीपणे आकळेना. जुनं ठेवणं, आपलंच धन आपल्याजवळ आहे, आपल्यालाच माहिती नाही. आणि ते माहिती होत नाही कुठपर्यंत, जोवर मीपणा आहे तोपर्यंत. आणि मीपणा ह्याचा अर्थ देखील अज्ञान, देह मी असं समजणं किंवा जीव मी असं समजणं, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत जुनंच ठेवणं, आपलंच ठेवणं, आपलंच धन, पण त्या मीपणे आकळेना, लक्षात येत नाही आपल्या. म्हणून त्याच्यावर पुन्हा त्यांनी चार पाच श्लोक घेतलेले आहेत, जुने ठेवणे मीपणे आकळेना. आणखीन एक महत्त्वाचा विचार याच्यामध्ये घेतला आहे, नामासंबंधीचा घेतला आहे. सर्व संत आपल्याला ध्यान नामाची साधना सांगतात. त्यापैकी नामसंप्रदाय पुष्कळ आहेत, नाम घेणारे आहेत, परंतु ते नामसुद्धा आपण कसं घेतो ते कळायला पाहिजे. म्हणून इथं त्यांनी सांगितलं आहे, अत्यंत आदराने नाम घ्यायला पाहिजे, भावभक्तीनं घेतलं पाहिजे. ठराविक माळा एकदा ओढल्या हे काम झालं. माळा ओढून सांगायचं आहे कोणाला, ते मोजून ठेवायच्या, नाम आपण घ्यायचं ते पाठवायचं कुठंतरी, असं काय काय तंत्र बरीच चालतात परमार्थामध्ये. आपल्यासाठी घ्यायचं आहे ते, मोजायचं आहे कशाला. म्हणून म्हणतात अत्यंत आदर, आणि ज्याचं नाम घ्यायचं त्याच्यावरती अत्यंत आदर पाहिजे, प्रेम पाहिजे, भक्तिभाव भरलेला पाहिजे. आणि ह्याचं नाम कसं आहे ते, स्वल्प सोपे फुकाचे. सोपं आहे, फुकटचं आहे, पैसे पडत नाही. एक नाम त्याला एक आणा द्या, चार आणे द्या, असं जर म्हटलं विचार करायला पाहिजे, वा किती नाम घ्यायचं ते आपल्याला परवडतं का नाही. नाम घ्याला पैसा पडतो का? मग स्वल्प सोपे फुकाचे, पण म्हणतात नामाशिवाय मुक्ती नाही. मग नाम नकोच घेतलं तर मुक्त नाही होत. नुसतं ध्यानाने गेलं तर नाम पाहिजे जोडीला. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. नुसत्या निर्गुणाला जाता येत नाही, त्याला जमता येत नाही. सगुण जो परमात्मा आहे त्याला नामानी आळवायला पाहिजे, भक्ती पाहिजे. आणि त्या भक्तीच्या अंगाने आपण जर योगाची साधना केली तर ती खऱ्या अर्थाने फलद्रूप होते. म्हणून भक्तीशिवाय नाही, नामाशिवाय नाही. आणि म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलंय, हे सगळं करण्यासाठी काय टाकायला पाहिजे, वासना, कामना, कल्पना, संकल्प, हे सगळ्या गोष्टी आहेत त्या मनाच्या आहेत. कल्पना कुणात? मनात. वासना मनात, कामना मनात, संकल्प मी हे करायचं ठरवलं आहे, तू कोण करणार? हा जो मी त्या मनाला हाताशी धरून या सगळ्या गोष्टी करत असतो, ते सगळं टाकायला पाहिजे. आणि नंतर 147 ते 151 ह्या श्लोकामध्ये त्या निर्गुण परमात्म्याचं स्वरूप कसं आहे ते त्यांनी सांगितलं आहे. जे या 50 श्लोकाचा थोडा आढावा जर घेतला तरी इतके विषय त्याच्यात येऊन गेलेले आहेत. आणि सगळ्या मनाच्या श्लोकात बघितलं तर हेच विचार पुन्हा वेगळ्या वेगळ्या तऱ्हेनं आलेले आहेत. त्यामुळे सगळे श्लोक नाही तरी हे विचार जर आपल्या लक्षात आले तर सगळ्या मनाचे श्लोक आपल्याला समजले असं होईल शब्दाच्या अंगाने. आणि ते अनुभवले म्हणजे त्याला महत्त्व आहे, तोपर्यंत नाही. बघा आता 100वा श्लोक आहे, तो आपण जरा विस्तृत घेऊया. यथा सांगरे कर्म ते ही घडेना. काय होत आहे आपलं ते बघा. कर्म करतोय पण यथासांग घडत नाही आहे. का कर्म घडत नाही आहे यथासांग? सुरुवातच साधनेची मुळी कर्मापासून आहे. कर्माचा पायाच जर नीट नसेल तर भक्तीही नाही, योगही नाही आणि ज्ञान तर नाहीच नाही. म्हणून इथं श्लोकाच्या सुरुवातीलाच तर म्हणतात यथा सांग रे कर्म तेही घडेना. आपल्या वाट्याला आलेलं कर्म यथा सांग होतं का? कसं तरी करून टाकतो. जे सामान्य व्यक्तीही कसं तरी करते आणि परमार्थ करणारी व्यक्ती देखील कसं तरी द्या काम करायचं आणि ध्यानाला बसलेत म्हणे असं नाही. कर्मही उत्तम झालं पाहिजे. वेळ अशा तऱ्हेनं आपला आखला पाहिजे की त्या मिनिटाला त्या त्या गोष्टी व्यवस्थितच व्हायला पाहिजे. तेवढा वेळ साधनेला, तेवढा वेळ आपल्या कर्माला. जी काही आपलं कर्तव्य असेल त्या कर्तव्याला, सेवा असेल, कुठं काय करायचं असेल ते. म्हणजे यथा सांग रे कर्म तेही घडेना, समर्थ म्हणतात. बरं, घडे धर्म तो पुण्यगाठी पडेना. धर्म करतोय आपण, काही काही काही काही गोष्टी करतोय पण पुण्यगाठी पडत नाही. का पडत नाही? अपेक्षा. नाम घेतलं तरी मला काय मिळणार, पूजा केली तरी मला काय मिळणार, म्हणजे प्रत्येक गोष्ट केली की त्याच्यापासून मला काय मिळणार, मग ते पुण्य होत नाही. घडे धर्म ते पुण्यगाठी पडेना. पुण्याचे त्यांनी ज्या व्याख्या सांगितल्या त्यामुळे शुद्ध पुण्य कोणतं? माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. ज्या पुण्याने तो मलाच येऊन मिळतो त्याला शुद्ध पुण्य म्हटलं आहे. नाही तर पापात्मक आहे. करतायत काही काही पुण्यात्मक पाप, प्रवचन करतायत, तीर्थक्षेत्राला जात आहेत आणि त्याच्यापासून मागतायत काय? ऐहिक भोग. स्वर्गातले भोग पाहिजेत, संसारातले भोग पाहिजेत, पुण्यात्मक पाप. परमेश्वराखेरीज काहीही मागणं हे पाप आहे आणि परमेश्वराला मागणं एवढंच पुण्य आहे. त्याला शुद्ध पुण्य म्हटलं. म्हणजे पुण्य हा शब्दसुद्धा पुन्हा शुद्ध न अशुद्ध आहे. जसं ब्रह्मज्ञान समर्थांच्याच्यात आलेलं आहे 5वा दशक 2ऱ्या समासामध्ये, की ऐसा गुरु नसावा असं म्हणताना कसा गुरु असावा ते सांगताना त्यांनी म्हटलंय शुद्ध ब्रह्मज्ञान. आता ब्रह्मज्ञानामध्ये शुद्ध अशुद्ध आहे का? शुद्ध अशुद्ध नाही, पण शुद्धाच्या पायऱ्या आहेत. स्वतःपुरतं ब्रह्मज्ञान होणं याला ब्रह्मज्ञान म्हटलेलं आहे आणि सर्वम खलु इदम ब्रह्म हा बोध होणं याला शुद्ध ब्रह्मज्ञान म्हटलं आहे. ते शुद्ध ब्रह्मज्ञान जे सांगतायत त्यांना सद्गुरू म्हणायचं. नाही तर कोणतरी सांगत असतं परवा माझ्याकडे कोण गेलं, तुमची तब्येत बरी नाही तर तुम्ही असं करा ते हरिपाठ इतके वेळा म्हणा, म्हणजे तुम्ही नाही तर दुसऱ्या कोणाला तरी म्हणायला सांगा, म्हणजे ते तुमचा आजार बरा होईल. मग इथं कुणीतरी त्यांना सांगितलं की तसलं काही करायचं नाही आहे ताई, ते काही करत नाही. त्याच्यावर सोपवलं ना सगळं, तो बघेल ना, नाम घ्या ना तुम्ही. इतके वेळा हरिपाठ घेले म्हणजे माझं दुखणं दूर केलं पाहिजे, म्हणजे विकलं त्या हरिपाठाला. ही दृष्टी चमत्कारिक आहे की एवढं नाम घ्या म्हणजे तुमचं दुखणं दूर होईल. दुखणं तो बघेल ना, त्याला कळत नाही का तो सर्वज्ञ आहे ना. आपली कर्म जी आहेत झालेली हे भोगूनच फेडायची असतात, पूर्ण करायची असतात, भगवंतांनी त्याच्यामध्ये का पडावं. हां, थोडं तुम्हाला धैर्य देईल त्या संकटाला तोंड द्यायला. तुमच्याही लक्षात येईल की हा भोग माझ्या कर्माचा आहे, तो मला फेडला पाहिजे म्हणून शांतपणाने भोगता येईल. देहापासून अलग होता आलं तर जास्त चांगलं आहे, दुःख देहाला आहे मला नाही हा बोध राहील. ह्या तऱ्हेनं बघा. पण जे आपण करतो त्याच्यापासून त्याच्यापाशी मागत राहायचं म्हणजे वाणिज्य आहे, हे अभिप्रेत नाही संतांना. म्हणते यथा सांगते कर्म ते ही घडे ना घडे धर्म, तो पुण्यगाठी पडे ना दया पाहता सर्वभूती असे ना. मर्यादित दया, दोन माणसांपुरती दया, बाकीचे नाही. आणि फुकाचे मुखी नाम तेही असे ना. फुकटचं नाव आहे, मुखात बसतं का असं विचारलं तर? नाही बसत. मग तोंडातून वेडीवाकडी वाणी येते, कोणाला तरी काहीतरी बोलतो, काहीतरी करतो, अगदी बोललो नाही मनात येतात विचार. अमक्याला असलं ना बरं झालं, फार कटकट करत होते, बरी परमेश्वराने शिक्षा दिली, आलं ना मनात, मन अशुद्ध झालं. काही त्यांनी केलं असलं तरी आपल्या मनात असं यावं, असू दे. त्याला सर्वेपी सुखीन संतो, संत जसे म्हणायचे परमेश्वरा त्याला सुखी ठेव, असा भाव मनात येणं म्हणजे मनाची शुद्धी होणं. मनात जर असं अशुद्ध आलं तर ते मन आपल्या परमेश्वर भेटीला उपयोगी नाही. म्हणून बघा, म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे, फुकाचं नाव आहे म्हणून अतिशय आदराने नाम घ्यावं. मुखे बोलता दोष जाती स्वभावे, आपण जर नाम घ्यायला लागलो दोष आपोआप कमी होतात. मुखाने घ्यावं वाणी शुद्ध होते, मनात घ्यावं मन शुद्ध होतं, अंतःकरणातून नाम स्फुरावं. दुसऱ्या गोळ्या काही गोष्टी स्फुरत असतात, त्याच्याऐवजी सहज बसलं तरी नाम आतून स्फुरत, झरा आला पाहिजे नामाचा, असं म्हणतात संत. की कशाचा झरा येतो आहे? स्वार्थाच्या गोष्टी नाही, नामच येत आहे आतून. नुसतं वरवर येतं नाही, दूध जसं उतू जातं ना भरून, तसं आत भरून नाम बाहेर पडलं पाहिजे सहज, तसं यायला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता आपण ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना, संगीत यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे, तिचे दर्शन घे, तिला वंदन कर। कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील, त्यात खूप कष्ट आहे। तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभव सिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ संप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे। शाबरी देवीचे दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांगरागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञ

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्याम बभूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस। महत्वाच्या कार्याकरता या स्तोत्राची अनुष्ठान काळात 3, 5, 7, 9 किंवा 11 आवर्तने करावी। शीघ्र फलप्राप्तीसाठी 15, 19 किंवा 21 आवर्तने करावी। अनुष्ठानाचा संकल्प प्रथम दिनी फक्त एकदाच करावयाचा आहे। सकाळी नित्याची पूजा झाल्यावर कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता आणि सद्गुरूंचे स्मरण करावे। तळहातावर पळीभर पाणी घ्यावे। शाबरी देवी, दत्तात्रेय महाप्रभू आणि नवनाथांचे स्मरण करावे। त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळहातावरील पाणी तांबणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये। ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम। मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना। ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांसचर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदायी सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष। श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलं इति प्रार्थना। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ प्रार्थना। ओम ह्राम ह्रीं ह्रूं क्षां क्षीं क्षुं कृष्णक्षेत्रपालाय नमः। आगच्छ आगच्छ बली सर्वग्रहशमनं मम कार्यं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंखचक्रगदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी
साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ शाबरी कवच जपे विनियोगः असे म्हणून संधेचे पळीभर पाणी तामनात सोडावे। या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा। श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभ। ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय नाना प्रकारक धन वाहन भूमि प्रदाय मनोवांछित फल प्रदाय रक्षां कुरु कुरु स्वाहा। ओम गुरुवे नमः। ओम श्री कृष्णाय नमः। ओम बलभद्राय नमः। ओम श्री रामाय नमः। ओम हनुमते नमः। ओम शिवाय नमः। ओम जगन्नाथाय नमः। ओम

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी.

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो. धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीम श्रीम क्रीम श्रीम क्लीम ह्रीम श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा. हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा. धनवृद्धी होते. धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा. हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा. विद्याप्राप्तीसाठी ओम नमः श्रीम श्रीम अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्याम देही मम ह्रीम सरस्वती स्वाहा. कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा. त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा. ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी. यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते. हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा. व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीम श्रीम श्रीम परमाम सिद्धिम श्रीम श्रीम ओम. हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा. ही साधना सायंकाळी करावी. व्यापार वाढेल. संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीम ह्रीम सर्व क्रोध प्रशमने स्वाहा. 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा. मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे. कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल. शुभम भवतु.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच. सादरकर्ते होते गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: समर्थांचे आशीर्वाद घ्यायचे. त्यांची अशी श्रद्धा होती की स्वामींचे ह्या सशस्त्र क्रांतीला एकदा का आशीर्वाद मिळाले की हा ब्रिटिशांविरुद्धचा केलेला उठाव यशस्वी होईल. वासुदेव बळवंत फडके अक्कलकोटला यायला निघाले तेव्हा स्वामींनी एक अतर्क्य लीला आरंभिली होती. रानात जाऊन ते एरंडाची लाकडं आणायचे, त्या लाकडातून बंदुकीचे आकार ते निर्माण करायचे आणि ह्या लाकडाच्या बंदुका ते हारीने लावून ठेवायचे. लोक जेव्हा स्वामींना करीत असलेल्या ह्या प्रकाराबद्दल विचारत तेव्हा स्वामी म्हणायचे, ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी ह्या नव्या पलटणी तयार करीत आहोत. लोकांना त्याचा अर्थ उमगत नसे. स्वामींनी वास्तविक ह्या बंडाचा शेवट काय होणार हे मनाशी ओळखलं होतं. वासुदेव बळवंत फडके जेव्हा अक्कलकोटी आले तेव्हा त्यांच्या हातात तळपती तलवार होती. ती तलवार त्यांनी स्वामींच्या चरणांशी ठेवली आणि साष्टांग नमस्कार घालून आपल्या मनातल्या भावना प्रकट केल्या. ते म्हणाले, स्वामी आपण सर्वज्ञ आहात, आमच्या ह्या सशस्त्र क्रांतीला आपले आशीर्वाद हवेत. ब्रिटिशांविरुद्ध लढताना आम्हाला यश हवं. स्वामींनी वासुदेव बळवंतांकडे प्रेमाने पाहिलं आणि सेवेकर्याला तलवार उचलून एका झाडावर ठेवायला सांगितलं. स्वामींच्या कृतीचा अर्थ वासुदेव बळवंतांना कळला. महाराज तलवारीला स्पर्श करीत नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं. बंड यशस्वी होणार नाही हे स्वामींनी कृतीने सुचवलं. स्वामी काहीच बोलले नाहीत. वासुदेव बळवंत आल्या पावली खिन्न मनाने परत गेले. ब्रिटिशांच्या बंदुकांशी आपली तलवार टक्कर देऊ शकणार नाही हेच स्वामींनी सुचवलं होतं.
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
0: ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, आशीर्वादाचं पाठबळ एकदा का भगवंताकडून प्राप्त झालं की करीत असलेलं कार्य फलद्रूप होतं. परंतु भगवंताकडून आशीर्वाद लाभणं ही सोपी गोष्ट नव्हे. भगवंताशी संवाद साधला गेला तरच आशीर्वाद प्राप्त होतात. त्यासाठी अखंड नामसाधना करावी लागते. किंबहुना आपण अखंड नामसाधनेत गर्क आहोत हे देहाला कळून चालत नाही. ती अवस्था प्राप्त झाली की देवसंवाद सुरू होतो. ही मानसिक अवस्था एकदा का प्राप्त झाली की करीत असलेला प्रपंच देवाचा होऊन जातो. आपण देवाचा प्रपंच करीत आहोत ही भावना माणसाला अध्यात्माच्या पवित्र वाटेवर सहजगत्या घेऊन जाते.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 7 जुलै. मूल होऊन भगवंतापाशी जावं. या जगात कर्माशिवाय कोण राहतो? पण कर्म यथासांग होत नाही याचं कारण आपण कर्म कशाकरता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला. अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही. मालक पाठीशी असला की कर्म करणाऱ्याला जोर येतो. काही चांगली कर्ममार्गी माणसं भक्तिमार्गी लोकांना नावं ठेवतात. भक्तिभावाने जो राहतो तो दुसऱ्याला नावं ठेवीत नाही. मी कोण हे जाणायला ज्ञान आणि भक्ती लागतेच. तसंच ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या म्हटलं तरी त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावंच लागतं. उपासना भगवंताला ओळखून करावी. लहान मूल आईकडे डोळे करून मुकाट्याने दूध पितं, त्याप्रमाणे समर्थासारख्यांनी जे सांगितलं ते आम्ही निमूटपणे करावं. डोळे मिटून जितकं काम होईल, अंधश्रद्धेने जे होईल ते अभिमानाने ज्ञानाचे डोळे उघडे ठेवूनही नाही होणार. मूल होऊन भगवंताला ओळखावं, याला अडचण एकच असते, माझं शहाणपण आड येतं. भक्त मुलांसारखे वागतात म्हणून त्यांचे लाड देव पुरवतो. कुणी असं म्हणतील की भगवंताची आणि आमची ओळख नाही तर त्याची आम्ही पूजा कशी करावी? त्याला ओळखल्याशिवाय मी भजन करणार नाही हे म्हणणं वेडेपणाचंच आहे. भगवंताला पुष्कळ मार्गांनी ओळखता येईल. पांडुरंगाकडे जाण्यासाठी काही मार्ग आधी आक्रमण जरूर आहे. संतांनी अखंड जागृत राहण्याचा मार्ग सांगितला, तो असा की देहाने प्रपंच करा पण मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा. मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय इतर काहीही करून उपयोग नाही. ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता होत नाही. पण सत्य अशा ध्येयावर अगोदर पूर्ण श्रद्धा पाहिजे. प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे. देव माझा आहे असं म्हणण्याऐवजी मी देवाचा आहे असं म्हणावं म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते. समुद्राचा तरंग असतो, तरंगाचा समुद्र असतो असं नव्हे. साधनात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे. म्हणून साधन श्रद्धेने करीत जावं. जशी श्रद्धा तशी फळं. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावं. प्रपंचात कधीच धीर सोडू नये. ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की तिच्या मागे असणाऱ्या हजारो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात, त्याप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्प नाहीसे होतात. या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होतं त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. असं आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळतं तेच खरं भगवंताचं दर्शन होय. भक्तिमार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे. प्रपंचाकडचं प्रेम भगवंताकडे वळवलं की भक्ती करता येते. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे शाहीर साबळे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

उपेंद्र चिंचोरे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा.

ऐकूया जगदीश खेमुडकर यांची गीतरचना, संगीत आणि स्वर राम कदम.

आता ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: அங்க தேவதி
1: போயில் போய் தோத்துதோ ராம தர்மா.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, सादर करत आहोत आदि श्री शंकराचार्य कृत निर्वाण षटकम यावर निरूपणात्मक मालिका. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. प्रस्तुती भक्तीसुधा.

न पुण्यम म्हणजे मी पुण्य नाही, मी पाप नाही, मी सुख नाही, मी दुःख नाही, मी मंत्र नाही, मी तीर्थ नाही, मी वेद नाही, मी यज्ञ नाही, आणि भोजन भोज्य भोक्ता म्हणजे ज्ञेय ज्ञाता ज्ञान द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटीसुद्धा मी नाही, ज्याच्यामुळं जागृतीतले 82 तत्वाचे व्यवहार चालतात। म्हणून आचार्य श्रीरामगुरु पंचीकरणामध्ये सांगतात जागृतावस्था नेत्रस्थान। जागृतीचा संपूर्ण व्यवहार हा 82 तत्वाचा व्यवहार आहे, आणि या सगळ्या तत्वाला जाणून तू या तत्वाहून वेगळा आहेस, ते तू नाहीस, ते तुझे नाही आणि ते खरे नाही, असं आचार्य ठामपणे सांगतात। कारण आता इथं न मे मृत्यू शंका म्हणजे मला, न मे म्हणजे मला, न पुण्यम म्हणजे मी पुण्य नाही, अहम नाहम मनुष्य, आता नाहम मनुष्य मी मनुष्य नाही, अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता, अहम म्हणजे मी भोजन भोग्य भोक्ता ही त्रिपुटी नाही। शब्द कसे वापरलेले आहेत पहा, न मे मृत्युशंका न मे जातिभेदा, न मे म्हणजे मला नाही, काय मृत्युशंका म्हणजे मृत्यूबद्दल माझ्या अंतकरणात आता शंका नाही, संशय नाही, विपर्यास नाही की आता मृत्यूपासून माझ्या अंतकरणात भीतीसुद्धा राहिलेली नाही, म्हणजे हे मन आता मृत्यूपासून निर्भय झालेलं आहे, निर्भीड झालेलं आहे, बिनधास्त झालेलं आहे। दिले अक्षय अभय दानगा, साधुसंत आपल्याला आचार्य आपल्याला बिनधास्त करतात, अक्षय अभय असं वरदान देतात, कोणाला, फक्त सांगणाऱ्यालाच का, सगळ्याला, सगळ्या मनुष्य देहातल्या जीवाला आचार्य अभय प्रदान करतात। अभयम सत्व संशुद्धीर, अभयत्व म्हणजे दिवसा आपल्याला मसणवाट्यामध्ये जात असताना भीती वाटते का, नाही वाटत, आणि रात्रीला भीती वाटते, म्हणून ही भीती ही मृत्यूची भीती, म्हणून एक चाहूल असते। भूगर्भामध्ये घडणाऱ्या हालचाली उंदरांना घुशींना लवकर कळतात, सापांना, म्हणून ते ठिकाण सोडून जातात, भूकंप येणार असला तर। जसं वरती पाऊस पडला याची काय चाहूल, इकडं गार वारा सुटलेला आहे, बाहेर पोट येणं हे गर्भवती स्त्रीचं लक्षण आहे, लक्षण आहे, चाहूल आहे। तसं मृत्यूची एक चाहूल आहे, पांढरे केस होणे म्हणजे काळाची तिसरी चिठ्ठी, आता हे घर खाली करा, चिठ्ठी आई हे आई हे चिठ्ठी आई हे, बड़े दिनों के बाद हम भी वतनों को याद, वतन की मिट्टी आई है चिट्ठी आई, कोणती चिट्ठी, ही काळाने दिलेली तिसरी चिट्ठी आहे की हे घर खाली करा आता, म्हणून हे घर सोडावं लागणार नाही का, सोडत नाही, उड जायगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, हे पिंजरा खालीच आहे, आता का खाली नाही, नव द्वार पुरे देही, नाथ महाराज सांगतात नऊ द्वार असताना उघडे असताना पंछी पिंजऱ्यातच आहे, कस काय हे आश्चर्य, मग या मरणाऱ्या देहामध्ये इतक्या दिवस जीव जगला हे आश्चर्य, निघून गेला हे आश्चर्य, ते म्हणले की बाबा कस काय गेला, कस काय गेल्या, अरे हे इतक्या दिवस टिकला कसा हे आश्चर्य, कारण नऊ द्वार कसे कसे उघडे आहेत ना, दरवाजा उघडा आहे पिंजऱ्याचा आणि पक्षी त्या पिंजऱ्यातच आहे हे आश्चर्य, कारण भुसी समोर किती पंचपक्वांनाचं ताट द्या आणि ती बंद असू द्या दरवाजा, ती खात नाही, इकडून तिकडं तिकडून इकडं चक्रा मारते, तळमळ असते। तसं मृत्यूच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी या जीवाची तळमळ आहे, आणि आचार्य सांगतात न मे मृत्यू शंका न मे जाती भेदा, माझ्या अंतकरणामध्ये आता मृत्यूची भीती नाही, का नाही, कारण या देहामध्ये साधारणत स्थूल सूक्ष्म कारण महाकारण असे चार देह आहेत,
तर या देहामध्ये स्थूल शरीरामध्ये पृथ्वीचं काय तत्व आहे? तर या पृथ्वीचे अस्थि म्हणजे हाडं, मांस, नाडी, त्वचा आणि रोम म्हणजे केस हे पाच तत्व आहे. पाण्याचे रक्त, लाळ, मूत्र, घाम, वीर्य यालाच शुक्र म्हणतात. शोणित म्हणजे रक्त आणि श्वेत म्हणजे घाम. तेजाची पाच तत्व म्हणजे अग्नीची, शुधा लागणं म्हणजे भूक लागणं, त्रषा म्हणजे तहान लागणं, आलस्य म्हणजे आळस येणं, निद्रा म्हणजे झोप आणि कांती म्हणजे शरीरावरील तेज. आणि वायूचं याच्यामध्ये काय आहे? चलन, वलन, पलायन, प्रसारण, अंकुचन, हे धावणं, मोडणं, प्रसरण होणं, अंकुचन होणं. हिवाळ्यामध्ये आखडून झोपत येत, उन्हाळ्यामध्ये पसरून झोपत येत. हे सगळं वायूचं तत्व आहे. आकाशाचे काम क्रोध, शोक, मोह आणि भय. काम म्हणजे भोगेची भोग इच्छा, विषयाच्या भोगाची इच्छा याला काम म्हणायचं. क्रोध म्हणजे राग, शोक, मोह. मोह म्हणजे अहंता ममता रूपी जी बुद्धी आहे तो मोह आहे. तर हे सगळे या पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश या पाच भूताचे स्थूल देहामध्ये तत्व आहे. आणि हे तत्व आपण नाही आणि आपले नाहीत. आता हे आपण नाही म्हटल्यानंतर याचा धर्म काय आहे? माऊली सांगतात, शरीर जाता अघवे नाशिवंत स्वभावे मनोनित्वा झुंजावे पंडुकुमरा. शरीराची जातच अशी आहे की हे उत्पन्न होतं आणि नष्ट होतं. मग नष्ट होणं आपल्याला आवडतं का? नाही आवडत. मग नष्ट होणं हा शरीराचा धर्म आहे. आणि या शरीराला सोडून तुम्ही असता असा रोज तुम्हाला झोपेमध्ये अनुभव आहे. तुम्ही शरीराला सोडल्याशिवाय झोपत लागत नाही. लागते का? नाही लागत. म्हणजे तुम्हाला शरीराला सोडून अस्तित्व आहे म्हणजे मृत्यूला सोडून अस्तित्व आहे. आणि मृत्यूला सोडून अस्तित्व आहे म्हणजे तुम्हाला आता मृत्यूची भीती राहिलेली नाही. असं आचार्य आपल्याला आश्वस्त करतात. न मे मृत्यू शंका, न मे जाती भेदा. आता मला जाती भेद सुद्धा नाही. कारण या स्थूल देह आणि त्याचे धर्म आहेत नाम, जाती, आश्रम, वर्ण, संबंध, परिणाम आणि जन्ममरण इत्यादी. मी नाही, हे माझे नाहीत आणि हे खरे नाही असा निश्चय व्हायला पाहिजे. आता नाम मी नाही व ते माझे नाही हे कसं? कारण जन्मापूर्वी नाम नव्हतं आणि जन्मानंतर नाम कल्पित आहे, ठेवलेले. उपजलिया पिंडासी नाव नाही तयपासी, ठेविलेनी नावेसी उदित उठी. शरीराच्या भिन्न भिन्न अवयवांच्या ठिकाणी विचार केला असता नाम सापडत नाही. कुठं? कपाळावर आहे का गालावर आहे? कुठे नाम मानलेले? म्हणून हे नाम मी नाही आणि हे नाम माझं नाही. हे नाम स्थूल देहाच्या ठिकाणी कल्पित आहे. मी या नामाचा द्रष्टा, घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. म्हणून मी नाम नाही आणि ते नाम माझे नाही. आता जाती म्हणजे वर्ण मी नाही आणि ती माझी नाही हे कसं जाणायचं आपण? तर ब्राह्मणादी जाती स्थूल देहाचा धर्म आहे. तो सूक्ष्म देह व आत्मा यांचा धर्म नाही. कारण लिंगदेह व आत्मा जे पूर्व जन्माच्या देहाच्या ठिकाणी होते तेच या वर्तमान देहाच्या ठिकाणी असतात. तेच सूक्ष्म देह आहे 17 तत्वाचा. हा पुढील. आता पुढील देहामध्ये राहणार जाती जी पूर्व देहाच्या ठिकाणी होती ती या देहाच्या ठिकाणी नाही आहे. व जी या देहाच्या ठिकाणी आहे ते पुढच्या देहामध्ये राहत नसते. म्हणून जाती स्थूल देहाचाच धर्म आहे. लिंग देह व आत्मा याचा काही संबंध नाही आहे याच्याशी. शरीराच्या ठिकाणी विचार करून पाहिले असता स्थूल देहाच्या ठिकाणी जाती सापडत नाही. कारण ते मेल्यानंतर हे कोणत्या जातीचं आहे कसं ठरवावं? ठरवता येत नाही. म्हणून जाती काय आहे? कल्पना आहे. आता ही जाती मी नाही आणि ही जाती माझी नाही. ही जाती स्थूल देहाच्या ठिकाणी आरोपित धर्म आहे. तिथपी नाही होत सिद्ध. हे शरीराच्या ठिकाणी जात सिद्ध होत नाही तर आत्म्याच्या ठिकाणी कधी व्हावं? काही मुक्तिक न्याय सिद्धच होत नाही. मी या जातीचा द्रष्टा, घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे मी जाती नाही आणि ती माझी नाही असं जाणायचं आपण. आता आश्रम मी नाही व तो माझा नाही हे कसं?
तर ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ व संन्यास हे चार भिन्न भिन्न कर्म करून घेण्याकरिता सोपून दिलेले आरोपित करून यांना स्थूल देहाच्या ठिकाणी मानलेलं आहे. हे मनुष्याच्या ठिकाणी संभवत नाही आणि हेही आश्रम मी नाही, हे आश्रम माझे नाहीत, हे आश्रम स्थूल देहाच्या ठिकाणी आरोपित म्हणजे कल्पित आहे. मी या आश्रमाचा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायानं हे माझे नाही आणि मी नाही. आता वर्ण म्हणजे रंग मी नाही आणि ते माझा नाही. गोरा श्याम रक्त पीत इत्यादी जे रंग आहे म्हणजे पिवळा लाल श्याम म्हणजे धवल कृष्ण धवल अर्धे काळे अर्धे पांढरे कृष्ण धवल म्हणजे त्याला आणि गोरा म्हणजे श्वेत पांढरे ते स्थूल देहाच्या ठिकाणी प्रत्यक्ष दिसतात. तो स्थूल देह मी नाही. आता हे रंग मी नाहीत आणि माझे नाहीत म्हणून याच्यावर रुसवा आणि फुगवा करायचा कामच नाही. म्हणून हे रंग स्थूल देहाचे आहेत. मी या रंगाचा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने याच्याहून वेगळा आहे म्हणून वर्ण मी नाही आणि ते माझे नाही. संबंध मी नाही आणि ते माझे नाही हे कसं जाणायचं? तर पिता पुत्र गुरु शिष्य यांच्यामध्ये संबंध आहे. स्त्री पुरुष आणि स्वामी सेवक असे संबंध आहे. तर हे स्थूल देहाच्या ठिकाणी एकमेकाच्या संबंधाने मिथ्या मानलेले. पिताच्या संबंधाने पुत्र मानला, पुत्राच्या संबंधानं पिता मानला, हे मिथ्या आहेत. विचार केल्याने मिळू शकत नाही, हे संबंध राहू शकत नाही. आणि मी स्थूल देहाहून वेगळा असंग आहे म्हणून हे संबंध मी नाही, हे संबंध माझे नाहीत, हे स्थूल देहाच्या ठिकाणी आरोपित आहे. म्हणून मी या संबंधाचा द्रष्टा या न्यायाने घटद्रष्टा हा घटभिन्न हा या न्यायाने मी याच्याहून कसा आहे वेगळा आहे, हे मी नाहीत आणि माझे नाही. आता परिणाम म्हणजे जे आकार ते मी नाही व ते माझे नाही. लांब रुंद आता कोणाची उंची जास्त असते, कोणी ठेंगणं असते, कोणी ढबरं असतं, कोणी वाळलं असतं, असं असतं नाही. तर हे लांब रुंद जाड पातळ सरळ वाकडा वाकडेसुद्धा असते इत्यादी आकार प्रसिद्ध स्थूल देहाच्या ठिकाणी आहे. मी स्थूल देहाहून वेगळा आहे, निराकार आहे, शरीर आकारवान आहे आणि मी निराकार आहे. कारण कोणत्याच आकाराला कोणताच आकार कळत नाही आणि सगळे आकार मला कळतात. मी म्हणजे मी आकाराहून वेगळा आहे असं आकाराकारानं ध्यानात घ्यायचं असं. म्हणून हे आकार मी नाही, हे आकार माझे नाहीत, हे आकार स्थूल देहाचे आहेत. मी या आकारांचा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने याच्याहून कसा आहे? आचार्यांनी सगळं घटद्रष्ट हा घटादी भण हा नाहम म्हणजे घटादी भण हा तो घटाला जाणणारा घटाहून कधीही वेगळा आहे. कोण्याच मापातून चौकटीतून तो घट नाही. तथा देहद्रष्टा देह भिन्न हा नाहम इति अवधार येत असा इशारा दिलेला आहे. परखड सवाल जवाब केलेला आहे की हे तू नाही हे निश्चित निश्चित कर. कारण आकार मी नाही आणि माझा नाही. मला जन्ममरण नाही, मला जन्ममरणाची बाधा नाही. कशी नाही हे सांगता आलं पाहिजे, कौवत नाही म्हणून नाही सांगता आलं पाहिजे. कारण सिद्ध ते विचारी पा जेणे तू सुखी होशील. जे सिद्ध आहे त्याचा विचार करायचा आणि शरीर कल्पना आहे आणि त्याला आपण मी समजायलो. हे सिद्ध झालं का? महाजनवाडी तुमची आहे हे कशावरून? त्या ब्राह्मणाला सद्ग्रहस्थाला सांगता आलं का? नाही नाही माझी, नाही नाही माझी. अरे पंचभूतांनी सगळी पुराव्यांनीशी सगळे फाईल पेश केली. माता हा जीव जोपर्यंत याच्यावरचा ताबा सोडत नाही तोपर्यंत याला लक्ष 84 जेल. म्हणून काय म्हणतात नाथ महाराज की मग तू करशील मजुरी. तुला 184 मध्ये मजुरी करावा लागन बर. निजले तेथे जागा भावे भजन करा. आज्ञा द्यावी मज प्रेम पहाटेच्या प्रहरा. म्हणून तुम्ही मला आता आज्ञा द्या कारण मी सगळ्या घरोघरी केली फेरी कोणी सावध नाही. गाफिल निजतागा नेईल गाठोडी सारी.
मग तुझी जोड कैसी तू करशील मजुरी. लक्ष 84 योनीमध्ये जन्म मरण अशी मजुरी करत फिरावं लागणार. म्हणून आत्म्याला जन्म मानल्यास आत्मा अनित्य होईल. आत्मा अनित्य होईल ना. आणि आपला अनुभव काय की मी नित्य आहे, मी तोच आहे, मी पूर्वीचाच आता आहे. ही गोष्ट मीमांसकाकडून ते परलोकवादी जे आस्तिक आहेत त्यांना सुद्धा कोणालाच इष्ट नाही. कारण जो आत्मा उत्पन्न होतो तो नाशवंत होईल. म्हणून पुनर्जन्मी काही कर्मे केली नसता सुखदुःखाचा भोग व या जन्मी केलेल्या कर्माचा भोग न मिळता नाश हे दोन दूषणे येतील, हे दोन अडचणी येईल. म्हणून कर्मवादी यांच्या मतानुसार आत्म्याला जरी कर्ता भोक्ता मानला, कर्ता भोक्ता जरी मानला, तरी तो जन्म मरण रहितही मानला पाहिजे. आत्म्याला जन्म येण्याचे कारण संभवत नाही. कारण आत्म्याच्या जन्माचे जे कारण ते आत्म्याहून भिन्नच असले पाहिजे, त्याच्याहून वेगळं असायला पाहिजे. आत्म्याहून भिन्न ते अनात्म नामरूप आहे. ते आत्म्याच्या ठिकाणी रज्जू सर्प न्यायाप्रमाणे कल्पित आहे. म्हणून ते कारण होणं शक्य नाही. शिवाय घटाकाश जसे महाआकाश स्वरूपाचे असते, याने आत्म्याचे स्वरूप ब्रह्मच आहे, त्याहून भिन्न नाही. म्हणून हे कारण होऊ शकत नाही. तेव्हा आत्म्याला जन्म नाही. ज्या अर्थी जन्म नाही त्या अर्थी मरणही नाही. ज्या अर्थी आपण बालपणाचं मरण जाणतो त्या अर्थी आपण मरतो का? ते मरण जाणलं आपण मरून का न मरून? आणि तारुण्याचा जन्म जाणला आपण जन्मून का न जन्मून? न जन्मून. म्हणजे जन्मन आणि मरणं हा देहाचा स्वभाव आहे आणि न जन्मन न मरणं हा आपला स्वभाव आहे. म्हणून जीव न देखे मरण, धरी नवी साडी जीर्ण, भोगी संचित प्रमाण भोगी शुभ अशुभाचे. म्हणजे जीव न देखे मरण, तो सगळ्याचा मरण पाहायला लागला पण त्याचं मरण तो कुठं पाहायला. आता आपण दिवसा रात्रीचं मरण पाहतो, रात्रीला दिवसाचं मरण पाहतो, जागृतीमध्ये स्वप्न सुषुप्तीचं मरण पाहतो, सुषुप्तीमध्ये जागृत स्वप्नाचं मरण पाहतो. पण आपण आपलं मरण कधी पाहतो? म्हणून आपण मरतच नाही. हे बरं नाही का? सोपं नाही का? बरं खरं नाही का? आपल्याला आवडत नाही का? खरं आहे, बरं आहे, सोपं आहे, आपल्याला आवडतं, मग निश्चय करायला काय हरकत. म्हणून बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. म्हणून ज्या अर्थी जन्म नाही त्या अर्थी आपल्याला मरण नाही. ज्या अर्थी आत्म्याच्या ठिकाणी मरणाचा अभाव आहे त्या अर्थी जायते म्हणजे जन्म म्हणजे आस्ती, प्रगटता, वर्धते म्हणजे वृद्धी, विपरीणमते म्हणजे विपरीत परिणाम, अपक्षीयते म्हणजे हे कमी कमी होते घसरत जातं, नश्यते म्हणजे मरण. या षडविकाराहूनही आत्मा निराळा आहे. मी जन्ममरणवान नाही, आत्मा जन्मवान मरणवान नाही. हे जन्ममरण स्थूल देहाला कर्मामुळे होतात. मी या जन्ममरणाला जाणणारा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने वेगळा आहे. म्हणून जन्ममरणवान मी नाही व मला जन्ममरण नाही हे 100% सत्य आहे. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे आचार्यांनी? न मे मृत्युशंका न मे जाती भेदा. म्हणजे मला जात नाही, भेद नाही, जन्म नाही, मृत्यू नाही आणि मृत्यूबद्दल शंका नाही. पिता नैव मे नैव माता न जन्मा. म्हणजे मला जन्म नाही, मला पिता नाही, मला माता नाही. आता जन्मत नाही म्हणल्यावर माता पिता कुठून आले? आता ज्याचे माता पिता असतील त्याच्यापासून जन्म झाला असं मानावं लागतं. आता इथं आचार्य परत काय सांगतात की द्रष्टा हा द्रष्ट्याला जाणतो, पण हा द्रष्ट्याला जाणून त्याच्याशी तादात्म्य करतो आणि त्याचे जन्ममरणाचे धर्म आपल्यावर आरोपित करतो. म्हणून ह्या मिथ्या आरोपामुळं त्याला दुःख भोगावं लागायलं. नसता द्रष्टा दृश्य दर्शन हे मिथ्या आहे आणि द्रक मात्र म्हणजे ब्रह्मवस्तू सत्य आहे हा अद्वैत वेदांताचा सिद्धांत आहे. आता दृश्य द्रष्टाचे उपादान एक आहे आणि सत्ता एक आहे. आता उपादान एकच म्हणून दोघे बरोबर भासतात. कसं भासतात? व अधिष्ठान एक आहे म्हणून एक अधिष्ठान
म्हणून ज्ञानाने दोघे काय होतात, जाणार आहेत, म्हणून त्याची निवृत्ती होत असते. अज्ञानाने भासले ते कल्पित असते, कारण स्वप्न कशानं भासलं, तुमच्या एकत्वाच्या अज्ञानानं भासलं. तसं तुम्ही पारमार्थिक एक ब्रह्म आहात या विशेष स्वरूपाच्या अज्ञानामुळं हे जगत भासायलं तुम्हाला, हे द्रष्ट्या दृश्य दर्शनी त्रिपुटी भासायला लागली, म्हणून युगपत भासायला लागले, ते कल्पित आहे. दृश्य द्रष्टा युगपत आहेत म्हणून कल्पित आहे. हे कसं आहे, नाथ महाराज सांगतात, एकाता असा माझी कोटी वेळा सृष्टी, होती जाती दृष्टी पाहे तोची, होती जाती दृष्टी पाहे तोची. तोच पाहायला लागला जो बालपणातल्या शरीराला जाणायला, तोच तरुण शरीराला आत्ता जाणायला, इथं जाणायला, तुम्ही जाणायला, ते तुम्ही, तुम्हाला माहीत आहे तुम्ही आत्ता इथं आहेत आणि माहीत आहेत, म्हणजे तुम्ही अपरोक्ष, हाच अपरोक्ष साक्षात्कार आहे, हीच आत्मानुभूती आहे, हेच दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान आहे की तुम्ही याचे साक्षी आहात. म्हणून द्रक अनंत अखंड आहे, तुम्ही कसे आहात, अनंत अखंड मंडलाकारम व्याप्तैनम चराचरम तत्पदम दर्शितम वीनम, म्हणून असे तुम्ही अखंड आहात. द्रकने ही प्रतिती निर्माण केलेली नाही, म्हणजे ब्रह्मानं तुम्ही ही प्रतिती निर्माण केली का, नाही. म्हणून द्रक कारण नाही, म्हणजे आपण याचे कारण नाही, आणि द्रकची प्रतिती येत नाही म्हणून द्रक कार्य नाही, म्हणजे आपण कार्य नाही. न कार्यम न कारणम आचार्य सांगतात, म्हणून कार्य अनित्य असते व कारण विकारी असते. कार्य कसं असतं, अनित्य असतं आणि कारण विकारी असतं. दुधापासून दही झालं म्हणजे त्याचा परिणाम झाला, पण दूध नाशलं ना, विकार झाला, दूध नाशलं ना ते. गायीपासून वासरू झालं म्हणजे गायीची झीज झाली ना, ती भरून काढावं लागते. आता तिला चारा पाणी द्या, गुळ द्या, म्हणजे त्याची झीज भरून निघाल. तसं अविद्या कारण आहे, दृश्य द्रष्टा प्रतिती हे कार्य आहे, हे दृश्य जगत काय आहे, कार्य आहे, याची प्रतिती यायली ना आपल्याला. हां, द्रक कार्य कारणातीत असल्यामुळे अधिष्ठान आहे. हे द्रक म्हणजे काय आहे, ब्रह्म आहे, ती तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे, आपण अधिष्ठान आहोत. उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान, म्हणजे आपण स्थूल सूक्ष्म कारण महाकारणच्या वर वर वर आहे, सगळ्यात वर आहे. उंच देवाचे चरण, विषयी आणि पामर हे कार्यामध्ये अडकलेले आहेत आणि योगी कारणामध्ये अडकलेले आहेत. म्हणून इथं काय करायचं माहिती का, कार्यकारणाचा विचार करून द्रकचा शोध लागणार नाही, अधिष्ठानाचा विचार केल्यावर द्रकचा शोध लागतो. म्हणून सिद्धते विचारी पा जेणे तू सुखी आहोस. सद्गुरु काय सांगतात, मजरदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरु, म्हणून विशेष अति आदरो विवेकावरी, तू तुझ्या ठिकाणी असलेल्या विवेकावर आदर ठेव आणि त्या विवेकानं या जगाचा बाद कर, कारण या बुद्धीनं दोन काम होतात, एक ब्रह्मसत्यम आणि दुसरं अनुभवाला येणार जग मिथ्या आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा, ही बुद्धी म्हणजे दुधारी तलवार आहे, दोन निश्चय व्हायला लागले. म्हणून विचार केल्यावर द्रक कसं आहे, अनंत अखंड आहे, त्याला आवृत्ती लागली की त्याला ज्ञान नाव येत असतं. ही त्रिपुटी कशी झाली पहा, आणि ज्याला हे कळायला लागलं ना तो ज्ञाता आहे आणि हे विषय ज्ञेय आहे, आणि अंतकरण वृत्ती त्या विषयाकार झाली आणि त्या वृत्तीस्त चिदाभासानं त्या वस्तूचं प्रकाशन करणं, याला ज्ञान होणं म्हणायचं. ज्ञेय ज्ञाता ज्ञान, ध्येय ज्ञाता ध्यान, दृश्य द्रष्टा दर्शन, ही त्रिपुटी सांडी.

घटी। हे फोडीला म्हणजे फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली। कोणता घट फोडायचा? हे शरीररूपी घट धरायचा। असा कल्पना करा, हे शरीररूपी घट धरला असा फिरवायचा गर गर गर गर गर गुरुच्या चरणावर फोडून टाकायचा। म्हणजे हे मी नाही माझं नाही खरं नाही। महावाक्य ध्वनी बोंब झाली। काय बोंब झाली? तत्त्वम असी ते ब्रह्म तू आहेस। आणि इकडून सांगितलं सद्गुरूंनी की आपण निश्चय करायचा अहम ब्रह्मास्मी सर्वम खलविदम ब्रह्म तत्त्वम प्रज्ञानम ब्रह्म। बुद्धी आणि बुद्धीच्या विषयाला प्रकाशन करणारा ते तत्व ते तुम्ही आहात, ते ब्रह्मरूप आहे। म्हणून ज्याच्या ज्ञानाला बाधित वृत्तीने व्यापकपणा आहे तो जीवनमुक्त आहे। त्याच्या अंतकरण मृत्यूमध्ये सगळं काय आहे हे बाधित झालेले। मग सर्प कळाल्यावर ते भिल का? भेटत नाही। तसं जगत कळाल्यानंतर आता मृत्यूची भीती राहिली का? नाही राहिली। मग त्याला कळालं लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया इर झार हरी विना। हरी सत्य आहे आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक सुख। ज्याच्या ज्ञानाला द्रष्टा दृश्य दर्शन हे त्रिपुटी सत्यत्वाने असते ते बद्ध आहे। आणि विषयी पामाराच्या व्यवहारामध्ये द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही आहेत। जीवनमुक्त अवस्थेमध्ये द्रष्टा दृश्य हे बाधित झालेले आणि विदेहीमुक्त अवस्थेत द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही नाही। म्हणून देहीच विदेही भोगू दशा असो ऐसा कुठे आठवची नाही। देहीच विदेही भोगू दशा। म्हणून मला मृत्यूबद्दल आता शंका नाही। आणि माझ्या दृष्टीने ब्राह्मण क्षुद्र अंत्य चांडाल इत्यादी प्रकारचे जातीभेद उरलेले नाही। मला कुणी पिता माता नाही व जन्मही नाही। आता हे आमचे सुपुत्र म्हणल्यावर आम्ही यायचे आहेत, कोणाकडे बोट दाखवावं लागेल? आईबापाकडे दाखवावं लागेल। आता तुम्ही कोणाचे आहेत? तुम्ही कोणाकडे बोट दाखवता? बापाकडेच दाखवता ना, माईकडेच दाखवता ना। तसं हे जे जीव आहे तो कोणाचा आहे? त्याला ब्रह्माकडेच बोट दाखवा। देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा। म्हणून हे लेकरू आईच्या मांडीवर असतं पण ते बोट कोणाकडे दाखवत? बापाकडे। तसा जीव मायेच्या मांडीवर आहे पण ब्रह्माकडे बोट दाखवते। मी त्याचा आहे कारण नामरूप आहे मायेचं आणि अस्थि भाती प्रिय ब्रह्माचं आणि हे सगळे लक्षण ब्रह्माची याच्यात उतरलेले। म्हणून ते म्हणते मी त्याचा आहे देवाचा। म्हणून हे जन्म नाही आणि मृत्यू नाही। म्हणून आपण कोणाचे कार्य नाही कारण आपण कोणापासून झालो नाही। आपण कोणापासून झालो म्हटलं की कार्य आणि आपल्यापासून काही झालं म्हटलं की आपण कारण। मग आपण कारण आहेत का कार्य आहे? म्हणून हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले ऐसे जेने जाणीतले तो सुटला गा। तो याच्यातून जन्ममरणाच्या चक्रातून सुटला। म्हणून बंधू नाही मित्र नाही गुरु नाही शिष्य नाही मृत्यूची भीती नाही। अशा पद्धतीनं अभयम अभय दिले अक्षय अभय दान गा। कारण याला भ्रम कशा कशाचा आहे? कुळ जाती गोत्र वर्ण आश्रम नाम हे आता आपण पाहिलं ना। विकार म्हणजे जन्म अस्तित्व वृद्धी विपरिणमता अपक्षय आणि नाश या षड उर्म्या आहेत। जन्म मृत्यू क्षुधा त्रशा क्षुधा म्हणजे भूक लागणं तहान लागणं हर्ष आणि शोक म्हणजे सुख दुःख। म्हणून आचार्य श्री रामगुरु पंचीकरणामध्ये सांगतात जन्म मरण देह ने कहे क्षुधा पिपाशा प्राण। जन्म मरण हा स्थूल शरीराचा धर्म आहे याचा मी द्रष्टा आहे। भूक लागणं तहान लागणं हा प्राणाचा धर्म आहे त्याचे आपण अधिष्ठान आहोत आणि सुख दुःख हे मनाचे धर्म आहेत त्याचेही आपण द्रष्टे आहोत। म्हणून तुकोबाराय सांगतात सुख दुःख वेगळा असे ठाव हा निराळा। म्हणून आपण सुखाहून आणि दुःखाहून वेगळे आहोत सुख दुःखातीत आहोत। असं अनात्मधर्म काय आहे बरं का? अनात्मधर्म अनित्य विनाशी अशुद्ध नाना क्षेत्र हे क्षेत्र इदम शरीरम कौनते क्षेत्र मित्य भी दीयते। अर्जुना हे शरीर हे आहे तू मी मांडलेलं आहे ती चूक आहे ते काढून टाक। मनातला जो बोगस रेकॉर्ड आहे जो डाटा आहे ते डिलीट करून टाक। याचं विवेकाचं फॉर्मॅट मार याच्यावर। म्हणून सद्गुरूकडे गेल्यानंतर सद्गुरू काय करतात? सद्गुरू सांगतात हे अधिकारी तू फल आहेस। तू ज्याची इच्छा घेऊन इथं आला ना तुला
वाटतं की मला परमानंदाची प्राप्ती व्हावी आणि सकल दुःखाची म्हणजे कारणासहित दुःखाची निवृत्ती व्हावी. तर तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी दुःखच नाही आणि सुख हे तुझं स्वरूपच आहे. तुला सुख मिळवायची गरज नाही असं लक्षात घ्यायची गरज आहे. गुळ अंगानच गोड आहे. आहे शी तू अंगा अंगी डोळे उघडी, तुम्ही अंगानच परमात्मा आहे असं तुम्ही तुम्हाला ओळखा. ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. सिद्धीलावी पिसे कोणतया पुसे, नेले राजहंसे पाणी काही. म्हणून हे विकारी आहेत, हे परप्रकाशचे आहेत, हे स्वतःला स्वतः जाणत नाही. आणि हेतुनाम हे व्याप्य आहेत, कारण हे कोणीतरी ह्याला व्यापून टाकलेलं आहे. हे लहान आहेत, हे मर्यादित आहे, आणि हे रागी आहेत, आणि हे आवृत्त आहेत, हे झाकलेले आहेत. आत्म्याचे धर्म काय आहे? आत्मा नित्य आहे, अव्यय आहे, शुद्ध आहे, एक आहे, क्षेत्रज्ञ आहे, आश्रय आहे, अविक्रय आहे, आणि स्वप्रकाश हेतू आहे, व्यापक आहे, असंगी आहे, अनावृत्त आहे. म्हणून ईश्वर निरावृत्त चैतन्य आहे आणि जीव आवृत्त चैतन्य आहे. कारण ईश्वरानं अनंत शरीर धारण केले, पण त्यानं त्या शरीराचा अभिमान धरलेला नाही, तो खोटा ठरवला, म्हणून तो अवतार ठरला. आणि आपण मनुष्य देह धारण करून त्याचा अभिमान धरून तो खोटा नाही ठरवला, म्हणून आपण ब्रह्मच आहोत, पण मूर्ख ब्रह्म आहोत. याला प्रमाण तुकामुळे हा तो स्वय पर ब्रह्म मूर्ख नेने वर्म संत चरण. आपण मूर्ख माणूस नाही बरं का, कारण माणूस समजणं हाच मुळात मूर्खपण आहे. नाही तर बुडाला मूर्खपणा तसाच राहील, निघाले अंधश्रद्धा निर्मूलन करायला. मी स्वतःला मनुष्य समजणं हीच अंधश्रद्धा आहे. म्हणून हस्ता मलकांना पहिल्यांदा उत्तर दिलं, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रहा भिक्षुर न चाहम निजबोध रूपहा. सनित्योपलब्धी स्वरूपोहम आत्मा, नित्य उपलब्ध असलेला परमात्मा हे माझं वास्तविक स्वरूप आहे असं हस्तमलक आचार्यांना पहिल्याच भेटीमध्ये आपलं काय देतात, इंटरव्ह्यू देतात. आपली ओळख सांगतात, मी कोण आहे. या ठिकाणी काय आहे, प्रगटले ब्रह्मज्ञान उरो नेदी देहाचे भान. असं ब्रह्मज्ञान प्रगट होत असते. द्रष्ट्य द्रष्टा दर्शन करी प्राशन तत्काळ. तत्काळ ह्या त्रिपुटीचं काय करून टाकते, नाहीशी करून टाकते. कार्य कर्म आणि कर्ता, ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता, हे उरोनिधी सर्वथा निजात्म निज बोधे. म्हणजे निज म्हणजे आत्मबोधानं काय होत असतं, ही त्रिपुटी नष्ट होत असते. निज बोधे संसार दुःख निरसुनी दिधले निज सुख, निजात्म सुखी निशेष माया गुण देख नाशिले. हे मायेचे गुण आपोआप नष्ट होतात कशानं, आत्मबोधानं, आत्मसुखानं, आत्मरत आत्मक्रीड. म्हणून अशा पद्धतीनं आचार्य सांगतात, नमे

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रीमद आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम. 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो. सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम. याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया. निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित अजय चक्रवर्ती यांनी गायलेला राग जोग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित अजय चक्रवर्ती यांनी गायलेला राग जोग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 वाजता.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, वसंत निनावे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोतेहो शांताराम आठवले यांची पदरचना आता ऐकूयात. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया समर्थ रामदास स्वामींची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐक

का दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अवधूत बाम यांचं आणि स्वर आहे वैदेही करंबेळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना. आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन। श्रोते हो पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: अभंग भक्ति गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ति सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझे राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कहीं भेट सीवा मजला सुभद्रा शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. आपण मनाचे श्लोक पाहत आहोत आणि एक विषय काय सांगितला, देहबुद्धी टाकावी. आत्मबुद्धी हवी असेल तर देहबुद्धी टाकल्याखेरीज किंवा विसरल्याखेरीज आत्मबुद्धी संभवतच नाही. एक हात्या देहाला संसाराला घट्ट धरून ठेवला आहे आणि मला तो आत्मा पाहिजे, कधीही मिळणार नाही. शिकडनं हात सुटला पाहिजे. संसारात असावं पण हात सुटला पाहिजे, आसक्ती सुटली पाहिजे. म्हणून ध्येयबुद्धी टाकावी, विसरावी असं सांगितलं आहे. आणि ती विसरलं तरच मग काय होतं, भयातीत, देहातीत, मनातीत अशी जी अवस्था आहे ती प्राप्त होते. देह मनबुद्धीच्या पलीकडे जाऊन बसायचं ना, तिथं आहे आत्मा. तो ती भयातीत अवस्था आहे. देहाच्या पातळीवर आहे तोवर भय आहे. आजारपणाचं भय आहे, मृत्यूचं भय आहे, आपल्या काही वस्तू आहेत त्या कोणीतरी घेऊन जाईल, चोराचं भय आहे, राजाचं भय आहे. हे सगळं जे भय आहे ते ऐहिक पातळीवर आहे. आत्मधन माझ्याजवळ आहे, कुणी चोरून नेईल अशी भीती आहे. तो जर चोरून नेलं तर त्याचं कल्याण होईल. संत उलट सांगत असतात, अरे आत्मधन माझ्याजवळ आहे घे, पण ते घ्यायलाच तयार होत नाहीत मंडळी कुणी. त्यामुळे असं काही धन असतं ते की जे धन कोणीही चोरून नेऊ शकत नाही, अशा स्थितीत तो जातो. म्हणून ती भयातीत अवस्था आहे असं म्हटलेलं आहे. आणि एक त्याच्यामध्ये चरण आलं आहे, जुने ठेवणे मीपणे आकळे ना. जुनं ठेवणं, आपलंच धन आपल्याजवळ आहे, आपल्यालाच माहिती नाही. आणि ते माहिती होत नाही कुठपर्यंत, जोवर मीपणा आहे तोपर्यंत. आणि मीपणा ह्याचा अर्थ देखील अज्ञान, देह मी असं समजणं किंवा जीव मी असं समजणं, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत जुनंच ठेवणं, आपलंच ठेवणं, आपलंच धन, पण त्या मीपणे आकळे ना, लक्षात येत नाही आपल्या. म्हणून त्याच्यावर पुन्हा त्यांनी चार पाच श्लोक घेतलेले आहेत, जुने ठेवणे मीपणे आकळे ना. आणखीन एक महत्त्वाचा विचार याच्यामध्ये घेतला आहे, नामासंबंधीचा घेतला आहे. सर्व संत आपल्याला ध्यान नामाची साधना सांगतात. त्यापैकी नामसंप्रदाय पुष्कळ आहेत, नाम घेणारे आहेत, परंतु ते नामसुद्धा आपण कसं घेतो ते कळायला पाहिजे. म्हणून इथं त्यांनी सांगितलं आहे, अत्यंत आदराने नाम घ्यायला पाहिजे, भावभक्तीनं घेतलं पाहिजे. ठराविक माळा एकदा ओढल्या हे काम झालं. माळा ओढून सांगायचं आहे कोणाला, ते मोजून ठेवायच्या, नाम आपण घ्यायचं ते पाठवायचं कुठंतरी, असं काय काय तंत्र बरीच चालतात परमार्थामध्ये. आपल्यासाठी घ्यायचं आहे ते, मोजायचं आहे कशाला. पण हे म्हणून म्हणतात, अत्यंत आदर, आणि ज्याचं नाम घ्यायचं त्याच्यावरती अत्यंत आदर पाहिजे, प्रेम पाहिजे, भक्तिभाव भरलेला पाहिजे. आणि ह्याचं नाम कसं आहे ते, स्वल्प सोपे फुकाचे. सोपं आहे, फुकटचं आहे, पैसे पडत नाही. एक नाम त्याला काना द्या, चारणे द्या असं जर म्हटलं, विचार करायला पाहिजे, वा किती नाम घ्यायचं ते आपल्याला परवडतं का नाही. नाम घ्याला पैसा पडतो का? मग स्वल्प सोपे फुकाचे, पण म्हणतात नामाशिवाय मुक्ती नाही. मग नाम नकोच घेतलं तर मुक्त नाही होत. नुसतं ध्यानाने गेलं तर नाम पाहिजे जोडीला. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. नुसत्या निर्गुणाला जाता येत नाही, त्याला झोंबता येत नाही. सगुण जो परमात्मा आहे त्याला नामानी आळवायला पाहिजे, भक्ती पाहिजे, आणि त्या भक्तीच्या अंगाने आपण जर योगाची साधना केली तर ती खऱ्या अर्थाने फलद्रूप होते. म्हणून भक्तीशिवाय नाही, नामाशिवाय नाही. आणि म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलंय, हे सगळं करण्यासाठी काय टाकायला पाहिजे, वासना, कामना, कल्पना, संकल्प, हे सगळ्या गोष्टी आहेत त्या मनाच्या आहेत. कल्पना कुणात? मनात. वासना मनात, कामना मनात, संकल्प मी हे करायचं ठरवलं आहे, तू कोण करणार? हा जो मी त्या मनाला हाताशी धरून या सगळ्या गोष्टी करत असतो, ते सगळं टाकायला पाहिजे. आणि नंतर 147 ते 151 ह्या श्लोकामध्ये त्या निर्गुण परमात्म्याचं स्वरूप कसं आहे ते त्यांनी सांगितलंय. जे या 50 श्लोकाचा थोडा आढावा जर घेतला तरी इतके विषय त्याच्यात येऊन गेलेले आहेत. आणि सगळ्या मनाच्या श्लोकात बघितलं तर हेच विचार पुन्हा वेगळ्या वेगळ्या तऱ्हेनं आलेले आहेत. त्यामुळे सगळे श्लोक नाही तरी हे विचार जर आपल्या लक्षात आले तर सगळ्या मनाचे श्लोक आपल्याला समजले असं होईल शब्दाच्या अंगाने. आणि ते अनुभवले म्हणजे त्याला महत्त्व आहे, तोपर्यंत नाही. बघा आता 100वा श्लोक आहे, तो आपण जरा विस्तृत घेऊया. यथा सांगरे कर्म ते ही घडेना. काय होत आहे आपलं ते बघा. कर्म करतोय पण यथासांग घडत नाही आहे. का कर्म घडत नाही आहे यथा सांग? सुरुवातच साधनेची मुळी कर्मापासून आहे. कर्माचा पायाच जर नीट नसेल तर भक्तीही नाही, योगही नाही, आणि ज्ञान तर नाहीच नाही. म्हणून इथं श्लोकाच्या सुरुवातीलाच तर म्हणतात यथा सांग रे कर्म तेही घडेना. आपल्या वाट्याला आलेलं कर्म यथा सांग होतं का? कसं तरी करून टाकतो. जे सामान्य व्यक्तीही कसं तरी करते आणि परमार्थ करणारी व्यक्ती देखील कसं तरी द्या काम करायचं आणि ध्यानाला बसलेत म्हणे, असं नाही. कर्मही उत्तम झालं पाहिजे. वेळ अशा तऱ्हेनं आपला आखला पाहिजे की त्या मिनिटाला त्या त्या गोष्टी व्यवस्थितच व्हायला पाहिजे. तेवढा वेळ साधनेला, तेवढा वेळ आपल्या कर्माला, जी काही आपलं कर्तव्य असेल त्या कर्तव्याला, सेवा असेल कुठं काय करायचं असेल ते. म्हणजे यथा सांग रे कर्म तेही घडेना, समर्थ म्हणतात. बरं, घडे धर्म तो पुण्यगाठी पडे ना. धर्म करतोय आपण, काही काही काही काही गोष्टी करतोय पण पुण्यगाठी पडत नाही. का पडत नाही? अपेक्षा. नाम घेतलं तरी मला काय मिळणार, पूजा केली तरी मला काय मिळणार, म्हणजे प्रत्येक गोष्ट केली की त्याच्यापासून मला काय मिळणार, मग ते पुण्य होत नाही. घडे धर्म ते पुण्यगाठी पडे ना. पुण्याचे त्यांनी ज्या व्याख्या सांगितल्या त्यामुळे शुद्ध पुण्य कोणतं? माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. ज्या पुण्याने तो मलाच येऊन मिळतो त्याला शुद्ध पुण्य म्हटलंय. नाही तर पापात्मक आहे. करतायत काही काही पुण्यात्मक पाप, प्रवचन करतायत, तीर्थक्षेत्राला जात आहेत, आणि त्याच्यापासून मागतायत काय? ऐहिक भोग. स्वर्गातले भोग पाहिजेत, संसारातले भोग पाहिजेत, पुण्यात्मक पाप. परमेश्वराखेरीज काहीही मागणं हे पाप आहे, आणि परमेश्वराला मागणं एवढंच पुण्य आहे. त्याला शुद्ध पुण्य म्हटलं. म्हणजे पुण्य हा शब्दसुद्धा पुन्हा शुद्ध न अशुद्ध आहे. जसं ब्रह्मज्ञान समर्थांच्याच्यात आलेलं आहे 5वा दशक 2ऱ्या समासामध्ये, की ऐसा गुरु नसावा असं म्हणताना कसा गुरु असावा ते सांगताना त्यांनी म्हटलंय शुद्ध ब्रह्मज्ञान. आता ब्रह्मज्ञानामध्ये शुद्ध अशुद्ध आहे का? शुद्ध अशुद्ध नाही, पण शुद्धाच्या पायऱ्या आहेत. स्वतःपुरतं ब्रह्मज्ञान होणं याला ब्रह्मज्ञान म्हटलेलं आहे, आणि सर्वम खलु इदम ब्रह्म हा बोध होणं याला शुद्ध ब्रह्मज्ञान म्हटलंय. ते शुद्ध ब्रह्मज्ञान जे सांगतात त्यांना सद्गुरू म्हणायचं. नाही तर कोणतरी सांगत असतं परवा माझ्याकडे कोण गेलं, तुमची तब्येत बरी नाही तर तुम्ही असं करा ते हरिपाठ इतके वेळा म्हणा, म्हणजे तुम्ही नाही तर दुसऱ्या कोणाला तरी म्हणायला सांगा, म्हणजे ते तुमचा आजार बरा होईल. मग इथं कुणीतरी त्यानं सांगितलं की तसलं काही करायचं नाही आहे, ताई ते काही करत नाही, त्याच्यावर सोपवलं ना सगळं, तो बघेल ना, नाम घ्या ना तुम्ही, इतके वेळ हरिपाठ घेले म्हणजे माझं दुखणं दूर केलं पाहिजे, म्हणजे विकलं त्या हरिपाठाला. ही दृष्टी चमत्कारिक आहे की एवढं नाम घ्या म्हणजे तुमचं दुखणं दूर होईल. दुखणं तो बघेल ना, त्याला कळत नाही का तो सर्वज्ञ आहे ना. आपली कर्म जी आहेत झालेली हे भोगूनच फेडायची असतात, पूर्ण करायची असतात, भगवंतांनी त्याच्यामध्ये का पडावं. हां, थोडं तुम्हाला धैर्य देईल त्या संकटाला तोंड द्यायला. तुमच्याही लक्षात येईल की हा भोग माझ्या कर्माचा आहे, तो मला फेडला पाहिजे, म्हणून शांतपणाने भोगता येईल. देहापासून अलग होता आलं तर जास्त चांगलं आहे, दुःख देहाला आहे मला नाही हा बोध राहील. ह्या तऱ्हेनं बघा, पण जे आपण करतो त्याच्यापासून त्याच्यापाशी मागत राहायचं म्हणजे वाणिज्य आहे, हे अभिप्रेत नाही संतांना. म्हणते यथा सांगते कर्म तेही घडेना, घडे धर्म तो पुण्यगाठी पडेना, दया पाहता सर्वभूती असे ना. मर्यादित दया, दोन माणसांपुरती दया, बाकीचे नाही. आणि फुकाचे मुखी नाम तेही असे ना, फुकटचं नाव आहे, मुखात बसतं का असं विचारलं तर नाही बसत. मग तोंडातून वेडीवाकडी वाणी येते, कोणाला तरी काहीतरी बोलतो, काहीतरी करतो, अगदी बोललो नाही मनात येतात विचार. अमक्याला असलं ना बरं झालं, फार कटकट करत होते, बरी परमेश्वराने शिक्षा दिली, आलं ना मनात, मन अशुद्ध झालं, काही त्यांनी केलं असलं तरी आपल्या मनात असं यावं, असू दे. त्याला सर्वेपी सुखीन संतो, संत जसे म्हणायचे परमेश्वरा त्याला सुखी ठेव, असा भाव मनात येणं म्हणजे मनाची शुद्धी होणं. मनात जर असं अशुद्ध आलं तर ते मन आपल्या परमेश्वर भेटीला उपयोगी नाही. म्हणून बघा, म्हणोनी अति आदरे नाम घ्यावे, फुकाचं नाव आहे म्हणून अतिशय आदराने नाम घ्यावं. मुखे बोलता दोष जाती स्वभावे, आपण जर नाम घ्यायला लागलो दोष आपोआप कमी होतात. मुखाने घ्यावं वाणी शुद्ध होते, मनात घ्यावं मन शुद्ध होतं, अंतःकरणातून नाम स्फुरावं. दुसऱ्या गोळ्या काही गोष्टी स्फुरत असतात, त्याच्याऐवजी सहज बसलं तरी नाम आतून स्फुरत, झरा आला पाहिजे नामाचा, असं म्हणतात संत. की कशाचा झरा येतो आहे, स्वार्थाच्या गोष्टी नाही, नामच येत आहे आतून. नुसतं वरवर येतं नाही, दूध जसं उतू जातं ना भरून, तसं आत भरून नाम बाहेर पडलं पाहिजे, सहज तसं यायला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांची मनाच्या श्लोकांवरची साररूप मालिका, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता आपण ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना, संगीत यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: तिथून भगवान एकदा यज्ञाची तयारी चाललेली आहे. तो नंदाने त्यांनी विचारलं, नंदाला विचारतात भगवान, काव नंद बाबा हा कसला यज्ञ चाललेला आहे. तेव्हा त्याने सांगितलं, बाबा रे हा इंद्रयाग करतोय आम्ही. पाऊस पडायला पाहिजे, पर्जन्याची देवता इंद्र आहे, पण इंद्रयाग आम्ही करतो. इंद्र दर्प जिघाव सता, इंद्राचा गर्भ हरण करण्याकरता. म्हणून भगवान सांगताय, हो इंद्राला कोणी बघितलं का म्हणले? आपण इंद्राला पाहिलंच नाही म्हणली. मग हा गोवर्धन पर्व उत्सव करू म्हणाले. हा गोवर्धन कसा आहे? उंचच्या उंच उभा आहे मध्यभागी, त्याच्यामुळे ढग अडतात आणि पाऊस पडतो. आपला आश्रयभूत आहे, आपली गाई गोरे ह्याच्या जीवावर जगताय, ह्याच्या आश्रयाने आपण असतो. म्हणून आपण गोवर्धन याग करूया. आपण ज्या भूमीत जन्माला आलो आहोत त्या भूमीची, मातृभूमीची पूजा करायची आहे, तेव्हा तिच्याच नावाचा आपण याग करू, गोवर्धन याग करूया. झालं, भगवान त्या सांगितलं. सगळे म्हटलं, हो तसंच करूया. मग कसा याग करायचा, काय करायचं वगैरे विचारलं. काय नाही म्हणले, आहे तसंच याग करायचं म्हणले. फक्त आपल्या गाई गोरांना सजवायचं आहे. म्हणजे आपण हल्लीचा बैलपोळा उत्सव करतो का नाही, तो तिथून सुरुवात झालेली आहे त्याची. गाई गोरांना सजवायचं आहे, त्यांना रंगवायचं आहे, पाठीवर झूल घालायचं आहे आणि सगळ्यांनी मिळून गोवर्धनाला मोठी प्रदक्षिणा घालायची आहे, मोठा अन्नकूट करायचा आहे आणि सगळ्यांनी ह्या ठिकाणी गोवर्धनाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि भोजन करायचं आहे. सगळे म्हणले, ठीक आहे तसं करूया. आणि त्याप्रमाणे त्यांचा याग सुरू झाला. इकडे नारद महर्षी गेले इंद्राकडे, त्याने सांगितलं, अरे इंद्रा बघ म्हणले, त्या गोळ्याच्या पोराने म्हणले, तुझा याग बंद पाडला बघ म्हणले. आता तुझा याग कोणी करणार नाही इंद्रयाग. इकडे यांचा उत्सव सुरू झालाय. त्या सगळी मुलं विचारतात, कारे म्हणे हा एवढा मोठा अन्नकूट केलेला आहे, आपण नैवेद्य दाखवल्यावर म्हणे तो भक्षण करणार का म्हणले गोवर्धन? हो हो म्हणले, गोवर्धन भक्षण करेल म्हणले. गोवर्धन मी साक्षात परमेश्वर आहे. आणि सांगितल्याबरोबर ते नैवेद्य दाखवलं मोठ्या अन्नकूटाचा. दाखवल्याबरोबर साक्षात गोवर्धनाने आ करून पसरला, त्याने मुख पसरलेलं आहे आणि ते खायला लागले. सगळी मुलं घाबरली, अरे हा गोवर्धन खातोय की म्हणले खरंच? मग म्हणले देवच आहे म्हणले आपला तो. पण सगळंच खेळतं काय म्हणले? अरे सगळं खाणार नाही म्हणले, थोडंसं आणि थोडं खाणार म्हणले. देव प्रसाद किती खातो म्हणले? बाकी सगळं तुम्हाला प्रसाद आहे. त्याप्रमाणे गोवर्धनाने साक्षात दर्शन दिलेलं आहे आणि यांचा उत्सव सुरू झाला. दिवसभर सगळा उत्सव केलेला आहे, अन्नकूट केलेला आहे, सगळ्यांनी प्रसाद भक्षण केलेलं आहे. आणि इकडे इंद्र बघायला आले, काय यांचं चालले म्हणून त्यांनी बघितलं, गोवर्धन याग चाललेला आहे यांचा. भयंकर क्रोधाविष्ट झालेला इंद्र देवता. आणि त्यांनी सांगितलं, म्हणे ह्या सगळ्या गोकुळवासियांना वाहून टाका, आता मोठा पाऊस पडा एकदम. जे प्रलयकाळचे मेघ आहेत त्यांना पाठवलेलं आहे. आणि धो धो पाऊस पडायला लागला, वरून बर्फाचे खडे मोठे मोठे पडायला लागले. सगळे गाई गोरं घाबरलेले ओरडायला लागले. सगळे म्हणतात, अरे काने आता कसं करायचं? काय नाही म्हणजे हा गोवर्धन आपलं रक्षण करणार, चला म्हटलं याच्या खाली जाऊ. आणि भगवंताने स्वतःच्या हातावरती सबंध गोवर्धन पर्वत उचललेला आहे. यस सप्ताहाय नो बालः, 7 वर्ष वय होते भगवंतास त्यावेळेला. आणि 7 दिवसपर्यंत सप्तकोसाचा पर्वत त्याने आपल्या हातावर तोलून धरलेला आहे. म्हणून धो धो पाऊस पडतो, आतमध्ये सगळे गप्प बसलेले आहे. इतकं 7 दिवस सगळं झाल्यानंतर इंद्र बघायला आहे, तो गोकुळ वाहून गेला असेल म्हणतो. बघतो तो काय, भगवंताने गोवर्धन धरलेलं आहे आणि आतमध्ये सगळे गो बाळ बालक गाई वासर मोर कावळे चिमण्या कोकळ्या सगळे आतमध्ये आहेत, कुणी बाहेर नाही आहे. हे सगळं बघितल्याबरोबर इंद्र घाबरलेला आहे आणि सगळा पाऊस थांबला एकदम. पाऊस थांबल्यावर काना म्हणतो, चला चला बाहेर चला म्हटलं, माझा हात दुखायला, बाहेर चला. सगळ्यांना बाहेर काढलेला आहे आणि पुन्हा पर्वत झाकझाकी ठेवून दिला. सगळ्यांना मोठा आनंद झालेला आहे, सगळ्यांचा मुलाला उचललेलं आहे खांद्यावर घेऊन, सगळी मुलं नाचतायत. आणि इंद्राने इंद्र समोर आलेला आहे, त्याने साक्षात दंडवत घातलेला आहे. म्हणे महाराज क्षमा करा म्हणले, तुमची परीक्षा मी घेतली, आपण देवादि देव आहात, तुमची परीक्षा घेतली, मला अपराधाबद्दल क्षमा करा म्हणून दंडवत घातलेले. आकाशाजवळ कामधेनू पण आलेली आहे आणि कामधेनूंनी भगवंताला आपल्या दुधाने अभिषेक केलेला आहे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. बाकी सगळ्या गोपींनी कात्यायन व्रत केलं होतं आणि त्यामुळे भगवंताने सगळे वस्त्र परत दिली होती. त्यामुळे चित्तामध्ये तीव्रता दाटलेली आहे. आता म्हणे आपल्याला भगवंताचा अंग संस्पर्श करणार आहे. पण जाता येता नेहमी व्याकुळता केवढी असावी याच्यावरून दिसते. जाता येता नेहमी तेच चिंतन चाललेलं आहे. भगवान केव्हा भेटताय, भगवान केव्हा भेटताय, केव्हा हे मंत्र उपयोग होतोय, सगळ्यांचे वाट बघत बसले पौर्णिमा केव्हा येते म्हणून. आणि मध्ये मध्येच एखाद्या गोपीला मूर्छा यायची. अत्यधिक प्रेम दाटून आले, कंठात प्रेम दाटून आल्यानंतर मूर्छा येऊन ती गोपी रस्त्यामध्ये पडायची कृष्ण कृष्ण म्हणून. तू सगळे मुळे सांगायचे अरे काने ती बघ गोपी झोपली बघ पडली बघ काय झालं बघ तिला. तेव्हा काना जाऊन कानात सांगायचा बाई कुठल्या गोष्टीला काय वेळ यावा लागतो, योग्य काल आल्याशिवाय फळ मिळत नाही. धीर धरला पाहिजे, उपासना केली पाहिजे, त्याशिवाय फळ मिळत नाही. थोडं धीर म्हणा म्हणले. आता शरद पौर्णिमा येणार आहे, थोडा धीर धरा तुम्ही. इतकं सांगितलं बरोबर कान्याचा आवाज ऐकल्या बरोबर ती गोपी सावध व्हायची आणि निघून जायची. असं एक दोनदा झाल्यावरती त्या ठिकाणी एका सासूने बघितलं ते म्हणजे काहीतरी गडबड आहे म्हणले. आमच्या सुना म्हणले मूर्छा येऊन पडतात आमच्या मुली आणि जो कानन कानन काहीतरी मंत्र सांगतो म्हणले. तो मंत्र ऐकल्या बरोबर हे लगेच मुली उठून जातात म्हणले. काहीतरी वेगळा प्रकार आहे म्हणून ती सासू भर चौकात पडली. डोळे फिरवायला लागले. त्याबरोबर सगळे मुलं कान्याकडे गेले. कान्या सांगितलं अरे कान्या बघ बाबा ती गोपी पण धावत धावत आलेली आहे म्हणे. बघा बाबा कान्या अरे बघ बने माझी सासू पडलेली आहे बघ तिला काय झालं बघ काहीतरी मंत्र सांग कानामध्ये. कान्यांचे सगळं बघितलं. भगवान कसे आहेत अंतस्थ भावा बघतोय त्यांना काय सांगायला नको हे काय चाललंय काय नाही. ते म्हणाले हे सगळं ढोंग चाललेलं आहे. पण पहिल्यांदा धावत धावत आले बघितलं इकडे खालपासून वरपर्यंत सगळं आणि त्या गोपीला सांगितलं बाई म्हणे माझा मंत्र त्याच्यावर चालत नाही म्हणले. म्हणले का माझा मंत्र म्हणे फक्त काळ्या केसावर चालतो म्हणले. ह्या म्हाताऱ्याचे केस पांढरे आहेत म्हणले. पांढऱ्या केसावर काय माझा मंत्र चालत नाही. ती गोपी विचारायला आली तिला काय कळलं नाही. तिचा भाव शुद्ध आहे. ती कान्याचे पाय पडते म्हणले बाबा काहीतरी कर पण माझ्या सासू लोटो असं करू नकोस. ठीक आहे म्हणले याचा मंत्र दुसराच आहे म्हणले. पेंद्या सांगितलं पेंद्या अरे वेताचे काठ्यान म्हणले. त्या म्हाताऱ्याची डोकं अरे भूत बसलेलं म्हणलं ते आपण काढलं पाहिजे. त्यावर पेंद्याने लगेच काठी आणली वेताची काठी आणली मार म्हटले म्हाताऱ्याला. मारल्या बरोबर पेंद्याने मारले. ती म्हातारी तळमळायला लागली नाही म्हणले उठते कृष्णा आता काय मला झालं नाही काही मला झालं नाही म्हणते उठले उठले म्हणते ती. बघा म्हणले आत्ता भूत बोलायला लागले म्हणले अजून भूत घालवायला अजून एक लावायला पाहिजे म्हणलं काठी त्याशी काय भूत जाणार नाही. भगवंताच्या गमती जमतीमध्ये खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं सगळं भगवान उघड करताय. भगवंता पुढे कपट काही चालत नाही. ते गोपींची व्याकुळता फारच वाढलेली आहे. एक गोपी दुसऱ्या गोपी सांगते काय सांगू म्हटलं बाई आज आमच्याकडे पाहुणे जेवायला आले होते आणि आमच्या सासूबाईने सांगितलं बासुंदी कर म्हणले उत्तम प्रकारची आणि उत्तम प्रकारची बासुंदी आठवलेली आहे त्यात मनुका बेदाने केस सगळं टाकलेलं आहे आणि साखरेचा डबा उघडला साखर घेण्याकरता गेले तेवढ्यात एकदम कान्याची आठवण आली आणि मन तिकडून निघून गेले. ही बासुंदी कान्याला जावी अशा प्रकारची मनात इच्छा आलेली आहे आणि मन तंद्री लागली. आणि तंदूरी लागता लागता मी साखर टाकलीच नाही म्हणले त्याच्यामध्ये. साखरेऐवजी मी त्यात मीठ टाकलं बासुंदीचं. त्या बासुंदीने मीठ टाकलं आहे पण ती बासुंदी सगळ्यांनी आवडून खाल्ली. श्री सासू म्हणते माझी सून म्हणजे अन्नपूर्ण आहे बघा म्हणते किती बासुंदी छान झाले हे झाले सगळ्यांनी जेवण झाली. नंतर मी जेवायला जेवायला बसले त्यावेळी बघतो तो काय त्यावेळी मिठाचा खडा आहे कसा आहे बाजूला. ती म्हणली कान्याने माझी लाज राखलेली आहे त्याशिवाय कसं म्हणली असं. त्या बासुंदीला कृष्ण भक्तीचा रंग चालला होता. देहभाव सगळा विसरलेला आहे संसार सगळा विसरायला लागतो त्यामुळे परमात्मा भेटतो. दोन्ही डबळी हात ठेवून चालत नाही. दुसरी सांगते काय सांगू म्हटली बाई. मी म्हणे पाणी आल्या चालले होते विहिरीवरती गेले आणि लहान मुलांना गेलो होतो आणि एकदम कृष्णाची आठवण आली. आता काना काय करत असेल त्याला भूक लागली असेल आपण काही ते खायला जावं असं मनात आलं आणि एकदम कृष्ण कृष्ण म्हणायला लागले. तरी पण घरी यायला उशीर होतोय म्हणून पटकन मी दोरी बांधली आणि आत टाकली. बांधली कळशी सोडली आतमध्ये पण काय झालं म्हणले मी कळशी दोरी बांधलीच नाही म्हणले. माझं लहान मूल होतं त्याच्या गळ्यालाच मी दोरी बांधलेली आहे आणि आतमध्ये सोडलं होतं. ते मूळ लागलं ओढ्याला खाली ओढ्या लागल्या होती सगळी मुलं असं धावत धावत आली भराभर वरती काढलं पण मुलाला काय झालं नाही म्हटलं मूल जिवंत होतं तसं होतं. भाई ही कृष्णाची कृपा आहे म्हणे. व्याकुळता ह्या सगळ्या गोष्टीतून काय दिसतं आपल्याला कृष्णाचे किती व्याकुळ आहे. आपण कळशी दोरी बांधतो काय मुलाच्या काळात दोरी बांधतो हे सुद्धा भान असू नये तेवढी एकरूपता आहे. आणखी समाधी निराळी काय असते. समाधी अवस्था म्हणतात ती निराळी काय असते, जग विसरणं म्हणजे समाधी अवस्था. परमेश्वराशी एकरूप होणं, जग विसरणं म्हणजे समाधी. समाधी दुसरं काही नसतं. गोपी कशा आहेत? हा संन्यस्त वृत्ती आहे, कारण संसारात राहून ते सगळ्या विसरलेले. प्राणायाम प्रत्यायाम ध्यान धारणा करून सगळे जग विसरणं आणि सहज लीलेमध्ये कृष्णाचे चिंतन करताना जग विसरणं, ह्या दोन्ही गोष्टीत फरक आहे. एके ठिकाणी मनावरती अंकुश ठेवून दाबून ठेवून त्याला एक एक चित्ताची एकाग्रता केलेली आहे, आणि एके ठिकाणी मात्र संसार असून कृष्णाकडे त्याच्या चरित्राकडे लीन झाले. दोन्हीकडे क्रिया एकच आहे, संसार विसरणं आणि परमेश्वराशी एकरूप होणं, हीच क्रिया आहे. म्हणून आचार्यांनी सांगितलं, साधनेश्वेव सर्वेषु भक्तिरेव गरीयसी. सगळ्या साधनांच्या मध्ये काय उत्तम साधन असेल तर भक्ती, हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. कारण सहजपणाने सुलभपणाने मनुष्य आत्मज्ञानाकडे जातो, सगळा संसार विसरतो आणि ईश्वराशी एकरूप होतो, ब्रह्मतत्वाशी एकरूप होतो. पुढे शरद ऋतू आलेला आहे, पौर्णिमा आलेली आहे, आणि विक्षरंतु मनश्चक्रे भगवंतांनी विचार केला आहे, त्यांच्यावर अनुग्रह केला पाहिजे. कारण त्यांची तळमळ फारच वाढली आहे, तीव्रता फारच वाढलेली आहे. आता जर ती त्यांचा अनुग्रह केला नाही तर ते विप्रस्थितीसारखी कथा होईल, त्यांचे पंचप्राण निघून येतील. म्हणून पौर्णिमेच्या रात्री भगवान वृंदावनामध्ये गेलेले आहेत आणि तिथे बासरी वाजवली. बासरीचं ध्वनी ऐकल्याबरोबर ज्या जशा होत्या तशाच निघालेले. प्रेम खेंक नारभवृजितो क्षण मार्जनादो. कुणी लहान मुलं आंघोळ घालत होतं, कुणी पोतेर घालत होतं, कुणी अलंकार करत होते, कुणी हस्त हंतरून घालत होतं. जशा ज्या असतील तशाच निघालेले. आपण कुठं आहोत, काय आहोत, कुठं यायचं काही नाही, सगळं दैवान विसरलेलं आहे. कृष्णाची बासरी ऐकली मात्र सगळ्या धावत सुटलेल्या आहे. या दुस्तेजम स्वजन मार्य पथंच हित्वा भेजर मुकुंद पदवीम श्रुती भैरवी मृग्याम. पुढे वर्णन करतात, अत्यंत जायला अत्यंत कठीण मार्ग आहे, दुस्तेज आहे. आर्यपथ लोकांच्या लौकिक रूढी आहे तो सगळ्या त्यांनी सोडून दिलेला आहे. ज्या ठिकाणी लौकिक सुटतो त्या ठिकाणी अलौकिकाला सुरुवात होते, आणि सगळं सोडलेलं आहे. म्हणून भगवंताचा त्यांच्यावर मोठा विशेष अनुग्रह आहे. झालं ते गोपी सगळे धावत धावत गेलेले. तिथे गेल्यावर भगवान म्हणतात, बाहेर इतक्या रात्री कशाला तुम्ही आला या ठिकाणी? कुलस्त्रियांनी असं घरदार सोडून रात्रीच्या वेळेला बाहेर येणं चांगलं नाही आहे. ठीक आहे म्हणजे तुम्ही आला असाल, यमुनेचं तीर बघा, हा पौर्णिमा चंद्र बघा, आणि या शरद ऋतू सगळं सौंदर्य बघा, आणि आल्या तसं घरात परत जा. तुम्ही मर्यादेमध्ये वागलं पाहिजे, आपलं कर्मकांड कधी सोडू नये, कुलमर्यादा कधी सोडू नये. म्हणून भगवान अनेक प्रकारे सांगताय, म्हणजे पूर्व विवाह सांगतात की जेव्हा कसं वागलं पाहिजे. तर गोपस्त्रिया म्हणतात, भगवंता अरे एखादा साधक सगळं सोडून आल्यावर तू त्याला अपयश करतोस, आणि आम्ही सगळं सोडून आलो तू आम्हाला अपयश करत नाहीस, हा भेदभाव काय तुझ्यामध्ये आलेला आहे? तुझी द्वैती दृष्टी आलेली आहे. म्हणून त्या विप्रस्त्रिया, त्या गोपस्त्रिया भगवंताला उत्तर मीमांसा सांगताय. इकडे जर पूर्व मीमांसा आहे, एकीकडे उत्तर मीमांसा आहे. भगवान म्हणतात, तुम्हाला गेलं पाहिजे, तुम्ही गेल्याशिवाय तुमचं कुटुंब चालणार नाही. घरी वाट बघतील, आई वडील बघतील, पतीदेव वाट बघतील, लहान मुलं वाट बघतील, तेव्हा घरी जा असं बाहेर यायचं म्हणून भगवान सांगताय. मर्यादित राहिलं पाहिजे. शेवटी विप्रस्त्रिया म्हणतात, अरे बाबा कुठेही जरी गेलं ते सगळ्यांच्या हृदयात तूच आहेस, सगळ्यांच्या हृदयामध्ये तुझी कल्पना करायची आहे, आणि त्यांच्यामध्ये चैतन्य बघून मग संसार करायचा आहे. विवाद नाही का? विष्णू रूपेणे वर आहे म्हणतो, विष्णू स्वरूप वर आहे आणि लक्ष्मी रूपे कन्या आम्ही तुला देतो बाबा. म्हणजे विष्णूची कल्पना करून त्या ठिकाणी संसार करायचा आहे, पण तू कसा आहेस? साक्षात भगवान विष्णू सगळ्यांच्या हृदयातला प्रकट केलेला आहे, म्हणून आम्ही कोणत्याही वेट मार करत नाही आहोत. जेव्हा जो पतींच्या हृदयात आहे तो साक्षात तू प्रकट झालेला आहेस, त्यामुळे आम्ही वेट मार आम्ही गेलेलो नाही आहोत, आम्ही सन्मार्गावर. त्या गोपी म्हणतायत, भगवंत असं म्हणे बघ, आता आम्ही सांगतो म्हणले. एका खेडेगावामध्ये एक स्त्री राहत होती आणि तिचा विवाह ठरला. विवाह कुठे ठरला? मुंबईसारख्या नगरात ठरला तिचा विवाह. पण त्या बाईचा रोजचा नियम होता की रोज गाईला नैवेद्य घालायचा आणि मग जेवायचं, हा रोजचा नियम होता. खेडेगावात असल्यामुळे गाय सुलभ होती आणि त्याप्रमाणे सगळं चालू व्यवस्थेमुळे. पुढे विवाह झाल्यानंतर मुंबईत काही तिला गाय मिळेना, मोठ्याशाला कुठली काय आणायची? मग तिने विचारलं गुरुजीनं, गुरुजी काय करायचं होता, माझा रोजचा नियम आहे, मग काय करायचं? तेव्हा तिने सांगितलं, बाई गाय काय मिळाली नाही तरी गायीचा फोटो ठेव समोर, नवीन दाखव आणि आपण चालू जेवण, मग आता काय करायचं? मधला मार्ग तिने सांगितला. त्याप्रमाणे ती बाई रोज फोटो ठेवून नवीन दाखवायची आणि मग भक्षण करायचं, पूजन वगैरे करू. एक दिवस काय झालं म्हणे भगवंता, त्या ठिकाणी खरीच गाय आली, हिंड खरीच गाय आलेली आहे आणि बाहेर उभारून कुंभरती आहे. आता तू सांग म्हणलं नैवेद्य कुठे दाखवायचा, तो फोटो दाखवायचा का खरं काय दाखवायचं नैवेद्य, बोगरास कोण दाखवायचा? भगवान म्हटलं काय त्या गावड आहे, खरी काय समोर नाही आपण ती प्रतिनिधी मानलेली आहे, खरं गायला गौरव साधला पाहिजे हाच नियम आहे. आम्ही भगवंत तेच करतो म्हणले, पतींच्या हृदयात विष्णूंचं ध्यान करून आम्ही त्यांची सेवा करायची, आणि तू त्यांच्याच हृदयातला सगळ्यांच्या हृदयातला असणारा परमात्मा साक्षात प्रगट झालेलास आम्ही गौरास त्यालाच देतो म्हणले, आम्ही कुठं बाहेर चाललो म्हणले. म्हणून आम्ही या ठिकाणी आलो वगैरे वगैरे सांगितल्यावर भगवान म्हणतात काही इलाज नाही आता. मग भगवंताने कसे ज्याची जशी इच्छा होती तशा प्रकारचे रूप धरलेले आहेत, हे यथा माम प्रपद्यंते ताम तथय भजाम्यहम. आणि भगवान दोन दोन गोपींच्या मध्ये एक एक एक एक कृष्ण म्हणा, दोघा दोघांच्या वेळी दोन दोन म्हणा, जशी इच्छा असेल त्याप्रमाणे रासक्रीडा चाललेली आहे. रासक्रीडा म्हटल्यावरती लोकांच्या मध्ये एक वाईट प्रचार झाले की भगवंतांनी काहीतरी व्यभिचार केलेला आहे. भगवंताचं वय त्यावेळी 8 वर्ष होतं, म्हणजे काय असेल कल्पना करत नाही, खेळ चाललेले ते, पण भगवंताची योगमाया विलक्षण आहे. इतके जितक्या गोपी होत्या तितकी रूप भगवंतांनी धरलेले आहेत आणि त्यांच्याशी खेळ करत आहेत. ही क्रीडा म्हणजे कशी आहे, ज्या ठिकाणी निर्विकार अवस्थेत केलेली ती लीला आहे. ही कामवासनेची क्रीडा नाही आहे, ज्या ठिकाणी सगळे विकार संपल्यानंतर मग भगवान जवळ घेतलेले आहे. निर्विकार माणसाला भगवान जवळ करतात, सवासन जे असतील माणसं त्यांना भगवान जवळ करत नाही. अशा अवस्थेत ती क्रीडा चाललेली आहे. त्यांची ती क्रीडा बघितल्यावरती नारदाला वाटलं आपणही क्रीडा करत होतो त्याच्याबरोबर, आपण स्त्री झालो असतो किती बरं झालं असतं, भगवंत असे अंगसंग घडला असता. म्हणून नारद त्या ठिकाणी आले, त्यांनी विचारलं म्हणे भगवंत मला पण क्रीडा करायची आहे. भगवान म्हणतात बाबा रे तू पुरुष आहेस, तुझं अहंकाराचं स्वरूप आहे, पुरुष म्हणजे अहंकाराचं स्वरूप आहे, पुरुष अभिमानाचं स्वरूप आहे, तुझं निरभिमान व्हावं लागतं बाबा, सगळं सोडावं लागतं, तू सर्वस्वाचा जे त्याग करण्यात ज्याची तयारी आहे त्यांनी माझ्याकडे असतं म्हणले, तू अहंकाराचं स्वरूप आहे, बघ तुला नारदी व्हायचं का, तर मग ये म्हणले, काय हरकत नाही क्रीडा करायला. नारद महर्षी म्हणतात काय हरकत नाही म्हणले, भगवंताचे अंगसंग घडतोय पाहिजे कशाला म्हणले आपला अहंकार. म्हणून त्या राधाकुंडात स्नान केलं, राधेची अनुमती घेतली आणि भगवान नारद त्या ठिकाणी नारदी आलेले आहेत आणि भगवंताबरोबर क्रीडा सुरू केली. आपल्या महाराष्ट्रामध्ये गुलाबराव महाराज होते, देवभाव काय सोडा वाटतो बघा, गुलाबराव महाराज होऊन गेले, आता होऊन गेले बरं का, 550-100 वर्षापूर्वीची कथा आहे. मोठे ज्ञानेश्वरांचे अनुग्रही ज्ञानेश्वर महाराज म्हणजे माझे माताय म्हणायचे ते, आणि त्यांच्यावर कृष्णाचा अनुग्रह, आणि ते म्हणायचे पूर्वजन्मची गोपी आहे असं म्हणून स्त्रियांच्या प्रमाणे हातात बांगड्या वगैरे घालून साडी नेसून ते क्रीडा करायचे, रासक्रीडा करायचे. मग त्यांची काय असेल अवस्था ती आपल्याला माहीत नाही, पण अंतरंगात तशी अवस्था आणि डोळ्याने आंधळे आणि माऊली जसा अनुग्रह की कोणत्या जगातल्या कुठल्याही पुस्तकात कुठल्याही भाषेत काय लिहिलेलं आहे हे सगळे सांगायचे ते. ज्ञान असं विलक्षण, सर्व शास्त्रांचं वेदांचं नाही म्हणणे, सगळ्या जगातलं सगळं ज्ञान त्यांना होतं. कुठलंही पुस्तक समोर ठेवलं की सांगायचे हा पुस्तक आमच्या पानावर अमकं लिहिलेलं आहे आणि हा मनुष्य या ठिकाणी चुकलेला आहे असं लिहायला पाहिजे होतं, पण त्याची तेवढी उंची गेलेली नाही आहे, प्रत्येकाचं वेळपूर सांगायचे अशी विलक्षण बुद्धिमत्ता ज्ञानेश्वर महाराज दिलेले आहे. ती सिद्धप्रज्ञेची ने लाभे म्हणती सारस्वते दुभे, मग सकळ शास्त्रे स्वयंभे निगतीमुखी म्हणलेलं आहे. तो अनुग्रह आल्यानंतर सगळंच येतं, पण त्यांनी एकच केलं, पुरुषत्वाचा अहंकार टाकून दिला, अभिमान टाकले सगळा, आम्ही पूर्वजन्मची गोपी होतो असं त्यांना स्मरण होतं आणि त्याप्रमाणे तशा प्रकारचे फोटो ठेवून कृष्णाची ती क्रीडा करायची. अहंकार टाकावा लागतो आणि पुढे त्यांची प्रश्नोत्तर कशी आहेत बघा. एवढं सगळं झाल्यानंतर मग त्या स्त्रिया भगवंताला प्रश्न विचारत आहेत, का रे भगवंत म्हणे ह्या जगात किती प्रकारची माणसं आहेत, काही जण स्वार्थ करत जाऊया असतात, काही जण निस्वार्थ बुद्धीने करत असतात, काही देण्या घेण्याच्या व्यवहाराने करत असतात, ह्यातले खरे कोण आहे? तेव्हा भगवान सांगतात मिथो भजंते सख्य स्वार्थ एकांतोद्यमाही दे. मिथो भजंते सख्य आपापसोबत सख्य करतात हे केवळ स्वार्थी माणसं असतात. आम्ही तुम्हाला प्रेम देतो तुम्ही आम्हाला प्रेम द्या, आम्ही तुमच्या चांगलं वागतो तुम्ही आमच्या चांगलं वागलं पाहिजे, अपेक्षा असते पाठीमाग. तेव्हा हे कसं प्रेम आहे, हे अपेक्षित प्रेम आहे. संतांचं प्रेम कसं नसतं, गुरुजनांचं प्रेम कसं नसतं, मुलगा कसंही वागला ते आईला प्रेम वाटतं, वडिलांना प्रेमच वाटत असतं. पण त्या ठिकाणी मात्र स्वार्थाची अपेक्षा नसते. भजन ते भजतो येवी करुणा पितरो यथा सांगतायत, पितर हे अत्यंत करुणाशील असतात, तुम्ही त्यांचं भजन करा न करा, तुम्ही त्यांची सेवा करा अथवा न करा, तुम्ही त्यांना मान द्या अथवा देऊ नका, पण त्यांचं मात्र प्रेम तुमच्यावर कायमच असणार आहे, त्यांची कृपादृष्टी ही तुमच्यावर कायमची असणार आहे. पण त्या ठिकाणी मात्र धर्म निरोपवादोत्तर, ज्या ठिकाणी निरोपवाद धर्म आहे की ज्याला जागा नाही आहे, शंकाच्या जागा नाही आहे, अशा प्रकार निरोपवाद धर्म हा पितरांच्या ठिकाणी आहे. पण त्यांचं प्रेम हे खरं प्रेम आहे, ते धर्माला धरून प्रेम आहे. ह्याच्या उलट आणखी एक लोक जगात असतात, भजन ते भजतो, त्यांचं भजन करा अथवा न करा, तुम्ही सेवा केली तर तुमच्याकडे बघणार नाही आहेत आणि काही करणार पण नाही आहेत. ती तिसऱ्या कोटीचे लोक आहेत, विजयी महात्मे असतात, त्यांना त्याचं काही नसतं, केलं तरी समाधान नाही, केलं तरी काहीतरी वाटत नाही. हे तिसऱ्या कोटीचे लोक आहेत. म्हणून हे तीन प्रकारचे लोक व्यवहार आहेत असं समजून असं वागलं पाहिजे. पण मी कसं आहे, मी कशा सापडत नाही म्हणते, माझं भजन केलं मला काय प्रेम नाही आहे आणि मला तुम्ही शिव्या दिल्या म्हणून मला राग येत नाही. पण मी सगळं कशा करता करतो, तुमची चित्तवृत्ती पुन्हा संसारात जाऊ नये, एकदा माझ्याकडे आल्यानंतर पुन्हा तुम्ही संसारात जाऊ नये, म्हणून मी तुमच्या मनासारखं वागतोय, म्हणून सगळ्या लीला चाललेल्या आहेत. अशा प्रकाराने भगवंतांनी त्या ठिकाणी सगळ्यांना समाधान केलेलं आहे. त्यांची जेवढ्या शंका होत्या त्या शंका समाधान केल्या भगवंतांनी. त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाची चर्चा चाललेली आहे. हे सगळं ऐकल्यानंतर परीक्षित महाराज प्रश्न करतायत, शौनकाजी ऋषी प्रश्न करतायत, त्यांना म्हणे महाराज असं कसं का म्हणे, धर्म व्यतिक्रम दृष्ट, धर्माचं व्यतिक्रम कसं केलं, त्यांनी धर्म संस्थापना करण्याकरता म्हणून अवतीर्ण झाले आणि अशी कशी क्रीडा केली. त्यावेळी त्या ठिकाणी व्यासाने उत्तर दिलेलं आहे, तेजी असान्न दोषाय वंदयस्तरो भुजो यथा. बाबा रे तेजस्वी माणसं असतात त्यांना कुठलंही दोष लागत नाही. म्हणून नाही तर समाचरेज्या तो मनसाभिचरे, मनाने सुद्धा आपण आचरण आचरण करावं असं मनात सुद्धा कुणी आणू नये, नाही तर काय होईल, तुमचा नाश होईल. कालकोट विष फक्त भगवान शंकर पचवू शकतात, बाकी कोणी पचवू शकणार नाही आहे. पण भगवंताची लीला आहे ती आपण आचरण करायचं नाही आहे, ते लीले चिंतन मात्र जरूर करायचं आहे. आचरण करायचं नाही आहे, भगवंतांनी सांगितलं तसंच वागायचं आहे. आणि ते म्हणतात गोपीनां तत्पतीनांच सर्वेषामैव दहीनां यो अंतश्चरते सोऽध्यक्ष क्रीडनेने देवा. बाबा रे गोपींच्या त्यांच्या पतींच्या आणि सगळ्यांच्या हृदयात असणार तो भगवान बाहेर पडलेला आहे, तर त्याला कसला काय दोष आहे, त्याला दोषच नाही आहे, त्याचाच अधिकार आहे सगळ्यांचं खरं म्हणजे, कारण सगळ्यांच्या अंतरे आम्ही तोच स्थित आहे, म्हणून त्याला कुठलाही दोष लागत नाही. अशा प्रकारे मोठं समाधान त्या ठिकाणी केले.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार होते श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो संत एकनाथ महाराजांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे आणि सहकारी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारलं, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे अर्थगर्भ निर्वाण षटकम। 6 श्लोकांचं हे काव्य अद्वैतवादाचा गाभाच मानला जातो। सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव आणि स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणारं, अत्यंत गेय आणि समजण्यासाठी सोपं असणारं निर्वाण षटकम। याविषयी सविस्तर निरूपणात्मक मालिका सादर करत आहेत परभणी येथील सुप्रसिद्ध निरूपणकार आणि कीर्तनकार हरिभक्त परायण श्री अर्जुन होलिया। निर्वाण षटकम मालिकेची वेळ आहे 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट झाले आणि त्यांनी अनेक चमत्कार केले। स्वामी अक्कलकोटात आल्यानंतर संपूर्ण देशात 1857 बंडाने पेट घेतला होता। लोकमानसात क्षोभ अक्षरशः धगधगत होता। अनेक क्रांतिकारक ब्रिटिशांविरुद्ध लढा देत होते। त्यातलं एक लक्षणीय नाव होतं क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके। ब्रिटिशांची सत्ता उलथवून लावण्याचा विडा उचललेल्या वासुदेव बळवंत फडक्यांनी ठरवलं की अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचे आशीर्वाद घ्यायचे। त्यांची अशी श्रद्धा होती की स्वामींचे ह्या सशस्त्र क्रांतीला एकदा का आशीर्वाद मिळाले की हा ब्रिटिशांविरुद्धचा केलेला उठाव यशस्वी होईल। वासुदेव बळवंत फडके अक्कलकोटला यायला निघाले तेव्हा स्वामींनी एक अतर्क्य लीला आरंभिली होती। रानात जाऊन ते एरंडाची लाकडं आणायचे, त्या लाकडातून बंदुकीचे आकार ते निर्माण करायचे आणि ह्या लाकडाच्या बंदुका ते हारीने लावून ठेवायचे। लोक जेव्हा स्वामींना करीत असलेल्या ह्या प्रकाराबद्दल विचारत तेव्हा स्वामी म्हणायचे, ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी ह्या नव्या पलटणी तयार करीत आहोत। लोकांना त्याचा अर्थ उमगत नसे। स्वामींनी वास्तविक ह्या बंडाचा शेवट काय होणार हे मनाशी ओळखलं होतं। वासुदेव बळवंत फडके जेव्हा अक्कलकोटी आले तेव्हा त्यांच्या हातात तळपती तलवार होती। ती तलवार त्यांनी स्वामींच्या चरणांशी ठेवली आणि साष्टांग नमस्कार घालून आपल्या मनातल्या भावना प्रकट केल्या। ते म्हणाले, स्वामी आपण सर्वज्ञ आहात, आमच्या ह्या सशस्त्र क्रांतीला आपले आशीर्वाद हवेत। ब्रिटिशांविरुद्ध लढताना आम्हाला यश हवं। स्वामींनी वासुदेव बळवंतांकडे प्रेमाने पाहिलं आणि सेवेकर्याला तलवार उचलून एका झाडावर ठेवायला सांगितलं। स्वामींच्या कृतीचा अर्थ वासुदेव बळवंतांना कळला। महाराज तलवारीला स्पर्श करीत नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं। बंड यशस्वी होणार नाही हे स्वामींनी कृतीने सुचवलं। स्वामी काहीच बोलले नाहीत। वासुदेव बळवंत आल्या पावली खिन्न मनाने परत गेले। ब्रिटिशांच्या बंदुकांशी आपली तलवार टक्कर देऊ शकणार नाही हेच स्वामींनी सुचवलं होतं। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, आशीर्वादाचं पाठबळ एकदा का भगवंताकडून प्राप्त झालं की करीत असलेलं कार्य फलद्रूप होतं। परंतु भगवंताकडून आशीर्वाद लाभणं ही सोपी गोष्ट नव्हे। भगवंताशी संवाद साधला गेला तरच आशीर्वाद प्राप्त होतात। त्यासाठी अखंड नामसाधना करावी लागते। किंबहुना आपण अखंड नामसाधनेत गर्क आहोत हे देहाला कळून चालत नाही। ती अवस्था प्राप्त झाली की देवसंवाद सुरू होतो। ही मानसिक अवस्था एकदा का प्राप्त झाली की करीत असलेला प्रपंच देवाचा होऊन जातो। आपण देवाचा प्रपंच करीत आहोत ही भावना माणसाला अध्यात्माच्या पवित्र वाटेवर सहजगत्या घेऊन जाते।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

मनाशी संवाद साधणारे, आपल्याला भक्ती, सदाचार आणि परोपकार यांचा संदेश देणारे समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. या मनाच्या श्लोकांवरती परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून मनाच्या श्लोकांची साररूप मालिका प्रसारित करणार आहोत भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून दररोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.